सुप्रभात श्रोते हो, FM मंत्रा 102.66 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी से ही बीड केंद्र है। आज रविवार भारतीय सौर दिनांक 18 श्रावण शके 1948 अर्थात 9 ऑगस्ट 2026 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत। सभेची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे नासदीय सूक्त आपण ऐकलेत. गीतकार वेदमूर्ती मोरेश्वर आणि संगीतकार विनायक घैसास. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतो, यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांची भक्तिगीत रचना, संगीतकार दत्ता डावसेकर.

कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ, माफ करा, कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात दत्ता पाटील यांचं गीत, संगीतकार मधुकर पाठक.

मेघा पौडवार यांच्या स्वरात दत्त पाटील यांचं गीत आपण ऐकत आहात. संगीतकार मधुकर पाठक. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

रसिक श्रोते हो, आपल्या पहाटेची मंगलमय सुरुवात आकाशवाणी बीड सोबत आमच्या मंगल प्रभात या कार्यक्रमात.

अरुण जांभळे आणि सहकारांच्या स्वरात सुनील मुकेश यांचेही गीतरचना आपण ऐकलेत. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे लता मंगेशकर यांचा. संत तुकारामांचीही भक्तिगीतरचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या.

मंडळे यांनी गायलेली संत एकनाथांची ही भक्तिगीत रचनाच पण केली. संगीतकार अण्णा जोशी. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा. लक्ष्मण सोनताटे यांचं हे धम्मपद आम्ही आता प्रसारित करत आहोत.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील लक्ष्मण सोनताटे यांचं हे धम्मपद आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये शेवटी प्रसारित करत आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे देशगान, संगीतकार दत्ता डावसेकर.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे देशगान आपण ऐकलात. या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजून 41 मिनिटं झालीत प्रसारित.

0: करत आहोत कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये ऊस पिकासाठीची अवजारे या संदर्भातील माहिती आता प्रसारित करत आहोत. संकलन आणि निवेदन आहे दिनेश प्रसाद माकरे यांचं, तर सादर करते योगीराज बच्चे.
1: ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून बहुसंख्य शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून आहे. प्रगत देशात शेतीतील कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा वापर केला जातो. त्या तुलनेत आपल्या देशात कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरण कमी प्रमाणात आहे. ऊसातील आंतरमशागत व इतर आवश्यक कामं ही यांत्रिकी पद्धतीने झाल्यास वेळेची व श्रमाची बचत होऊन उत्पादनात स्थिरता आणणं शक्य होते. मशागतीअभावी या पिकाचं नुकसान होऊ नये, आंतरमशागतीची कामं वेळेवर करण्यात यावी, मजुरीवर जास्त खर्च होऊ नये, पिकांना पोषक वातावरण प्राप्त व्हावं, पिकातील तणांचा बंदोबस्त व्हावा, खते देता यावी, अशा विविध प्रकारच्या कामांसाठी सुधारित कृषी अवजारांची गरज भासते. यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करून मजुरांच्या भेडसावणाऱ्या समस्येवर हा उत्तम पर्याय ठरतो. अधिक उत्पादनासाठी पूर्व मशागतीसोबतच आंतर मशागतीलाही विशेष महत्व आहे. ही कामं ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य पद्धतीने आणि वेळेवर करावी लागतात. त्यामध्ये तणांचा बंदोबस्त करणे, वरंबा फोडणे, लहान व मोठी बांधणी, खत देणे इत्यादी कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. परिणामी आंतर मशागतीसाठी येणारा खर्च भरमसाठ होतो. हा खर्च कमी करण्यासाठी ऊस पिकामध्ये उपयुक्त सुधारित कृषी अवजारे व यंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. सुधारित अवजार ट्रॅक्टर किंवा बैलगाडीच्या सहाय्याने चालवता येतात, त्यामुळे ऊसातील आंतर मशागत व इतर कामं करणे सोयीस्कर होते.
2: ऊस शेतीसाठी सायन कुळव, तीन पहारीचे अवजार, रोपे लागवड यंत्र, पेरणी यंत्र, कृषी राज, खत पेरणी यंत्र, पॉवर टिलर, ऊस पाचट बारीक करण्याचे यंत्र इत्यादी विविध यंत्र उपलब्ध आहे.
1: रोपे लागवड यंत्र, या यंत्राचा उपयोग रोपांची लागवड करण्यासाठी केला जातो. सलग सरी पद्धतीत प्लास्टिक ट्रे मधील रोपे लावण्यासाठी याचा उपयोग होतो. या यंत्राद्वारे ऊस रोप जमिनीत सरळ उभी करून त्याला भर दिली जाते. कमीत कमी वेळेत जास्त क्षेत्रावर रोपांची लागवड करणं शक्य होते. जिथे मजुरांचा अभाव आहे त्या ठिकाणी हे यंत्र अतिशय उपयोगी आहे. पेरणी यंत्र, हे यंत्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालविण्यात येणारे यंत्र असून प्रामुख्यानं ऊसाच्या कांड्या लावण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर एकाच वेळी कांड्या.
0: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये ऊस पिकासाठीची अवजारं या संदर्भातील माहिती आपण ऐकत होता. संकलन आणि निवेदन होतं दिनेश प्रसाद माकरे यांचा, सादर करते योगीराज बच्चे. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून क्रमशः आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर एकंदरीत आमच्या श्रोत्यांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते?
1: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. तर आपला नाक, घसा, वोकल कॉर्ड्स किंवा स्वर यंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया, ती आपली मुख्य श्वासनलिका, त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात, याच्या छोट्या छोट्या फांद्या असतात जसे झाडाचे फांदे असतात, यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ॲक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसन नलिका बनवतात.
0: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे

0: सर्वसाधारणपणे दिसून येतात?
1: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा COPD म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसननलिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, वातावरण बदलल्याने धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसननलिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहे ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसननलिकेशी संबंधित आहेत.
0: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
1: बरेचदा श्वसननलिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप करतात कधी कधी कार्डियक डिझिजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळी प्रकारे दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे, हे पण श्वासनलिकेचे लक्षण असू शकतात.
0: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा. तर अस्थमा काय असतो नेमका?
1: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारे आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वासनलिका असते ही श्वासनलिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वासनलिके असतात, जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळ मातीच्या संपर्कात येणे, तर या श्वासनलिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो, आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वासनलिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षात ही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा 50-60 वयामध्येही हा आजार दिसून येतो.
0: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अरबट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबादे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयाअंतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच

0: जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आली आहे आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे? आज आपल्या परिसराची परिस्थिती काय आहे? तसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो? याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून, समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयांतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता थोड्याच वेळात संस्कृत
1: एफएमच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. प्रसारित करत आहोत काही जाहिरात संदेश.
2: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरी होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व

0: ಸಿಂಪಲ್ ಸೂಪರ್ ಫೈನ್ ಸಾಬುದಾನಾ.
1: एफएम प्रसारण सेवेच आहे बीड केंद्र आहे. श्रोते आता प्रसारित करत आहोत आमच्या या सभेतील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

शोध यानंतर लगेचच म्हणजे ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल नमस्कार बीड, सादर करते योगीराज बच्चे। 7 वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7 वाजून 25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7 वाजून 40 मिनिटांनी आपण ऐकू शकाल भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम। सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजता मॉर्निंग न्यूज आणि 8:30 वाजता मराठीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून क्रमशः हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 8:30 वाजता मराठीतून बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 8:40 वाजून आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करू।

सकाळी ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 10 वाजता न्याय विभाग विशेष प्रायोजित कार्यक्रम भाग 6 10:30 आपली आवड, त्यानंतर 11 ते 11:45 आपण ऐकू शकाल गाता रही मेरा दिल, त्यापूर्वी 10:30 आपण ऐकू शकाल बालजगत। संकलन आणि निवेदन आहे अनिता देव यांचं। या कार्यक्रमामध्ये प्रगती विद्यालय नगर रोड बीड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आपण ऐकू शकाल, सादर करते योगीराज बच्चे। 12:15 स्वरांजली, त्यानंतर मिश्र संगीत। दुपारी 12 ते 1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 1 ते 1:30 या वेळेमध्ये विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम। दुपारी 1:40 ते 3 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, 3:10 ते 5:30 पुन्हा विविध भारतीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल त्यांच्या नियोजित वेळेवर। आमच्या या सभेतील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकली। आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड। लेखन सहकार्य शिरीष शिंदे, पत्रकार बीड, सादर करते योगीराज बच्चे।

नमस्कार बीड. आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. सुरुवातीस ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी. बाजरी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळणार. 1 ऑक्टोबरपासून जिओ टॅग्ड युनिक इन्फ्रा आयडी प्रणाली सत्तेची. बालस्नेही पंचायत उपक्रमासाठी बीड जिल्ह्यातील 3 गावांची निवड. आता बातम्या विस्तारण. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साजरा केला जातो. प्रगत देशांमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता यावं आणि ते अवगत करता यावं यासाठी कृषी विभागाच्या वतीनं 2026-27 या वर्षासाठी देशाबाहेर अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांमध्ये अभ्यासक्रमासाठी नेले जाणार असून यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 20 ऑगस्टपूर्वी

अर्ज दाखल करण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस एम साळवे यांनी केलं आहे. शेतमाल निर्यात, बाजारपेठ मागणी, कृषीमाल प्रक्रिया आणि विकसित देशांमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. युरोप दौऱ्यामध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन अभ्यासासाठी तर चीन दौऱ्यामध्ये विविध कृती तंत्रज्ञान, पीक उत्पादकता, वाढीचे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो पाहण्यास मिळणार आहे. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातून एकूण 5 शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. सन 2026-27 खरीप हंगामात बाजरी आणि मका पिकाची पेरणी केलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवासाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके या योजनेअंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी आणि कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या पसंतीने खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या कृषी निविष्ठांवर खते आणि औषधे हे अनुदान दिले जाणार आहे. खरेदी केलेल्या निविष्ठांच्या एकूण रकमेच्या 50% किंवा जास्तीत जास्त ₹2500 प्रति हेक्टरी यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाईल. हंगामामध्ये एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 0.2 हेक्टर मर्यादेपर्यंतच या लाभासाठी पात्र धरले जाईल. राज्य शासनाकडून सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून जिओ टॅग युनिक इन्फ्रायडी प्रणालीची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून होणाऱ्या विकास कामांचा अचूक लेखाजोखा ठेवला जाणार असून एकच काम दोन वेळा दाखवून निधी लाटण्याचे प्रकार आता कायमचे बंद होणार आहेत. शासकीय निधीतून उभारल्या जाणाऱ्या रस्ते, इमारती, बंधारे यासारख्या प्रत्येक लहान मोठ्या कामांना एक स्वतंत्र आणि एकमेव असा महायुनिव्हर्सल आयडी दिला जाईल. यामुळे या कामांची मध्यवर्ती नोंदणी होऊन राज्यभरात त्या कामाची एकच ओळख निर्माण होईल. प्रत्यक्ष जागेचे जिओ टॅग्ड फोटो आणि महायुनिव्हर्सल आयडीची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कंत्राटदारांची बिले मंजूर केली जाणार नाहीत. ग्रामीण भागातील बालकांचा सर्वांगीण विकास, त्यांचं शिक्षण, आरोग्य, बालहक्कांचे जतन हे करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं बालस्नेही पंचायत हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील 100 निवडक गावांमध्ये हा उपक्रम राबवला जात असून यामध्ये बीड जिल्ह्यातील पिंपळगाव तालुका केज, बोरफडी तालुका बीड, हिंगणी तालुका धारूर या 3 गावांची निवड करण्यात आली आहे. बालस्नेही पंचायत उपक्रमाचा मुख्य उद्देश बालकांना निर्णय प्रक्रियेत स्थान देणे हा आहे. 9 ऑगस्ट दिनविशेष. 9 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. 9 ऑगस्ट 2000 भाभा अनुसंशोधन केंद्राचे बार्क संचालक डॉ अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर. 9 ऑगस्ट 1901 मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास अमृत भावे यांचे निधन. याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही तेच संपवतोय. लेखन सहाय्य शिरीष शिंदे, पत्रकार बीड, सादर करते योगीराज बच्चे. नमस्कार बीड हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन सहकार्य शिरीष शिंदे, पत्रकार बीड आणि सादर करते योगीराज बच्चे.

आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांसाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. सहकारी बँका जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये स्वयं नोंदणी अर्ज वाटप पूर्ण. मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्मिता चालिहाची आज विजेतेपदासाठी चीनच्या हान कियानशी हिच्याशी लढत. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांसाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही. तसंच ग्राहकांनीही कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू केलं गेलं तरीही ते केवळ विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या मर्यादित संख्येच्या व्यापारी व्यवहारांवरच नाममात्र दरानं लागू होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. सहकारी बँका ह्या नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं. काल मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. बँकिंग सेवा आधुनिक, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून ही संघटना या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं असं आवाहन शाह

0: यांनी केलं. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या कार्यक्रमात एनयूसी एफडीसी आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना शहा म्हणाले,
1: आज हमारे अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन और एमएफएसयू फोरेंसिक साइंस यूनिवर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन करेगा. इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फोरेंसिक, कर्मचारियों का इस दोनों क्षेत्र में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ बैंक इन बॉक्स से हो जाएगी.
0: स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारतानं एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये देशानं 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सामाजिक माध्यमांवरून ही माहिती दिली. गेल्या 12 वर्षात भारताच्या नवीनीकरणीय ऊर्जा क्षमतेत 400% वाढ झालेली आहे. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्यूल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरण्यात आलेली बँक खाती उघडकीस आली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ऍपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. नवजात बालकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध व्हावी, तसंच नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते काल मुंबईत आरोग्य भवनात एनआयसीयू आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी दिले.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: ऑगस्ट क्रांती दिन आज पाळला जात आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबईतल्या गोवालिया टँक इथून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना देश सोडण्यासाठी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली आणि करेंगे या मरेंगे हा नारा दिला होता. या उठावानं संपूर्ण देशात तीव्र इंग्रजविरोधी भावना जागृत केली होती. हा लढा ब्रिटिश राजवटीच्या पाया हलवणारा ठरला आणि यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर आणि हुतात्म्यांना आज अभिवादन केलं जात आहे. दरम्यान येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ होत आहे. 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानात नागरिकांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकावून त्यासोबत सेल्फी छायाचित्र काढून ते हर घर तिरंगा संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
3: हर घर तिरंगा 2026 एक देशभक्तीचं नवीन अभियान. 9 ऑगस्ट 2026 ते 17 ऑगस्ट 2026 हे 8 दिवस आपण सर्वजण देशभक्तीच्या वातावरणामध्ये पेटलेले असणार आहोत. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण त्याचं औचित्य आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे देशभक्तीचं अभियान केवळ 15 ऑगस्ट पर्यंत नाही तर 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि त्यातून येणारं देशभक्तीचं उदाहरण हे आपले पुढे वर्षानुवर्ष आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी साजरं होणार आहे. मीही करणार आहे, आपणही करा, सर्वजण मिळून करूया हर घर तिरंगा 2026.
0: राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयं नोंदणी आणि अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल ही माहिती दिली. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोलीसह जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात 1,954,77,119 अर्ज वाटप करण्यात आले. 1,253,000

0: बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठात विविध 136 अभ्यासक्रम असून त्यात एकूण 2,936 जागांची प्रवेश क्षमता आहे. यापैकी 1,719 जागांवर प्रवेश घेण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांना यंदाचा साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. काल पुण्यात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनात माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते टोपे यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 13,110 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 90,75,00,000 रुपयांचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध झालेल्या 32,034 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष प्रशिक्षण पार पडलं. जिल्ह्याची डिजिटल आरोग्य परिसंस्था भक्कम करण्यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. परभणी इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित 40 तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन काल प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या हस्ते झालं. न्यायालयीन प्रक्रियेला पर्याय म्हणून नव्हे तर न्याय अधिक जलद सुलभ आणि समाधानकारक पद्धतीनं भेटून देणारी व्यवस्था म्हणून मध्यस्थीकडे पाहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. नाशिक शहरासह दिंडोरी त्र्यंबकेश्वर पेठ या तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. सुमारे 20 ते 22 सेकंदांपर्यंत जमीन थरथरली तसंच काही ठिकाणी जोरदार आवाज देखील झाला. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अस्मिता चालिहा हिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अस्मितानं भारताच्याच रक्षिता रामराजवर 21-13 16-21 21-13 अशी मात केली. आज अंतिम फेरीत अस्मिताची चीनच्या हान कियान शी हिच्याशी लढत होत आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाचं काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. हवामान विभागानं मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात पुढचे 3 दिवस जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांसाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ आणि छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7:20 झाली आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
2: ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील
1: बालमित्रांनो
2: हाय,
1: बाय दोस्तांनो हॅलो. छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा. ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
0: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित सहक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आपली मराठी अभिजात मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
2: आपली मराठी.
1: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे कार्यालय विश्वकोशाचे खंड संपादित करून प्रकाशित करतं. आत्तापर्यंत आपण 1 ते 20 विश्वकोशाचे खंड, त्यांचा परिचय खंड, कुमार विश्वकोश, जीवसृष्टी व पर्यावरण, ज्ञान मंडळं, त्यामध्ये मानव व विद्या याबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी विश्वकोशाची उपयुक्तता नेमकी काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून संतोष गेडाम, विद्या व्यासंगी सहाय्यक हे उपस्थित आहेत. आणि सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असा आहे, त्यामध्ये आता काय होतंय की निश्चित सर्व विषयांचा समावेश झालेला आहे, तरी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जास्त महत्वाची आहे

0: असं वाटतं.
1: आज संपूर्ण जगामध्ये लाखो ग्रंथ किंवा कोश उपलब्ध आहेत.
0: हा,
1: आणि प्रत्येक ग्रंथ हा थोड्या अधिक प्रमाणात समाजासाठी नक्कीच उपयुक्त असतोच. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा मराठी विश्वकोश हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा ग्रंथ आहे. कारण ज्ञानाची निर्मिती करणे आणि ज्ञान समाजापर्यंत पोहोचविणे हे महत्वाचे काम विश्वकोश मागील 60 दशकांपासून करत आहे. म्हणून मराठी विश्वकोशाची उपयुक्तता ही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा विविधांगी स्वरूपाची आहे. मात्र येथे सर्वसामान्यपणे मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक या 4 विषयांसंदर्भातल्या उपयुक्तता महत्वाच्या आहेत असं मला वाटतं.
0: सर, आपण आत्ता म्हणालात की मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक उपयुक्तता या 4 महत्वाच्या उपयुक्तता आहेत. मग आम्हाला या 4ही उपयुक्ततेबद्दल थोडक्यात सांगा.
1: आपल्याला माहीतच आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय जगू शकत नाही. मग जेव्हा माणूस समाजामध्ये राहतो तेव्हा त्याला समाजामध्ये काय काय घडत आहे, त्याच्या आजूबाजूला दररोज कोणकोणत्या संकल्पना जन्म घेत आहेत या सर्वांची माहिती त्याला असणे गरजेचे आहे. याकरता त्याला अभ्यास करावा लागेल, स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल. यासाठी त्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो. कारण विश्वकोशामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती घेतली जाते, जी वाचकांसाठी म्हणजेच समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. सामाजिक उपयुक्ततेबाबत मी काही मुद्दे मांडू इच्छितो इथे. पहिला, विश्वकोशातील संपादक रोजच्या रोज विविध विषयांतील नवनवीन संकल्पना, सिद्धांत इत्यादी माहितीचे संकलन करून ती माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत, ज्यामुळे समाजाला नवनवीन विषयाचे ज्ञान मिळून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत आहे. दुसरं, विश्वकोश समाजातील विविध विषयांतील आणि विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांना लेखक, समीक्षक, भाषांतरकार, समन्वयक म्हणून जोडून घेतो. हे सुद्धा विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. सामाजिक शास्त्रातलं ज्ञान झपाट्याने वाढत आहे आणि त्या ज्ञानाचे आपल्यावर व्यापक व दुर्गामी परिणाम होत आहेत. म्हणून झपाट्याने बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मराठी माणसाला आपली कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्याला अनेक विषयांतील प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आज मराठी विश्वकोशाची समाजाला गरज आहे. तसंच आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आणि नवनवीन संकल्पनाच्या देवघेवसाठी इंग्रजी भाषा सर्वमान्य आहे, आपल्याला माहीतच आहेत. मात्र एखादा मराठी माणूस जिज्ञासू आहे पण त्याला इंग्रजी येतच नसेल तर अशा वेळी त्याची मुस्कटदाबी होणार हे आपल्याला सांगू इच्छितो. अशा वेळी मराठी भाषकाला सर्व विषयातले सूक्ष्म, प्रगल्भ आणि अधिग्राह्य ज्ञान मराठीतून मिळवून देण्याचे काम मराठी विश्वकोश करू शकते. याला सुद्धा विश्वकोशाची सामाजिक उपयुक्तता म्हणता येईल. मराठी विश्वकोश हा शासनाचा एक अधिग्राह्य असा मराठीतला दस्तऐवज आहे. त्यामुळे समाज या कोशाकडे, त्यामधील माहितीकडे अतिशय विश्वासाने बघत असतो. एवढेच नाही तर शेतजमिनीवरून कुटुंबामध्ये असलेला वाद माननीय न्यायालयाने मराठी विश्वकोशाच्या संदर्भाने निकाली लावल्याचे उदाहरण आहे. ही मराठी विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल.
0: नक्कीच
1: मराठी विश्वकोशाच्या वाचनाने निश्चितच वाचकांची बुद्धी सुपीक होत आहे आणि त्यातून त्यांना समाजाच्या हितासाठी नवनवीन युक्त्या देखील सुचतील, ज्याचा वापर ते समाजासाठी करू शकतात. म्हणून विश्वकोश वाचल्याने निश्चितच मराठी समाज वैचारिक दृष्ट्या सुदृढ होईल असा हा विश्वकोश सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे.
0: अगदी बरोबर सर. आता मराठी विश्वकोशाच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत आपण बोललात, पण अर्थस्य पुरुषोदासा म्हणजे सगळ्याचं मूळ हे अर्थ असतं, तर आर्थिक उपयुक्ततेबाबत आपण काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशामध्ये विविध विषयांतील विविध नोंदींचे लेखन, समीक्षण, भाषांतर केले जाते. हे करण्यासाठी मराठी विश्वकोश त्या त्या विषयातील अनेक तज्ज्ञांची निवड करत असते आणि त्यांच्यामार्फत नोंदीचे लेखन, समीक्षण, भाषांतर करून घेतले जाते. मुळात मराठी विश्वकोशात लेखन करणे म्हणजेच एक प्रतिष्ठेचे काम मानले जाते. पण असे जरी असले तरी मराठी विश्वकोशाद्वारे लेखक, समीक्षक, भाषांतरकार यांना त्यांच्या श्रमाचा, त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेचा मोबदला म्हणून त्यांना मानधन दिलं जातं आणि ते थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाते. आज आपण सगळीकडे बघतो आहोत की नोकऱ्या अभावी अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्यांनी जर विश्वकोशाशी जुळून आपल्या ज्ञानाचा उपयोग विश्वकोशामध्ये लेखन, समीक्षण, भाषांतर यांसाठी केला तर त्यांना प्रतिष्ठा तर मिळेलच, परंतु त्यांचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होईल. यावरून आपल्याला लक्षात

0: येईल की मराठी विश्वकोश हा जसा सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे तसाच तो आर्थिक दृष्ट्या सुद्धा उपयुक्त आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना विश्वकोशाशी लेखक समीक्षक भाषांतरकार अशा विविध भूमिकांतून जोडावे असे वाटत असेल त्यांच्यासाठी विश्वकोशाचे एम पॅनल ही प्रणाली लवकरच मराठी विश्वकोशाच्या www.marathiviswakosh.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांतच त्याबाबत विश्वकोशाचा विस्तारित शासन निर्णय सुद्धा येणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी विश्वकोशाच्या एम पॅनलवर करावी अशी मी परत विनंती करतो.
1: अरे वा सर, म्हणजे प्रतिष्ठेसोबतच आर्थिक लाभ सुद्धा आपल्या हा श्रोत्यांना मिळणार आहे. खरंच आपण छान माहिती देत आहात सर. आपण राजकीय उपयुक्तता सुद्धा मगाशी म्हणालात, तर विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता ही कशी आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाला अगदी सुरुवातीपासूनच राजकीय परंपरा लाभल्याचे दिसते. म्हणजे विश्वकोशाच्या कार्याचे महत्व आणि इतिहास पाहता विश्वकोशाच्या वाई येथील वास्तूच्या पायाभरणीचे काम तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विनोदजी तावडे साहेब, दीपकजी केसरकर साहेब, आत्ताचे मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, अशा अनेक अभ्यासू राजकीय दिग्गजांनी मराठी विश्वकोशाच्या वाई येथील कार्यालयाला भेट दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला मराठी विश्वकोशाची राजकीय उपयुक्तताही लक्षात येऊ शकते. दुसरं म्हणजे अधिवेशन काळात अनेक विषयांसंदर्भातील तारांकित प्रश्नांवर विधानसभेत विचार विनिमय संभाषण होत असतात. या अधिवेशन काळात सभागृहातले सर्व तारांकित प्रश्न आणि मराठी भाषेशी संबंधित प्रश्न संपेपर्यंत मराठी विश्वकोशाचे कार्यालय सुरू असते. कारण अधिवेशन काळामध्ये एखादी माहिती तत्काळपणे मराठी विश्वकोशाला विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून आपल्याला विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता लक्षात येईल. मराठी भाषेला शासन व्यवहाराची भाषा म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशाची राजकीय जबाबदारी आणि उपयुक्तता तेवढीच वाढलेली आहे असे मला वाटते.
1: सर, मराठी विश्वकोशाची उपयुक्तता खरंच विविधांगी स्वरूपाची असल्याचं आत्ता आपल्या बोलण्यावरून नक्कीच कळलंय. पण शैक्षणिक उपयुक्तता सुद्धा आपण म्हणालात, तर विश्वकोशाच्या शैक्षणिक उपयुक्ततेबाबत आपण नेमकं काय सांगाल?
0: आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे उच्च शिक्षणाचे माध्यम हे मराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण. जर असे झाले तर मराठी विश्वकोश हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त असा कोश ठरणार आहे. कारण मराठी विश्वकोशाने वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, अब्जांश तंत्रज्ञान, धातुविज्ञान आणि इतर विज्ञानाशी संबंधित विषयांतले अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना संज्ञा मराठीमध्ये तयार करून प्रकाशित केल्या आहेत आणि आजही ते काम अविरहितपणे सुरू आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारखे उच्च शिक्षण मराठी माध्यमातून झाले तर विश्वकोशाचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना आणि शासनाच्या शिक्षण विभागाला होणार आहे. ही मराठी विश्वकोशाची एक खूप मोठी शैक्षणिक उपयुक्तता आपल्याला लक्षात येईल. दुसरं, शिक्षणात मराठी माध्यमाच्या वापरामुळे मराठी संदर्भ ग्रंथाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या मराठी विश्वकोशाचे महत्त्व वाढतच आहे. मराठी विश्वकोशाद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यालयांतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकरिता दर वर्षी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाची प्राथमिक स्वरूपात ओळख होऊन त्याला स्पर्धा परीक्षेकरता प्रोत्साहन मिळत आहे. या परीक्षेतून त्यांच्या बुद्धीला चालना मिळत आहे. यावर्षी सुद्धा ही परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याचे प्रस्तावित आहे.
1: म्हणजे डिसेंबरमध्ये ही परीक्षा
0: होणार आहे. तर मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश यांचा वापर करून शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे शालेय प्रकल्प तयार करू शकतात आणि वर्गात आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. ही सुद्धा विश्वकोशाची एक शैक्षणिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. अनेक PhD करणारे संशोधक आपल्या संशोधनाकरिता मराठी विश्वकोशाचा वापर संदर्भ म्हणून करून यशस्वीपणे आपली PhD ही उच्च पदवी संपादन करत आहे. ही सुद्धा एक उपयुक्तता आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे अध्ययन करतात, मराठी विश्वकोशाचा वापर करत आहेत आणि नोकरी मिळवत आहेत. कारण मराठी विश्वकोशामध्ये सर्व विषयांच्या ज्ञानाची निर्मिती अविरतपणे सुरू आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत करत आहेत. मराठी माणूस

0: कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतलं असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा या मराठीतून भागण्यासाठी मराठी विश्वकोशाचे निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला असं वाटते की मराठी विश्वकोश हा शिक्षक, विद्यार्थी, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि ग्रंथालय अशा अनेक संस्थांना फार उपयुक्त असून शैक्षणिकदृष्ट्या सर्वांनी त्याचा वापर करावा आणि तो केला पाहिजे असं एकंदरीत मला इथं वाटते. आणि मराठी विश्वकोश हा सर्वांना ज्ञान देण्याचे काम करत असल्यामुळे सर्व विषयांच्या अंगाने त्याची उपयुक्तता आजच्या घडीला फार आहे असे इथं मला वाटतं.
1: आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विश्वकोश आपण संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. विश्वकोशाचे खंड हवे असले तर ते आपण विकत घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्याला पेन ड्राईव्हवर सुद्धा ते आपल्याला मिळू शकतात. तर हे खूप छान कार्य विश्वकोशाच्या खंडांबाबत महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा विभागाने केलेलं आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला मराठी विश्वकोशाची उपयुक्तता याविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावर आपण आपले अभिप्राय, सूचना, मतं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. aapli maratahi210@gmail.com हा तो आमचा ईमेल आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित
1: FM प्रसारण सेवेचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. श्रोतेव ऐकवत आहोत काही जाहिरात संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.

रसिको, महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राची ही लोकधारा आणि हे लोकसंगीत अगदी पहाटेपासून आपल्या सोबत असते. सुरुवातीस आता ऐकवत आहोत ही ओळी सुरभी डोमणे यांच्या स्वरात.

पहाटेच्या वेळी मायमाऊलीनं जातीवर गायलेलं हे गीत म्हणजे ओवे, सुरुवातीस आपल्या धन्याचं कौतुक आणि त्यानंतर संपूर्ण माहेरची आठवण म्हणजे ही ओवे महाराष्ट्राचं अतिशय समृद्ध असं हे लोकसंगीत.

रसिक श्रोते हो, ज्ञान आणि मनोरंजनाची जयावाणी आपली पीडा आकाशवाणी लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात आनंद शिंदे यांच्या स्वरात मानवीर गायकवाड यांची ही लोकगीत रचना संगीतकार विठ्ठल शिंदे.

कार्यक्रमात आता स्वर आहे सुलोचना चव्हाण यांचा, गीतकार रमेश जंगम आणि संगीतकार किरण प्रधान.

सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातील ही लावणी आपण ऐकत आहात आमच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz वर.

लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे कृष्णा शिंदे यांचा, गीतकार चंद्रकांत कडू आणि संगीतकार मधुकर पाठक.

श्रोते कृष्णा सुंदे यांच्या स्वरात चंद्रकांत कडू यांची लोकगीत रचना तासाबाणीतील संगीतकार मधुकर पाठक या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. यानंतर ठीक 8 वाजता समोरच्या प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं आता सर्वात मोठा लोकसहभाग असलेल्या चळवळीत रुपांतर झालं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असताना यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम खास असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभर वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभर फाळणीच्या यातनांचा स्मरण दिन पाळण्यात येणार आहे. 200 हून अधिक भारतीय दूतावास, उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वतीनंही यानिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सूर्यपथ तिरंगा डिजिटल रिले हा विशेष लक्षवेधी कार्यक्रम असेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. यावेळी व्हान्स यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांविषयी चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञानाचा देशाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते

बोलत होते. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पिढी आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत असते. इथून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील 30 ते 35 वर्षात देशाच्या विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी नमूद केलं. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत, त्यामुळे एनयुसी एफडीसीचं मुख्यालय दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुदुचेरीच्या अधिकृत भेटीवर असून काल ते तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथून पुदुचेरीत दाखल झाले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पुदुचेरीच्या लोकभवनात जाऊन नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी शहा यांचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वागत केलं. अमित शहा आज पुदुचेरीत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारानुसार इराण शांततेचा मार्ग स्वीकारेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. मात्र यासाठी अमेरिकेकडून विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यास सहकार्य केलं जाणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपण परस्पर कृतीवर भर देत असून इराण अमेरिकेच्याच प्रमाणात करारातील वचनबद्धतेचं पालन करेल असंही पेझेशकियान यांनी नमूद केलं. आपल्या देशाकडे सामर्थ्य आणि एकजूट आहे, तेहरानला शरणागती पत्करण्यास भाग पाडता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ब्रिक्स गटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11वी बैठक काल भोपाळ इथं पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं भोपाळ जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सांस्कृतिक वारशाचं जतन संवर्धन करण्यावर तसंच कलाकारांना व्यापक संधी मिळण्यासाठी डिजिटल मंच मिळवून देण्यावर सहभागी देशांची सहमती झाली. ब्रिक्स सदस्य आणि 4 भागीदार देशांसह एकंदर 14 देशांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं गैरजीवाश्म स्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेचा 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबतचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि झारखंड सरकार यांच्यात आज दुपारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. राज्य सरकारनं काल रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गटांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं चर्चेनंतर सरकारी प्रतिनिधींनी सांगितलं. परीक्षा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस, तीर्थयात्रेच्या मार्गांची दुरुस्ती आणि पुढील काही दिवसात खराब हवामानाचा अंदाज यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गावरून होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची स्थिती आणि भारतीय हवामान विभागानं दिलेला हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि

0: उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. पश्चिम कॅनडातल्या ओकानगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यांनंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100 अधिक वणवे पेटले असून उष्ण वारे आणि या भागात पडलेल्या दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी काल कायम राखली. पुरुषांच्या कनिष्ठ गटातील 60 किलो वजनी गटात 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं. तोमचौ मितई यानं 3 तर गुरुनाडू सनापती यानं 2 पदकं जिंकली. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारिंगी बावट्याचा इशारा दिला आहे. तसंच हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर. आणि ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी 1 सुवर्ण आणि रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत जागतिक आदिवासी FM प्रसारण सेवेचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकधारा.

सूर्यकांत शिंदे, वैशाली सामंत यांच्या स्वरात संत एकनाथांचीही गवळण आपण ऐकलेत. संगीतकार कमलेश सावंत. कार्यक्रमात यानंतर शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील ही पारंपरिक लोकगीत रचना.

शहरी साबण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हा पारंपरिक गोंधळ आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर उत्तरा केळकर यांचा स्वर, गीतकार मधव मुनेश्वर आणि संगीतकार शांक नेईल.

यांच्या स्वरात मधुमनेश्वर यांचीही गीतरचना आपण ऐकलं. संगीतकार शांकनील या गीताबरोबरच लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं बीड केंद्र आहे, सकाळचे 9 वाजता. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम 10 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून श्रोत्या सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत न्याय विभाग विशेष प्रायोजित कार्यक्रम भाग 6. पण त्यापूर्वी काही जाहिरात संदेश.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: आपला डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय
4: सर. तुझं कार्ड दे. पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
2: चल तुझं कार्ड दे. पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

रसिक श्रोतेहो नमस्कार। आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये मी आपले रेडिओ सखी प्रीती सवाई अगदी मनपूर्वक स्वागत करते। आपकी पसंद या कार्यक्रमातील हे सुरुवातीचं गीत लगान या चित्रपटासाठी

आपकी पसंद या कार्यक्रमासाठी पत्र पाठवणारे आपले हे प्रेषक आहेत. नरसोबानगर बीडचे जयताई श्यामदळवी, सौकोमल विशाल झेंडुभिसे, सरस्वती संतराम थोरात आणि सोनंदिनी हरिभाऊ कुलकर्णी. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे रणजित कुमार रामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना आणि गबरू पैलवान रामकिशन गणपत थोरात, फौजी सावळा रमजोगदम पुष्प सुभाष साबळे, डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ आणि समस्त फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड. सौ जयताई श्यामराव दळवी, सौ कोमल विशाल झेंडुभिसे, सरस्वतीबाई थोरात तसंच सोनंदिनी हरिभाऊ कुलकर्णी. शनिवार पेठ बीडचे पीपी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी कुलते आणि प्रथमेश कुलते. पाकिदा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेश येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड, मोहम्मद शादाब खत्री. डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का आणि तन्मय मंडळ यांना ऐकायचं आहे लगन या चित्रपटासाठी. उदित नारायण, अलका सुखविंदर, शंकर आणि शान तसंच किशोरी यांच्या आवाजातील जावेद खान यांचंही गीत.

म्हणजे या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे हेही श्रोते आहेत. जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्पर सोगा तालुका उसा जिल्हा लातूरचे फौजी परिवार उस्मान शेख फौजी सायराबानो शेख दस्तगीर शेख फैजन बी शेख शाकिर शेख इस्लाम बी शेख बाबा शेख सिमर शेख करिश्मा शेख सानिया शकील पठाण वलसंगीकर बिस्मिल्ला बी शेख अदर शेख निरोफर शेख बिरेर जिल्हा नांदेडतून चांदनी अयुब सय्यद बाळा जवान सय्यद आणि माहिरा सय्यद हिंद रेडिओ श्रोता संघ तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचे तुळशीराम शिंपले पाटील रामदास शिंपले बाबासाहेब शिंपले कांचन शिंपले कुशीवर्ता शिंपले साक्षी ढेंगळे आणि समस्त शिंपले.

श्रोताओ, आपकी पसंद या कार्यक्रमासाठी हे गीत आहे हम दिल दे चुके एक सनम या चित्रपटासाठी. के के डोमिनिक यांच्या स्वरातील हे गीत संगीतबद्ध केलं आहे इस्माइल दरबार यांनी. आणि या गीताला पसंती करणारे आमचे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सुरज जैन आणि पी आर जैन, मुकुंद पोस्टर रामपुरी तालुका गेवराईचे विश्वनाथ शरणागत पत्रकार, प्रवीण प्रशांत सदाशिव शरणागत, विजय वैजनाथ खरात लांडगे, कृष्णनगर टीव्ही टॉवर सेमिनार हिल नागपूर येथून नाना डोंगरदिवे, रमताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रिमाताई डोंगरदिवे, दीक्षिताई डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे, संतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे आणि अनुजा गलांडे, मुक्काम नातेविश्वासाचे नाते अपुलकीचे मुक्काम जळगाव, सोमनाथ तालुका जिल्हा चालनाचे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगे औरंगाबाद येथून, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद येथून, मेघराज युवराज कोलतेरी धरादेवी रुद्र कोळकर येथून, वाकोणी तालुका बदनापूर येथून या श्रोत्यांनी आपल्याला पत्र पाठवलं आहे. तर ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं हे गीत.

मंडळी या संगीतासाठी पसंती कळवारे आमच्या अजूनही काही श्रोत आहेत. मुक्कम पोस्ट मांजरी तालुका राहुरीचे सौ सविता गोविंद पिसाळ, प्रतीक प्रथमेश जालिंदर पिसाळ, रमेश थोरात आणि राजेंद्र शिवाजी मिसाळ, ईश्वर काळे तसंच धनंजय टवळ.

के डॉमिनिक यांच्या स्वरातील हे गीत गीतकार समीर आणि संगीतकार इस्माईल दरबार या गीताबरोबरच आपकी पसंत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत प्रीती सवय आपली रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचं ठीक 10:31 झालेत. आता प्रसारित करत आहोत बालजगत. बालजगत या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात प्रगती विद्यालय नगर रोड बीड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका. संकलन आणि निवेदन आहे अनिता देव यांचं. सादर करते योगीराज बच्चे.

बालजगत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व बालमित्रांनो नमस्कार. कार्यक्रमात मी अनिता देव आपलं मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. अर्थातच मागच्या रविवारी आपण 2 ऑगस्ट निमित्त बालक्रांतीवीरांच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्यातून आपण एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा घेतली, आपल्या देशप्रेमाविषयीची प्रेरणा आपण घेतली. चला तर बालमित्रांनो, आज आपण 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन साजरा करूयात.

0: मुळात क्रांती हा शब्दच खूप आपल्या मनाला आणि बुद्धीला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा देतो. आणि आठवलं ना तर आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी खूप मोठं बलिदान केलं आहे. त्याच क्रांतीवीरांना आपल्याला आठवायचंय. तर आठवताना एका नाटिकेतून जर आपण ते ऐकलं तर किती छान वाटेल बरं. म्हणून तर आजच्या बालजगत या कार्यक्रमात आपण प्रगती विद्यालय बीड इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही क्रांती दिनानिमित्तची नाटिका आता आपण ऐकणार आहोत. चला तर ऐकूयात.
1: आज 9 ऑगस्ट क्रांती दिन या निमित्ताने प्रगती विद्यालयाचे बालवीर घेऊन आले आहेत एक छोटीशी सुंदर नाटिका, ज्यामध्ये मार्गदर्शिका सपना सुदामा प्रसाद अग्रवाल, सूत्रधार केलेले आहे यशोदन सखाराम जुनगोरे, यामध्ये पात्र आहेत कृष्णा एकनाथ काकडे, शंभू या पात्रामध्ये आहे आर्यन भागवत जयभाय, त्यानंतर वैभव विकास सोनोने, अखिलेश अर्जुन दहीफळे, अमृता अशोक जगताप, अनुज उत्तरेश्वर घोलप आणि तसेच शेख अनस सरफराज. आज 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिवस, भारतीय इतिहासातील एक पवित्र आणि तेजपुंज दिन अर्थातच क्रांती दिन. आज आपण त्या सर्व महान देशभक्तांना वंदन करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती दिली. देशभक्ती व्रताहा वीराहा परार्थे त्यक्त जीविताहा क्रांत्यग्नौ आहुताहा सर्वैहि वंदनीयाहा युगे युगे. क्रांती दिनाचे महत्व सांगायचं झालं तर आपल्याला माहीतच असेल की सन 1942 याच दिवशी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ या ऐतिहासिक लढा पुकारण्यात आला. ब्रिटिश भारताबाहेर हकलून लावण्यासाठी गांधीजींनी डू और डाय अर्थात करेंगे या मरेंगे हा मंत्र देशवासी लोकांना दिला. हा केवळ एक राजकीय लढा नव्हता तर तो प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याच्या तीव्र इच्छेचा महास्फोट होता. हुतात्म्यांनी दिलेली प्राणांची आहुतीला खरच नमस्कार आहे. 9 ऑगस्टची पहाट उजळताच ब्रिटिशांनी गांधीजींच्या सोबतच सर्व मुख्य नेत्यांना अटक केली. यामुळे देशवासियांचा संताप अनावर झाला. संपूर्ण भारत देशामध्ये जणू काही क्रांतीचा वनवास पेटून उठला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. पोलिसांच्या गोळ्या लाठीमार आणि तसेच असंख्य अमानुष अत्याचार सहन करूनही देशभक्तांनी माघार घेतली.

0: नाही. हजारो तरुणांनी हसत हसत फासावर जाणे पसंत केले, तर अनेक क्रांतीवीरांनी अतोनात मानसोपचार आणि शारीरिक त्रास सहन करत प्राण सोडले. मातीचे हे कण आणि हुतात्म्यांचे रक्त सांडूनच आपल्या स्वातंत्र्याचा हा स्वर्ण सूर्य उगवला आहे. मग आज आपले कर्तव्य आहे की तेही समजले पाहिजे. 9 ऑगस्टची क्रांतीचा दिवस आपल्याला फक्त इतिहास आठवण्याचा दिवस नाही, तर आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. ज्या स्वतंत्र भारतात आपण आज श्वास घेत आहोत, ते स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आणि देशाची एकता व अखंडता राखणे हीच त्या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. चला, आजच्या या पवित्र क्रांती दिनी आपण पुन्हा एकदा आपल्या संविधानाचा आणि देशाचा हिताचा संकल्प करूया आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रगती विद्यालयातील बालवीर हे देशभक्तीने ओतप्रोत एक छोटीशी नाटिका सादर करणार आहेत. आपण त्या नाटिकेचा आस्वाद घेऊया.
1: आज 9 ऑगस्ट 1942 काल रात्री गोवालिया टँक मैदानावर क्रांतीचे एक नवे पर्व सुरू झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला एकच मंत्र दिला आहे, करो या मरो. इंग्रजांना आता या देशातून बाहेर पडावेच लागेल, पण इंग्रज सरकार क्रूर झाले आहे. त्यांनी रात्रीतूनच गांधीजी, नेहरू, आझाद अशा सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक केली आहे. आंदोलन नेतृत्वहीन झाले आहे असे सरकारला वाटते, पण त्यांना माहीत नाही की आता या देशातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर आणि प्रत्येक मूल स्वातंत्र्य भारताचा नेता बनले आहे. अशाच एका छोट्या गावात स्वातंत्र्याची मशाल हाती घेतलेली काही मुलं एकत्र आली आहेत.
2: जय, वीर, सरिता, कुठे आहात सगळे? लवकर बाहेर या, मी आताच गावातून येतोय. गावातील परिस्थिती खूप गंभीर आहे. इंग्रज पोलिसांनी संपूर्ण गावाला वेढा घातला आहे. कलेक्टरने जाहीर केले की जो कोणी चले जाव बोलेल त्याला थेट गोळी घातली जाईल. आपले ज्येष्ठ नेते विठ्ठल काका यांना सुद्धा त्यांनी मारत मारत पोलीस गाडी टाकले.
3: काय, विठ्ठल काका हात उचलला त्या गोऱ्या माकडानं? शंभू, आपण गप बसू शकत नाही. हे इंग्रज स्वतःला समजतात काय? आपल्याच देशात आपल्याच अन्न पाण्यावर जगून आपल्याच लोकांना गुलाम बनवतात. आता रक्ताचा बदला रक्तानेच घेतला जाईल. माझ्या अंगातलं रक्त उसळा मारतय. मला बंदूक द्या, मी आताच जाऊन त्या पोलीस चौकीला आग लावतो.
4: वीर, थांब, तुझा राग रास्त आहे, पण अवेशात येऊन विचार न करता पाऊल टाकले तर आपण इंग्रजांच्या जाळ्यात अडकू. विठ्ठल काकांनी जेलमध्ये जाताना माझ्याकडे बघून काय सांगितले माहितीये का? ते म्हणाले, जय, आता या देशाची धुरा तुमच्या हातात आहे. क्रांतीची ही ज्योत विजू देऊ नका. आपल्याला लढायचे आहे, पण बुद्धीने. इंग्रजांकडे बंदूक आहेत, दारुगोळा आहे आणि सत्ताही आहे, पण आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे आहे या मातृभूमीवरचे अथांग प्रेम आणि आढळ आत्मबळ.
5: जय, अगदी बरोबर बोलतोय. अरे वीर, जेव्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांविरुद्ध लढली तेव्हा तिच्याकडे त्यांच्या एवढी फौज नव्हती, पण तिच्याकडे काय होते? स्वराज्य मिळवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, तसेच गुलामीच्या बेड्या तोडून टाकण्याची मालीची जिद्द तिच्या रक्तात होती. आज गांधीजींनी दिलेला करो या मरो हा केवळ शब्द नाही, तो एक पवित्र यज्ञ आहे. या यज्ञात आपल्याला प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण इंग्रजांना भारत सोडावाच लागेल. हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. आपण मागे हटणार नाही, आता पाऊल फक्त पुढेच पडेल.
6: मित्रांनो, इतिहास साक्षी आहे. 1857 स्वातंत्र्य समर आपण का हरलो? कारण आपल्याकडे नियोजनाची कमतरता आणि अंतर्गत फुटीरता ही होती. इंग्रजांची सर्वात मोठी ताकद काय आहे? त्यांची दळणवळण व्यवस्था आणि गुप्तहेर यंत्रणा. जर आपण त्यांची हीच ताकद तोडून टाकली तर ते अपंग होतील. केशव, तू काय म्हणत होतास? कशा प्रकारे सुरुवात करायची?
1: अरे, माझ्या डोक्यात एक योजना आहे. इंग्रज सरकार येथून मिळणारा सगळा महसूल आणि दारुगोळा रेल्वेने मुंबईला पाठवत आहेत. आज रात्री 12:30 ती मालगाडी आपल्या गावाजवळच्या जंगलातून जाणार आहे. आपण जर तिथले रेल्वेचे रूल सेल केले तर त्यांचा संपर्क तुटेल. आणि दुसरी गोष्ट, तालुक्याच्या

0: कचेरीवर जोपर्यंत युनियन जॅक फडकत आहे तोपर्यंत आपण त्यांचे गुलाम आहोत असे दिसेल. आपल्याला तिथला युनियन जॅक उतरवून आपला तिरंगा फडकवावा लागेल.
1: वा, काय योजना आहे केशव. लोकमान्य टिळकांनी जेव्हा केसरी वृत्तातून इंग्रजांवर टीका केली होती तेव्हा त्यांनी लिहिले होते की सरकारचे डोके ठिकाण आहे का. आज आपल्याला दाखवून द्यायचे आहे की इंग्रजांचे डोकेच नाही तर त्यांचे पाय आम्ही इथून उखडून टाकू. स्वराज हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण या जुलमी इंग्रजांना हकलूनच मिळवणार.

0: मला सांगा पत्रके वाटायचे काम कोण करणार?
1: अरे मग ते काम माझ्याकडे द्या की गावातल्या महिला आणि मुलींना एकत्र करण्याची जबाबदारी माझी. इंग्रजांना वाटते की स्त्रिया फक्त घरात बसतात, पण त्यांना माहित नाही की जेव्हा गरज पडेल तेव्हा याच हातामध्ये तलवारी आणि क्रांतीची पत्रकेही येऊ शकतात. आम्ही फक्त चूल आणि मूल सांभाळणारा नाही तर त्यासाठी बलिदान देणाऱ्या रणरागिणी आहोत. मी घराघरात जाऊन सांगणार आहे की उद्या जर तुमचा मुलगा किंवा पती देशासाठी घराबाहेर पडले तर त्यांच्या डोळ्यात अश्रू नसावेत तर अभिमानाचा टिळा असावा. चला उठा आणि या क्रांतीच्या लढ्यात आपले योगदान द्या.

0: जय लवकर करा, गाडी येण्याची वेळ झाली आहे। मला दूरवरूनच रेल्वेचा हॉर्न ऐकू येत आहे आणि रस्त्यावर पोलिसांच्या गाड्यांचेही दिवे दिसत आहेत।
1: हो शंभू, शेवटचा नट राहिला आहे। वीर जोरात पकड, तो पकड, हा निघाला, रूळ बाजूला झाला आहे। आता इंग्रजांची ही जुलामी गाडी पुढे जाऊ शकणार नाही। चला इथून लवकर सुरक्षित ठिकाणी व्हा।
2: बघितले, इंग्रजाची मस्ती कशी जमिनीत जिरली। ते आता त्यांना समजेल की भारतातील तरुण शांत बसलेले नाहीत।
3: आनंद साजरा करायला वेळ नाहीये। पोलिसांना समजले असेल की घातपात झाला आहे। ते गावात येतील आणि निरापराधी लोकांना त्रास देतील। आपल्याला आनंद साजरा करायला वेळ नाहीये। पोलिसांना समजले असेल की घातपात झाला आहे। ते गावात येतील आणि निरापराधी लोकांना त्रास देतील। आपल्याला थेट सरकारी कचेरीकडे कूच केली पाहिजे। सकाळ व्हायच्या आत तेथे तिरंगा फडकलाच पाहिजे।
4: इंग्रजांनो
5: चले जाओ, चले जाओ,
4: भारत माता की
5: जय।
2: स्टॉप इट, आई विल शूट।
1: गोळ्या झाडणार, झाड गोळ्या। किती गोळ्या आहेत तुझ्या बंदुकीत? आमच्या या अथंग महासागराच्या जनसमुदायाला तू तुझ्या गोळ्यांनी थांबू शकणार नाहीस। ही जमीन आमची आहे, हे आकाशही आमचे आहे आणि या देशावरचा अधिकारही आमचा आहे। तू कोण आहे आम्हाला थांबवणारा?
6: वीरांनो मागे हटू नका। बघा, हा आपला तिरंगा हा केवळ कपड्याचा तुकडा नाही तर आपल्या देशाचा स्वाभिमान आहे। जोपर्यंत हा ध्वज कचेरीवर फडकणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही। जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि त्या तिरंग्याची शान कमी होऊ देणार नाही।
2: अरे वीर, तुला गोळी लागली। काही फरक पडत नाही गोविंद, हे रक्त माझ्या देशासाठी वाहत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। जय सरिता, घ्या हा ध्वज आणि फडकावा तो वर जाऊन।

आणि अशा प्रकारे 1942 च्या त्या ऑगस्ट क्रांतीमध्ये देशातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक नागरिकाने इंग्रज सत्तेच्या चिंध्या उडवल्या. या लहान मुलांच्या मनात पेटलेली हीच विचारांची मशाल पुढे जाऊन स्वातंत्र्य प्राप्तीचे मुख्य कारण ठरली. आज आपण ज्या स्वातंत्र्य हवेत श्वास घेत आहोत ती आणि अशा हजारो अज्ञात बाल क्रांतिकारांच्या त्यागाचे फळ आहे. त्यांच्या या महान विचारांना आमचा त्रिवार सलाम. जय हिंद, जय भारत.

0: ऐकलात का बालमित्रांनो, प्रगती विद्यालयातील या बाल चमूंनी काय सुंदर नाटिका प्रस्तुत केली क्रांती दिनाच्या निमित्ताने. आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन तर आहेतच, पण त्यासोबतच पुढे येत आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. तर मग वीर भोग्या वसुंधरा या वीर वसुंधरेसाठी या वीर पुत्रांनी ज्यांनी हुतात्म्यांनी आपली आहुती दिलेली आहे त्यांना आपण शतशः त्रिवार वंदन करूया. जय हिंद जय भारत.
1: बालमित्रांनो, खरोखरच स्वातंत्र्य तर मिळाले आणि त्याची आन बान शान आपण राखायला हवी, कारण आपले सैनिक हे सीमेवर लढतायत, आपल्यासाठी प्राणाची आहुती देत आहेत, अर्थात भारत देशासाठी ते आपल्या प्राणाचीही पर्वा करत नाहीयेत. आणि या सैनिकांना हवं तरी काय असतं हो, की आपल्यासाठीचे काही अनमोल शब्द, तेही काही संदेशाद्वारे, असा संदेश की तो आपल्या सर्वांना आपलासा वाटेल. आणि म्हणूनच ह्याच प्रकारचं गीत घेऊन येतोय प्रगती विद्यालयातील विद्यार्थी.

0: आऊंगा मैं एक दिन आऊंगा मैं एक दिन आऊंगा मैं एक दिन आऊंगा मैं एक दिन आऊंगा।
1: बालमित्रांनो, हे गीत आपण ऐकलंय, पण जेव्हा एखादा बालमित्र गातो ना तेव्हा ते नक्कीच आपल्या मनाला भिडतं। चला तर बालमित्रांनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली, पुन्हा भेटूया पुढच्या बालजगत या कार्यक्रमात। तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते, नमस्कार।

बालजगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आज या कार्यक्रमामध्ये प्रगती विद्यालय बीडच्या विद्यार्थ्यांनी नो होस्ट क्रांती दिनानिमित्त नाटिका सादर केली. संकलन आणि निवेदन होतं अनिता शेंडे यांचं. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

रसिकांनो नमस्कार. आजचा गातर हे मेरा दिल आपल्यासाठी घेऊन आली आहे मी आपली रेडिओ सखी प्रीती सवाई. अरे मंडळी, आजचा आपला विषय ऑगस्ट क्रांती दिन अर्थात देशभक्ती. होय मंडळी, आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. स्वातंत्र्य आंदोलनाची पहिली ठिणगी पडली याच दिवशी. भारत छोडोचा नारा देण्यात आला तो याच दिवशी. महात्मा गांधीजींनी करो या मरो ची घोषणा केली याच दिवशी. म्हणून आजचा हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.

मंदिर देशभक्तीची ही भावना ही प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये नक्कीच आहे. अगदी सगळेच सीमेवर जाऊन युद्धच करतात असं नव्हे. मंडळी खरं तर ग्रँड सॅल्यूट आहे सीमेवर दिवस रात्र आपली रक्षा करणाऱ्या त्या प्रहरींना. ते आपलं संरक्षण करतायत म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो आणि हा मोकळा श्वास घेऊ शकतो. नाहीतर अखंड होणाऱ्या आक्रमणांना अगदी आपल्याला कॉमन सिव्हिलियन्सचा सुद्धा तोंड द्यावं लागेल. खरंच मंडळी सीमेवर दिवस रात्र अगदी डोळ्यात तेल घालून आपली रक्षा करणाऱ्या त्या सर्व सुरक्षा रक्षकांना सर्व सोल्जर्सला एकदा ग्रँड सॅल्यूट. मंडळी मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शहीदांनी प्राणांची आहुती दिली. आम्ही झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आया है. खुशनसीब है वो लोग जिनका खून इस देश के काम आया है.

जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा। विविधता में एकता असा माझा भारत देश, अत्यंत समृद्ध असलेला असा आपला भारत देश। सर्व युरोपियन देशांच्या नजरा भारत देशावर होते मंडळी, आणि युरोपियन कंट्रीजच्या या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे भारत देशावर या सर्वांनी नजरा खिळवून ठेवलेल्या होत्या। सर्वात आधी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले। भारत देश इंग्रजांच्या जोखडामध्ये 200 वर्ष अडकला। मंडळी, भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपल्या अनेक शहीदांनी प्राणांची कुर्बानी दिली। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, असं म्हणत अनेक क्रांतिकारकांनी आपले हसत हसत प्राण दिले।

कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमा।

जश्न के बाद है, जिंदगी मौत से मिल रही है गले, बांध लो अपने सर से।

0: वतन।
1: सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुल सिता हमारा। मंडई विविध जाती धर्मांनी अत्यंत गुण्यागोविंदाने आपण या देशामध्ये राहतोय। खरंच युनिटी इन डायव्हर्सिटी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला भारत देश।

आज देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. मागे वळून पाहत असताना हे लक्षात येतं की आता हा देश तरुण पिढीच्या हातात आहे आणि या तरुण पिढीला हवा आहे एक सकारात्मक दृष्टिकोन. टू विन यू नीड अ विनिंग ॲटिट्यूड, कारण हा देश आता तुमच्या हातात आहे मंडळी.

मंडळी, प्रत्येक भारत भारतीयाच्या दृष्टीने जगातील सुंदर देश मला तरी भारतच वाटतो. म्हणूनच मंडळी, आपल्या देशामध्ये आपल्या देशाचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. भारतातील अनेक ठिकाणे असे आहेत की ज्याला आपण स्वर्ग म्हणू शकतो. आणि खरंच मंडळी, अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला हा आपला भारत देश आहे.

गातं रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज आपण देशभक्ती याविषयी ऐकलत. हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. एफएमएनच्या 102.9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 11:45 झालेत. आता वेळ आहे स्वरांजली हा कार्यक्रम ऐकण्याची, पण त्यापूर्वी काही जाहिरात संदेश.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: आपली डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून। बिल भरायच्या आधी तरी येईल ना? सगळं काय चाललंय?
3: बिल बंद

0: कुणालाही देऊ नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
0: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अश्विनी जळगावने निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग डी माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं फुलं वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नव चैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजी तवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीय. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या

0: लाजरिया आणि संकोच
1: श्रोत्यांना माफ करा, काही अपरिहार्य कारणांमुळे हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

महाराजांचा शाहिस्तेखानवर हल्ला, शिवाजीचे दक्षिणेतील वर्चस्व

शिवाजी महाराजांना राज्याभिषेक। दक्षिणेत शिवाजी राजांनी धर्म संस्थापना व हिंदूंचे एकत्रीकरण केले। याचा बोलबाला उत्तरेमध्ये गेला। काशीचे प्रसिद्ध वेद प्रकांड वेदो नारायण गागा भट्टांच्या कानी गेला। उत्तरेत तर हिंदूंचा छळ, निदान दक्षिणेत तरी जनता हिंदू धर्म ज्यांनी राखला, लोकांना न्याय दिला, गोमातांचे रक्षण केले, हे ऐकून त्यांना थोडाच्या मनाला दिलासा दिला। दिलासा मिळाला व शिवाजी राजांना भेटण्याची उत्कंठा वाढली। प्रत्यक्षात भेटण्यासाठी निघाले। रायगडी गागा भट्टांचा सन्मान झाला। सर्व काही शिवाजी महाराजांकडे आहे, पण महाराज राजे नाही, त्यांना छत्र नाही, राज्य गादी नाही। हे सर्व पाहून गागा भट्टांच्या मनाला खंत वाटली। त्यांनी राजांना सल्ला दिला व राज्याभिषेकासाठी राजांना तयार केले। राजाने राज्याभिषेकाची तयारी केली। शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोज शर्वार ये दिवशी उषकाली 5 वाजता शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले। त्याचा समग्र व्याख्यान रूपी पवाडा सादर करीत आहेत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख। शिवशाहीर बाबासाहेब देशमुख।

आणि दार उघड बाया, दार उघड बाया। या प्रसिद्ध भरुडा मुळच एकनाथ महाराज कोण होते सांगायची गरज नाही, कारण साक्षात भगवान

गडावरलं सर्व वैभव पाहिलं, महाराजांचा राज्य कारभार, जनतेला मिळालेला दिलासा, आणि गागा भट्ट शिवाजी असेल कसा।

छत्रपती शिवरायांचा पोवाडा आपण ऐकलात. याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM 102.9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय मैत्रिणींनो? तर आयुष्य आई वडिलांच्या नितळ प्रेमाचा झरा, आयुष्य म्हणजेच बहीण भावाचं निस्वार्थ प्रेम, आयुष्य म्हणजे जोडीदाराला जीवापाड जपणं आणि आपल्या जगण्याला अर्थ देणारं एक भावविश्व म्हणजे आयुष्य. संकल्पना म्हणजे आयुष्य. गेलेल्या वेळेला सोडून आलेल्या क्षणाच्या सोबतीनं चालणं म्हणजे आयुष्य. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाणं म्हणजेच आयुष्य. आणि दुसऱ्याला आनंद देऊन आपणही त्यात आनंद मानणं हेही आयुष्यच. एकंदरीतच काय मैत्रिणींनो, तर अंधाराला नाहीस करत रोज नव्याने उगवणाऱ्या प्रकाशाच्या दिशेनं एक आशेचा किरण शोधत राहणं म्हणजेच आपलं आयुष्य. या विचारासह वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या, त्यासोबतच राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या मैत्रिणीने पॉलिटिकल सायन्स या विषयातून PhD कम्प्लीट केली आणि त्यासोबतच नाट्यक्षेत्रातही आपलं नाव उज्ज्वल केलं. मराठी रंगभूमीसोबतच चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं आणि तिथेही आपल्या नावाची नोंदणी केली. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स असतील, तसेच खाजगी वाहिन्यांवरील मालिकं असतील, त्या मालिकांमधूनही विविध भूमिका साकारल्या आणि अभिनय क्षेत्रात एक अभिनेत्री म्हणून

0: स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. या मैत्रिणीशी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि आजपर्यंतचा हा संपूर्ण त्यांचा अभिनय क्षेत्रातील त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि हो मैत्रिणींनो, विशेष म्हणजे आपल्या या मैत्रिणीचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून सुद्धा पूर्ण झालेला आहे. असा बराचसा मोठा आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव पालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद
0: मॅडम. मला आपण आज सुरुवातीला विचारावं असं वाटतं की अभिनय क्षेत्राची जी आपली कारकीर्द आहे, जी की भरपूर मोठी आहे, ती आम्ही जाणून घेण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहोत. तर या तुमच्या कारकीर्दीची सुरुवात नेमकी कशी आणि केव्हापासून झाली?
1: नमस्कार मैत्रिणींनो. खूप मोठी कारकीर्द म्हणालात, खरं तर खूप मोठी कारकीर्द नाहीये, काम अजून खूप करायचंय. इथपर्यंत यायला खूप जास्त मोठा अवघड काळ गेला म्हणून ते खूप मोठं वाटतंय कदाचित ऐकायला. पण तर सुरुवात विचारत असाल, तुम्हाला विश्वास वाटणार नाही की 2009-10 पर्यंत मला नाटक हे एक कुणी लिहिलेलं असतं, म्हणजे नाटकाची एक संहिता असते, नाटकाचा कुणी दिग्दर्शक असतो, किंवा नाटक बसवणारे लोक, किंवा हे असं एक काम असतं, हेच मला माहीत नव्हतं.
0: बरं,
1: अजूनही गोष्ट एक आश्चर्याची सांगते. मी माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा हा कुठला बघितला असेल थिएटरवर, टॉकीजला, तो 3 इडियट्स बघितलाय. मी जिथे राहते, मी जिथनं आली आहे, जे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातलं गोदावरी काठचं मूर्ती नावाचं जे गाव आहे ते खूप छोटं गाव आहे.
0: अच्छा.
1: आणि जरा रूढी परंपरेला धरून असलेलं गाव आहे, अजूनही फारसं सोडायला तयार नाहीये. थोडं वाडा संस्कृतीतून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप दूर होत्या आणि शिक्षणच खूप दूर होतं. मग अभिनय क्षेत्र, नाटक क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री हे खूप दूरची गोष्ट होती, माहितही नव्हतं. शिक्षणासाठीची धडपड होती.
0: अच्छा.
1: कारण 10वी झालं की 12वी झालं की त्यावेळी लग्न व्हायचे सगळ्यांचे. मलाही 10वी झालं कीच मुलगा बघायला आला होता. त्याचे उपकार त्याने मला नकार दिला. गमतीचा भाग जरी सोडला तरी ही परिस्थिती होती. यात माझी सुरुवात ही स्वातंत्र्यापासून झाली, स्वातंत्र्याच्या ओढीने झाली. मला खूप लहानपणापासून वाटायचं की मुलांना कसं, पुरुषांना कसं यार सहज संध्याकाळी बाहेर जाता येतं, 7-7:30 नंतर नाहीच अलाउड होतं आम्हाला बाहेर. एकत्र मुलं मुली बसून अभ्यास करायचो आम्ही, करायचो, पण 4 वाजेपर्यंत शाळेत, 4:30-5 पर्यंत, त्यानंतर नाही. आणि या गोष्टी सतत मला टोचत राहिल्या. आणि ना टीव्हीचं अट्रॅक्शन लहानपणापासून होतं, सिरियल्सचं, सिनेमांचं. टीव्ही नव्हता त्यावेळेस घरी, मी 8वी-9वीपर्यंत होते तेव्हापर्यंत माझ्या घरी टीव्ही नव्हता. दुसऱ्यांकडे टीव्ही बघायला जायचे, ते वेगळे वेगळे किस्से होते त्याचे. आणि त्यामुळे ना अट्रॅक्शन होतं की यार टीव्हीत कसं जात असतील ना, मला हे असं रडायला खूप आवडतं, मी असं हसू पण शकते. आणि हे क्रेज होतं, पण माहित नाही की त्यालाच अभिनय म्हणतात आणि आपल्यासारखी लोकही ते करू शकतात हे दूरदूर तक नव्हतं. पण मला शिक्षणाची आवड होती. म्हणतात की शिक्षणाचा आणि कुठल्याही करिअरचा, म्हणजे अभिनय क्षेत्राचा आणि कुठल्याही टॉप लेवलला जाण्याचा फारसा जरी संबंध नसला तरी माझ्यासाठी शिक्षणात मी जरा बरी असण्याचा फायदा झाला. म्हणूनच मला बाहेर शिकायला ठेवलं.
0: बर,
1: माझ्या वडिलांनी, माझे वडील शेतकरी, माझे पहिले गुरु, माझा हिरो, माझ्यासाठी सगळे काही माझे वडील. 8वी-10वी झालेलं त्यांचं शिक्षण, पण मला वाटतंय फॉरवर्डमध्ये सगळ्यात पुरोगामी ज्याचे विचार असतील ना आज विचारवंत म्हणून, ते माझ्यासाठी माझ्या वडिलांनी काम.
0: या बात आहे, किती छान. म्हणजे तुम्ही हे सांगताय त्यावेळी सुद्धा अंगावर काटे येतात, इतक्या संघर्षातून तुम्ही पुढे आलात. आणि जिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक ताकद आपल्यामध्ये येते किंवा शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्यामध्ये डेव्हलप करतो तेव्हा निश्चितच यश हे आपल्याला प्राप्त होतच, असं म्हणायला काही हरकत नाही. हा आपला संवाद तर मॅडम असं चालूच राहील, परंतु तुमची अभिनय क्षेत्रातील जी कारकीर्द आहे ती जाणून घेत असताना त्या कारकीर्दीची एक झलकही आम्हाला ऐकायची आहे. तर आता तुमच्या कोणत्या भूमिकेचं सादरीकरण कराल बरं आपण?
1: पिंटीबद्दल जे बोलले मी, तर ती जी आहे ती छोटी मुलगी आहे.
0: बर,
1: दुसऱ्या वर्गात जाणारी ती आहे. तर ती शाळा चालू आहे, तिची आई तिला दुपारून घरी राहा म्हणते की तू आता शाळेत जाऊ नको, तहान बाळ आहे, तू आता घरीच राहा त्याला सांभाळण्यासाठी. तिची आजी असते, तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असतं.
0: अच्छा.
1: मग बाळाला सांभाळण्यासाठी कोणी नसतं, 8-10 महिन्याचं बाळ असतं, त्याला टाकून आई शेतात जाणार असते. आणि तिचं नाव पिंटी, ती दुसरीची आहे, दुसऱ्या वर्गात जाते.

मग ती दुपारच्या सुट्टीत घरी आली आणि मग ती बोलते, मग ती येते दप्तर घेऊन, शाळा सुटली पाटी फुटली आय मला बब्यान मारलं. बाई तू आज बी राहणार चाललीस? हो जाऊ दे मग बाई, तू एक दिवशी बी घरी राहत नाहीस. माय राहणार नाही गेल्या ना आपलं कसं होईल, आपल्याला जावं लागतं. माय जाऊ दे मग, तू रविवारी बी घरी राहत नाहीस, मी नाही सांभाळीत बाळाला. राय माय वागा, मी तुला संध्याकाळी आल्यावर

0: माकू नाव घालून त्याला झोळणी टाकलंय. आण घराचा दरवाजा उघडा ठेवू नकू, बरानी कुत्रे फिरतेत. आण जर तू दरवाजा उघडा टाकून इकडं तिकडं हिंडलीस तर मी तुला घरी आल्यावर अशी कुच्ची ना त्याला सांगून.
1: असं तिच्या आईचं कॅरेक्टर आहे.
2: अच्छा, म्हणजे या काही वाक्यांमधूनच शेतात कामाला जाणाऱ्या आईचं, तिच्या घरातल्या कुटुंबियांचं ग्रामीण जीवन आणि एका लहानग्या शाळेतल्या मुलीला आपल्या भावाला सांभाळावं लागतं, त्याला नाहू घालणं, त्याला दिवसभर खाऊ घालणं हे करावं लागतं. खरं तर या गोष्टी खूप मनाला स्पर्शून जातात. म्हणजे कधी कधी वाईटही वाटतं की अशा परिस्थितीत अनेकांना आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. खरं तर इच्छा आहे की प्रत्येकाला खूप छान लक्झरियस लाईफ भेटावं आणि प्रत्येकाने जीवनात खूप आनंद उपभोगावा. मॅडम, आता अभिनय क्षेत्रातील आपले गुरु कोण आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल?
0: मी आत्ता म्हणजे सांगितलं सुरुवात झालेली माझी तशी आता थेट अभिनयाला सुरुवात झाली माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळापासून. महाविद्यालयीन जे जीवन होतं त्यापासून युथ फेस्टिवल आलं आणि युथ फेस्टिवलला आम्हाला जायचं होतं आणि मग मी सुरुवातीला नाटकात काम करायला नाही म्हटले.
1: बर,
0: म्हणजे मला असं झालं की आम्हाला ग्रॅज्युएशन करण्यासाठी माझ्या वडिलांनी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी रूम करून ठेवलं होतं. तर मग त्यावेळी माझी अशी इच्छा होती की आपण अभ्यास करू, टॉपर होऊ आणि मग त्यावेळी शिक्षक प्राध्यापक जे काय मला व्हायचं होतं त्यासाठी. पण मग त्या काळात युथ फेस्टिवलचा काळ होता आणि मग सगळेजण, माझी एक मैत्रीण होती आणि तिने नाटकात सहभाग नोंदवायचा असं ठरवलं आणि मग मी तिला म्हटलं की असं करू नको, सपना नाव होतं तिचं, सपना असं करू नको, आपल्याला गावाकडे घेऊन जातील आणि नाटक त्यातही तू नवरा बायकोचा कॅरेक्टर करणार, आपल्याकडे जमतं का? आपल्यात नाही जमणार असं म्हणून मी तिलाच विरोध करत होते. पण माझ्या ते बोलवर रुजलेलं होतं. आणि त्यावेळी राजकुमार तांगडे सर, जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे लेखक आहेत, ज्यांनी चिवटीसारखा सिनेमा जो यायचा अजून दिग्दर्शित केला, लिखाण केलंय, आणि संभाजी तांगडे जे सैराट सिनेमामध्ये परशाच्या वडिलांची ज्यांनी भूमिका केली.
1: अच्छा,
0: हे दोन माझ्या अभिनय क्षेत्रातले, नाटक क्षेत्रातले आणि माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींचे गुरु आहेत. तर ते तिथे होते त्या महाविद्यालयात, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचं, आणि तिथे सर नाटक बसवायला यायचे आणि संभाजी सर तिथे सीएचबी करायचे. तर तेव्हापासून मग माझी सुरुवात झाली. पण म्हणजे पहिला प्रयोग मी केला नाही. जेव्हा युथ फेस्टिवलला त्यांनी अकडा नावाची एकांकिका बसवली होती, दीर्घांक होता तो राजकुमार तांगडे सरांचा, तो खूप सुंदर दीर्घांक आहे, ते पुस्तकात आता आलेला आहे. तो एका कंदिलावर नाटक करतात शेतकरी आत्महत्याच्या संदर्भाने, शेतीच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भाने तो आहे. आणि ते त्यांनी केलं, माझ्या मैत्रिणीला युथ फेस्टिवलमध्ये त्याच्यासाठी बक्षिसं मिळाली, माझ्या मित्राला त्याचं गोल्ड मेडल मिळालं आणि मग मिरडले. त्यानंतर जेव्हा दुसरा प्रयोग झाला जो माझ्या गावात झाला, त्यासाठी एका मैत्रिणीला परत त्याच अडचणी की नाटक शाळेपुरतं कॉलेजपुरतं ठीक आहे, नाही पाठवायचं. तिला त्यांनी पाठवलं नाही आणि ती माझ्यासाठी संधी होती. तोपर्यंत मी सगळं नाटक पाठ करून ठेवलं होतं. जी मी तिला म्हणत होते की तू करू नको, ते मला सगळं पाठ होतं. आतून ते करण्याची खूप इच्छा होती. फक्त बंधन असं होतं की भीती अशी होती की नाटकाला जर आपण गेलो आणि आपल्याला जर घरी नेलं तर नाटक तर काय दूरची गोष्ट आहे, आपलं शिक्षण बंद झालं तर
2: नाही. खरंच आहे.
0: त्यामुळे मग तिथून मग मी पहिला प्रयोग केला, माझ्या गावातच केला आणि सगळ्यांचं म्हणजे कौतुक मिळालं. राजकुमार तांगडे सरांनी, संभाजी तांगडे सरांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि माझ्या आयुष्यातले ते नाटकासाठीचे माझे पहिले गुरु आहे दोघजण.
2: किती छान ही जर्नी जेव्हा जाणून घेतोय ना, तर एखादं छानसं एक माहितीपट दृश्य समोर दिसल्यासारखं वाटतंय. आणि खरंच प्रत्येक स्त्री ही अशीच असते, मग ती तरुण मुलगी असो किंवा प्रौढ वयात आलेली स्त्री असो, ती स्वतःच्या आधी आपल्या घरच्यांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपण ज्या समाजात राहतो त्या व्यक्तींचा, त्यांच्या विचारांचा अधिक विचार करते आणि स्वतःच्या भावना नेहमीच कायम दडपते. हे मात्र खरं, अगदी तशीच सुरुवात तुम्ही केली पण तुम्ही त्यातून बाहेर पडलात, ही गोष्ट खूप मोठी आणि उत्तम आहे. मॅडम, आता मराठी रंगभूमी असेल, चित्रपट सृष्टी असेल किंवा मग शॉर्ट फिल्म असतील, खासगी वाहिनींवरील मालिकांमधील आपल्या भूमिका असतील, या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत, वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत, तर या सर्व भूमिकांविषयी तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत कोणकोणत्या चित्रपटांतून, कोणकोणत्या नाटकांतून भूमिका तुम्ही साकारल्यात, त्या कशा होत्या, त्याविषयीचं तुमचं काय म्हणणं आहे?
0: सध्या जी नाटक करते शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाचे 954 प्रयोग सध्या झाले.
2: बरोबर.
0: हो, आणि त्याच्यात माझं ना अक्का नावाचं कॅरेक्टर आहे.
2: अच्छा.
0: ते पात्र असं आहे की स्थानिक लेवलची जी कार्यकर्ती असते तिचा थोडा भडक स्वभाव, तिची ती जी कशालाही पटकन भांड

0: सकाळला उठण्याची वृत्ती आणि असं ते कॅरेक्टर आहे, ते गमतीशीर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर खमकी आहे ती खूप, आणि ती संधी असेल तिथे जाते, म्हणजे ती पक्ष बदलणारी आहे असं ती कॉमेडी अंगाने ते कॅरेक्टर आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म केल्या, त्यामध्ये मी बऱ्यापैकी हे अशीच कॅरेक्टर माझ्या वाट्याला अशी कॅरेक्टर आली की जे खमके आहेत. आपल्याकडे ते एक हे पण आहे ना की एकदा एका कॅरेक्टरची छाप पडली की तसे येतात, परंतु एलिझाबेथ एकादशी मध्ये माझं कॅरेक्टर वेगळं होतं. एलिझाबेथ एकादशी माझा तसा दुसरा सिनेमा, मी पहिला म्हणजे देऊळ केला आणि देऊळची गंमतच झाली. आपण लहान पण असतो ना तेव्हा, माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मी देऊळला गेले.
1: बरं.
0: आणि देऊळ झालं आणि मग मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्या मित्रमैत्रिणीला सिनेमाला घेऊन गेलो आणि माझे काय 3-4 दिवस शूट झालं होतं, बरेच सीन झाले आणि आम्ही गेलो फिल्म थिएटरमध्ये आणि माझा एक असा ओझरता सीन, 1-2 सीन दिसले. मित्रांनाच ओळखू आले, बाकी कुणाला कळले पण नाही. आणि मग ती गंमत झाली आणि त्यानंतर मग माझे मित्र माझं नाव वाचून खुश झाले जेव्हा क्रेडिट लिस्ट मध्ये येतात. त्यानंतर ठरवलं की आपली जी कामं आहेत ती जोपर्यंत येत नाहीत, बाहेर येत नाही तोपर्यंत सांगायची नाही, कारण काही खरं नसते. तोपर्यंत आम्हाला हे माहिती नव्हतं की एडिटिंग मध्ये एवढं जातं, काय महत्वाचं नसेल वाटत ते कापतात. तर मग तो पहिला सिनेमा एलिझाबेथ एकादशी मध्ये एका गणिकेचं काम होतं, एक वेश्या होती आणि ते कॅरेक्टर म्हणजे थोडं महत्वपूर्ण होतं त्या फिल्मसाठी. मोजकेच कॅरेक्टर होते त्यातला जो समूह पोरांचा, त्यातला एक महाद्या म्हणून होता आणि त्याच्या आईचं ते कॅरेक्टर होतं. तिची ती भाषा, 3-4 सीन होते पण छान होता, तो एक वेगळा अनुभव होता.
1: अच्छा.
0: त्यानंतर मी मगाशीच बोलले तुम्हाला, बर्नी नावाची एक फिल्म केली होती मी. ती फिल्म खूप सुंदर होती. तिचे विषय मी ज्या आतापर्यंत ज्या फिल्म केल्या त्या बऱ्यापैकी 8 फिल्म आहेत, म्हणजे ज्या काहीतरी सोशल इश्यू घेऊन येतात, काहीतरी संदेश देतात, अशा फिल्म अशी नाटकं आणि मधून माझं म्हणजे काम आतापर्यंत झाले.
1: अच्छा.
0: फुल कमर्शियल, फक्त ती सिरियल जी होती कट्टी बट्टी नावाची, ती एक चांगली कमर्शियल सिरियल होती. बाकी फिल्म आणि शॉर्ट फिल्म या कुठली तरी वेदना घेऊन येणाऱ्या, कुठलं तरी एखादं म्हणणं मांडणाऱ्या अशा प्रोजेक्ट मधनं मी आतापर्यंत आली आहे. आणि त्यातलं पण बर्नी मधलं पण कॅरेक्टर होतं की त्या ज्या नन असतात आणि त्यांची जी लाईफ असते, त्यातली एखादी विद्रोह करणारी जी मुलगी असते, तिची जर्नी आणि तिच्या आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी, मग कोणी पॉझिटिव्ह कोणी निगेटिव्ह, त्यात माझं कॅरेक्टर तिला मदत करणारा पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. खूप इंटरेस्टिंग होतं ती, खूप रिसर्चवाली फिल्म होती. त्यानंतर नाटकाचं म्हणाल तर, एक मी ना हितशत्रू नावाचं नाटक केलं होतं, त्याचे व्यावसायिकला खूप प्रयोग नाही झाले, मी 1-8 प्रयोग केले त्याचे. ते पण कॅरेक्टर, ते एक होणारी आई, तिचा नवरा त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी आभूषण करायचं तिला फोर्स करतो आणि मग ती कशी इमोशनल होती, तिला नवऱ्यालाही सपोर्ट, कारण ते लव्ह मॅरेज असतं त्यांचं.
1: अच्छा.
0: आणि तिला नवऱ्याला पण सपोर्ट करायचा असतो, तिला ते बाळपण पाहिजे असतं, नॅचरली आलेलं असतं, मग तिला त्याला हे पण नसतं करायचं. तिची ती जी भावनिकी असते आणि एवढ्या सगळ्यात ती प्रेग्नेंट असतानाही तिच्या नवऱ्याचा जेव्हा रिझल्ट यायचा असतो जिल्हा परिषदेला, तो उभा असतो आणि ते खूप सुंदर होतं. पण ते काम मी अशा वेळी केलं होतं जेव्हा मला फार पॉलिटिक्स मधल्या गोष्टी कळत नव्हत्या.
1: अच्छा.
0: आणि मला आत्ता ही गोष्ट जाणवते की काम करताना त्या विषयाचे बारकावे पण आपल्याला माहित असेल तर आपल्या कामात ते अधिक येतं. त्यामुळे मला असं वाटलं की ते कामाचं फार अप्रिशिएट नाही झालं, तो एक शिकण्याचा भाग होता. त्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडचं बोलले, आत्ता बयान नावाची एक शॉर्ट फिल्म केली मी, औरंगाबाद फिल्म फेस्टिवलला तिला विशेष ज्युरी अवॉर्ड मिळाला, माझ्या कॅरेक्टरसाठी सुद्धा मिळाला. तर ती फिल्म खूप इंटरेस्टिंग होती. तर त्यातलं कॅरेक्टर माझं इंटरेस्टिंग आहे, कॉमेडी आहे, कॉमेडी बेसची हे मला येतात पात्र जास्तीत जास्त, माहित नाही का.
1: म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर हसराज तुमचा चेहरा आणि तुमचा आणि माझा पहिलाच परिचय आणि पहिलीच भेट आहे, पण मला तरी हे जाणवलं की अतिशय मनमोकळा स्वभाव, मनमोकळेपणाने छान आपले विचार मांडणं, यामुळे कदाचित तुम्हाला या अशा छान भूमिका येत असतील. आणि तुम्ही म्हणालात आणखी की तुम्हाला बोधात्मक पात्र अधिक आले ज्यातून बोध घेण्यासारखं, ही गोष्ट मला जास्त आवडली. कारण आपण बघतोय की मीडियामधनं दाखवल्या गेलेल्या गोष्टी डायरेक्टली प्रेक्षकांच्या मनात उतरत असतात, मग या जर सकारात्मक बोधात्मक प्रबोधनात्मक असतील, सामाजिक जनजागृती करणाऱ्या असतील, तर निश्चितच आपल्या कामासोबतच समाजाचा विकासही त्यासोबत जोडला जातो, कळत नकळतपणे. ही गोष्ट जास्त मला येथे महत्वाची वाटते. खूपच छान. तुम्ही ज्या ज्या भूमिका आजपर्यंत नाटकांमधून, चित्रपटांमधून, शॉर्ट फिल्म्समधून किंवा मालिकांमधून केलेल्या आहेत, त्याविषयी तर आपण सविस्तरपणे बोललो आहोत, परंतु असं असतं ना की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करत असतो, त्यावेळी आपणच केलेलं एखादं कार्य आपल्या मनाला खूप भावतं किंवा ती गोष्ट आपल्या कायम चिरंतन स्मरणात राहणारी अशी असते. तर तुम्ही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात, त्यातील कोणती अशी भूमिका

0: भूमिका आहे की जी तुमच्या मनाला खूप भावली.
1: खर तर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला मधली अक्का पण आहे, पण त्याही पेक्षा अधिक मला चिवटी नावाची जी फिल्म आहे राजकुमार तांगडे सरांची, रंगमळा जो ग्रुप आहे त्यांनीच ते केलेले आहे सगळे काम, तर त्यातलं एक कॅरेक्टर होतं माझं आत्या, म्हणजे ती जी आहे ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्या ऊसतोड कामगार महिला ज्या टोळ्या जातात दुसरीकडे काम करायला, त्यापैकी त्यांची एक सिनियर असते आणि तिथेही आपला हक्क सांगते ती, म्हणजे पाण्यासाठी भांडणारी तिथे ज्या छोट्या छोट्या सुविधा त्यांना फार सुविधा नाही मिळत, पण त्या सुविधांसाठी त्या टोळीला तिथे मिळाव्यात यासाठी युनियनसाठी लढणारी ती एक स्त्री असते. ते कॅरेक्टर मी केलं त्यातलं.
0: अच्छा.
1: आत्या नावाचं एक कॅरेक्टर होतं ते, त्यांची सगळ्या स्त्रियांना घेऊन किंवा जर समजा हळदी कुंकवाला तिथे जर वस्तीवर कोणा येणार असतील तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणं असं जे काम करणारी ती आहे, तिचे खूप सुंदर सुंदर सीन आहे त्याच्यात. ते मला जास्त भावले ते कॅरेक्टर माझ्या, खूप खूप काही देऊन गेलं, कारण तितक्या तशा परिस्थिती सुद्धा त्यांचं लिडरशिप करणारं कुणीतरी उभं राहतंय आणि ते काम करते.
0: मस्तच मॅडम. आता अभिनय आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपली वाटचाल या दोन्हींचाही योग्य प्रकारे आपण समतोल साधलात आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD पूर्ण केलं, डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. खरं तर हे ऐकायला खूप छान वाटतं, पण तितकीच कठीण बाब आहे हे मात्र निश्चित. म्हणजे डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी खूप जणांना खूप कालावधी आपल्या जीवनाचा व्यतीत करावा लागतो, त्यावर काम करावं लागतं, पण तुम्ही अगदी सगळं करत करत तुमचे छंद, तुमच्या आवडीनिवडी, तुमची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जपत जपत तुम्ही तुमची डॉक्टरेटही पूर्ण केलीत. तुमच्या या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल?
1: काय, अभिनय आणि शिक्षण म्हणजे हे जोडूनच मला करणं गरजेचं होतं त्या काळात. कारण परिस्थिती अशी होती की मी ज्यावेळेस बाहेर पडले म्हणजे कॉलेज लेवलपर्यंत ठीक होतं, म्हणजे मला परवानगी होती, पण कॉलेज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी PG करायला संभाजीनगरला गेले, बामूमध्ये गेले, त्यावेळी माझ्या आईनं मला वॉर्निंग दिली होती स्ट्रिक्ट की आता हे नाटक बिटक ठीक आहे, आता सरळ अभ्यास करायचा आणि काय ते नोकरी पाण्याचं बघायचं. कारण आमच्याकडे माझ्या गावात आजही PhD झालेली मी पहिलीच मुलगी.
0: क्या बात, तुमच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. आणि आजच्या आधुनिक काळाचा क्रांतीचे वारे एवढे वाहत असताना या काळाचा विचार केला तर तशी ही एक अतिशय वाईटही गोष्ट आहे.
1: ते PG जेव्हा झाले होते तेव्हाही पहिली होते, PhD झाल्यानंतर पहिलीच मुलगी आहे, तर तेव्हा त्या काळात खूप भारीच वाटलं. पण मला वाटलं तर कालांतरीने परिस्थिती बदलेल, फारशी नाही बदलली,
0: पण ठीक आहे ना. तुम्ही आज तुमच्या गावातील इतर मुलींसाठी एक आदर्श आहात, किमान त्या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतील. म्हणजे अगदीच PhD जरी त्यांचं पूर्ण नाही झालं तरी शिक्षणाच्या प्रवाहात तर त्या येतील. गोष्ट मला जास्त महत्वाची,
1: काहीतरी आल्यात. आणि मला खूप बरं वाटतं की किमान माझं नाव घेऊन चार जणांना काकांना वाटतं की हा म्हणजे त्या ताईसारखं आम्ही टाकतो तुला, तिच्यासारखंच राहा असं पण बोललं जातं, तर ती आपल्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तशा मला अवघड गेल्या. मला नाटकात काम करायचं होतं. गंमत सांगते, जेव्हा मी PG करत होते सेम टाइम शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाची तालमी चालू होत्या आणि मग मी औरंगाबादला होते शिकायला आणि तालमी माझ्या गावापासनं दूर थोडंसं 4 किलोमीटरवर कुंभार पिंपळगाव नावाचं एक गाव आहे, तिथे तालमी व्हायच्या. तर माझ्या आईला असं माहीत होतं की मी विद्यापीठाच्या हॉस्टेलला आहे आणि मी तालमीसाठी तिच्याच शेजारी 3-4 किलोमीटरच्या अंतरावर होते.
0: अच्छा.
1: आणि तिला माहीतच नव्हतं की मी नाटकाच्या तालमीसाठी येते, मी कॉलेज करायला आहे, PG करायला विद्यापीठात आहे असं तिला माहीत होतं. माझे वडील रोज संध्याकाळी शेतातून मोसंब्या दूध वगैरे घेऊन जे घरी जायचं ते माझ्याकडे यायचे, आम्हाला कधी द्यायचे आणि मग घरी जायचे.
0: अच्छा, म्हणजे बाबांना सगळं माहिती होतं पण आईला माहिती.
1: कारण आईला कसं होतं की तिची भीती होती, तिचा पहिला मला नेहमीचा हा प्रश्न होता की हे आपल्यात नसते आणि हे केलं तर तुझ्यासोबत लग्न कोण करेल. आणि तिची भीती तशी चुकीची नव्हती, कारण तो काळही तसा नव्हता आणि ती परिस्थिती तशी नव्हती की नाटक सिनेमात काम करणाऱ्या मुलीचं ओपनली सहज असं कुठल्याही म्हणजे आपल्याकडं जे रीतिरिवाजाप्रमाणे मुलं येतात आणि ते लग्न करतील शक्यच नव्हतं, कारण तशी स्थळच येत नव्हते. मग तिला आता कुठल्याही आई वडिलांना, आणि त्या माझी आई तशी बघायला गेलं तर शिकलेली नाहीये, तशी साक्षर नाही. माझी आई खूप हुशार आहे परंतु अक्षरानं साक्षर नाही. मग तिला त्याच्याशी नव्हतं घेणं देणं, तिला वाटायचं शिक्षण कर आणि मग काय नोकरी करायची ते कर, पण हे दुसरं काय, आता आम्ही आता शिकतो तुला शिक्षणासाठी हे करतोय. आणि मग तिला ती भीती होती की आपल्यात नसते. म्हणजे आपल्यात नुसत्याने गोळ घातला होता पण

0: माझे वडील म्हणायचे आपल्यात जरी नसते ना तरी करू शकते.
1: किती छान बरं, म्हणजे तुम्हाला खंबीर पाठिंबा तुमच्या बाबांचा होता, किती छान.
0: परंतु नंतर काही म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू झाले, माझ्या आईला माहीत झालं की हा मी नाटकात काम करते, आणि मग माझ्या आई वडिलांचा थोडा सत्कारही झाला तापडी या नाट्य मंदिराला, आणि मग तेव्हा आपल्यात नसते म्हणणारी माझी आई आता माझ्या तारखा पाठ ठेवते.
1: तुम्ही तुमच्या आईला बदललत, तिच्या विचारांना बदललत, आणि हीच खरी स्त्री होण्यातील एक ताकद आहे असं म्हणायला काही हरकत नाही, की जगाला बदलायला लावणारी ती स्त्री, मग ते घरात असो की घराच्या बाहेर असो.
0: पण त्याच्यामध्ये मग मला ह्या दोन जे वाक्य आहेत त्याच्यामधला जो काळ आहे तो माझा PhD आणि माझं पूर्ण शिक्षण करण्यामागे माझी प्रेरणाच ती होती, की माझ्या आईला वाटू नये की नाटकाच्या नादाने हिने शिक्षणावर पाणी पाडलं किंवा, कारण परत माझ्या तेही डोक्यात होतं की आपल्याकडे प्लॅन बी असावा. आणि मला म्हणजे सगळे शिक्षक कॉपरेट करायचे, म्हणजे खूप मदत करायचे, त्यामुळे मला खूप म्हणजे बऱ्यापैकी तसा तिथे सोपं गेलं. वडिलांनी पण सांगितलं होतं की मधल्या काळात मग मी खूप नाटकच करत होते, प्रयोग जायचं, प्रयोगाला थोडं कमी वयात पैसेही यायला लागल्यावर थोडं शिक्षणापासून आपण दूर जातो. मग एकदा माझ्या वडिलांनी गाडी आली, राजकुमार सर मला घ्यायला आले, आणि गाडी थांबून फक्त दोनच वाक्य बोलले ते की गुरुजी अभ्यासातून कामातून गेले, अभ्यास बिभ्यास करत नाही म्हणे, हे असं एवढं नाही जमणार. आणि माझा अपमान झाला म्हणजे सगळ्यांच्या. आणि मग मी पेट पास झाले आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं. तो शब्द त्रासदायक होता माझ्यासाठी की कामातून गेले, नको नको, तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की कामातून गेले. आणि मग मी ते केलं, थोडं अवघड गेलं मॅनेज करायला. माझा परभणीला प्रयोग होता आणि माझी मी 2013 रजिस्ट्रेशन झालं असतं, पण ती माझी पेटच गेली, म्हणजे पेपर अर्धवट सोडला, मला इथल्या लोकांनी गाडी पाठवली होती, मग मला ते अर्धवट यावं लागलं, त्यामुळे 2013 गेलं, 14 रजिस्ट्रेशन झालं.
1: अच्छा. आणि मग तुम्ही PhD पूर्ण केलं
0: 2018 मला,
1: आणि तुमच्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तसं तुम्ही अभिनय क्षेत्राशी जोडला केला ते फक्त तुमच्या शिक्षणामुळेच असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझी आई खूप हुशार आहे पण माझी आई अक्षराने साक्षर नाही. पण मला ही गोष्ट जास्त सुखावणारी वाटली की अक्षराने साक्षर नसलेली आई मुलीच्या शिक्षणासाठी मात्र खूप धडपड करते, वारंवार मुलीला सांगते की तू आधी अभ्यासच कर. ही गोष्ट खूप सुखावणारी आहे. प्रत्येक आई अशीच असावी की जरी तिला फारसं शिकायला नाही भेटलं काळानुरूप, आता तर सगळ्या आई वेल एज्युकेटेड आहेत, पण जुन्या काळाचा विचार केला तर त्या काळामध्ये जरी अशी परिस्थिती असली तरीही त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं, ही गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटते. आणि आज आपण बघतोय की ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होतात, अजूनही शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवलं जातं, तर त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे. आई कशी असावी आणि आईने आपल्या मुलींना शिकवण्यासाठी कशी धडपड करायला हवी. खरं तर आज तुम्ही डॉक्टरेट पदवी प्राप्त केलीत आणि तुमच्या नावासमोर डॉक्टर म्हणून लिहिलं जात आहे, ते केवळ तुमच्या आईबाबांमुळे. नो डाऊट तुम्ही त्यासाठी खूप परिश्रम घेतलेत, पण तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे तुमचे पालक होते. हे खूप अभिमानास्पद बाब आहे तुमच्यासाठी. खरं तर तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: अक्का नावाचं जे कॅरेक्टर आहे शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मल्ला नाटकातलं, तिचा पक्ष प्रवेशाचा जो सीन आहे प्रवेश आहे, आणि ती एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात प्रवेश करते, त्यावेळी तिनं केलेलं ते भाषण आहे.
1: ओके.
0: उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाक म्हणल्याशिवाय टाकणार नाही. साहेब, तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना, त्याला अजिबात तडा जाऊन देणार नाही. आतापर्यंत मी ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केलं. येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मी जालन्यातील जनतेला असं वचन देते, शिवाजी महाराजांचं कार्य पक्षाच्या वतीनं जेवढं पुढं नेता येईल तेवढं पुढं नेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात, शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांना पण प्राधान्य देऊन शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न मी करू.
1: किती भारदस्त आवाजात, खूप छान वाटलं. मॅडम, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी

0: ती सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: खूप खूप धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या, तसेच राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात मैत्रिणींसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो ऐकतो, मात्र आपल्या कुटुंबाची काळजी घेताना अनेक स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं आपण पाहतो. बदलती जीवनशैली, धावपळ, ताणतणाव, अयोग्य आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज आपल्यामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही केवळ सौंदर्याशी संबंधित बाब नसून अनेक गंभीर आजारांची सुरुवात सुद्धा ठरू शकते. गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, हार्मोन्समधील बदल आणि वाढतं वय या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशा वेळी योग्य जीवनशैली न पाळण्यास वजन वाढणं सहज शक्य होतं. मात्र प्रत्येक वाढलेलं वजन म्हणजे लठ्ठपणा असतो का? तो नेमका कसा ओळखायचा? त्याची कारणं कोणती? त्यापासून कोणते आजार उद्भवू शकतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातील अनुभवी आयुर्वेद तसंच योग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी. या बऱ्याच वर्षापासून लठ्ठपणा यावर जनसामान्यांना सेवा देत आहेत, उपचार करत आहेत, सोबतच त्या आहार मार्गदर्शन देखील करतात. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उकल त्यांच्याकडून करून घेऊयात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: खूप खूप धन्यवाद.
1: तर मॅडम, आपण असं पाहतो की आजकाल स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे, तर सुरुवातीला आपण सगळ्या मैत्रिणींना हे सांगावं की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय.
2: नमस्कार सर्व सख्यांना. आता काय असतं, आपल्याला पाहिजे त्यापेक्षा अधिक आहार घेणं आणि त्या अपेक्षित जर आपली अंग मेहनत नसणं ही जी कारणं असतात, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये हळूहळू चरबी साठू लागते आणि थोडक्यात लठ्ठपणा म्हणजे ही वाढलेली चरबी. वजन वाढणं, शरीरात चरबीचा होणारा अतिरिक्त साठा म्हणजे स्थूलपणा, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो.
1: तर मॅडम, हा लठ्ठपणा जो आहे तर हा घालविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत असताना महिलांनी आदर्श वजन काय ठेवावं, त्याचे काही निकष आहेत का, किंवा हा लठ्ठपणा कसा मोजला जाऊ शकतो?
2: आता साधारण जेव्हा वजन वाढतं तेव्हा हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पेशंटला हे आपोआप लक्षात येत असतं. साधं सोपं म्हणजे आपल्या कपड्यांची साईज वाढते, कामं करताना जडपणा येतो आणि त्यामुळं वजन वाढतंय, लठ्ठपणा येतोय ह्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत असते. पण तरीही हा लठ्ठपणा नेमका कसा वाढलेला आहे, नेमकं वजन कोणत्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याबद्दल काही आपण निकष लावू शकतात. BMI नावाचं एक आपण साधन वापरतो ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. सहसा लठ्ठपणा वजन आणि उंचीच्या प्रमाणानुसार मोजला जातो. प्रत्येकाच्या उंचीनुसार एक ठराविक वजन असतं आणि त्याच्याच प्रमाणाला आपण BMI असं म्हणत असतो. आता नॉर्मली हा जो BMI असतो तर तो 18 ते 24.9 या प्रमाणामध्ये असावा, म्हणजे वजन प्रमाणामध्ये असतं. पण हा बी

0: BMI जेव्हा 25 ते 30 या रेंजमध्ये वाढतो तेव्हा त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो, आणि हा BMI जेव्हा 30 पेक्षा जास्त वाढतो तेव्हा मात्र आपण त्याला लठ्ठपणा म्हणू शकतो. तर BMI या निकषाद्वारे आपण लठ्ठपणा मोजू शकतो. दुसरं म्हणजे कमरेचा घेर, कमरेच्या घेरावरून सुद्धा आपण लठ्ठपणा मोजू शकतो. साधारणतः स्त्रियांमध्ये 88 सेंटीमीटर कमरेचा घेर असावा, त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये 94 सेंटीमीटर हा कमरेचा घेर असावा. स्त्रियांमध्ये जर कमरेचा घेर 88 सेंटीमीटरपेक्षा जर जास्त असेल तर ओव्हरवेट होतोय किंवा लठ्ठपणाकडे आपण जातोय असं आपण म्हणू शकतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा 94 सेंटीमीटरपेक्षा जर जास्त कमरेचा घेर असेल तर आपण वजन वाढतंय असं आपण म्हणू शकतो. जसं BMI आणि कमरेचा घेर यावरून ठरवतो त्याचप्रमाणे WHR म्हणजे वेस्ट टू हिप रेशो हे सुद्धा एक लठ्ठपणा मोजण्याचं साधन आहे. यामध्ये आपल्या कमरेचा घेर आणि सीट या दोन्हीचं प्रमाण ठरवून आपण तो काढला जातो. थोडक्यात या दोन्हींचा रेशो जर 0.80 या प्रमाणामध्ये असेल तर आपण अगदी नॉर्मल वजन आहे असं समजतो. पण WHR जर 0.80 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण वजन वाढलेलं आहे असं म्हणू शकतो. हे प्रमाण स्त्रियांचं आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण आपण 0.90 हे आपण बॉर्डर लाईन त्याची सीमा आपण पकडू शकतो.
1: अच्छा, हा जो लठ्ठपणा येतो आहे स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये आपण पाहतो की लठ्ठपणा पण विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो आपल्याला, तर हा लठ्ठपणा येण्यामागची सर्वसाधारण कारणं काय असावीत?
0: सर्वात महत्वाचं कारण आणि सर्वांना माहिती असलेलं कारण म्हणजे हाय कॅलरी अन्न घेणं किंवा जेवण घेणं. आता हाय कॅलरी म्हणजे काय असतं की ज्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते असं जेवण घेणं असं अन्न घेणं यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो. गोड खाणं, तळलेलं खाणं, फास्ट फूड खाणं किंवा भूक लागलेली नसतानाही सतत खात राहणं हे सुद्धा एक वजन वाढीचं खूप मोठं कारण आहे. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव असणं. त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये अनुवंशिकता हेही मोठं कारण मिळतं. त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये अनुवंशिकता हे मोठं कारण असू शकतं. बऱ्याच व्यक्तींमध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात त्यामुळेही वजन वाढतं. त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित असून जीवनशैली व्यवस्थित असूनही केवळ हार्मोन्सचा इम्बॅलन्स असल्यामुळे वजन वाढू शकतं. त्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम, PCOD हे प्रॉब्लेम घेऊ शकतो. तसंच काही व्याधींची ट्रीटमेंट घेताना जी काही आपण औषधं घेतो जसं की स्टिरॉइड्स किंवा मानसिक रोगावरील काही औषधं या औषधांच्या घेण्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. आणि आजकालचं सगळ्यात जास्त वाढलेलं कारण म्हणजे मानसिक ताण. कामातला ताण, कौटुंबिक ताण, शैक्षणिक ताण या सर्वांच्या ताणामुळे सुद्धा वजन वाढलेलं आपल्याला जाणवतं. पूर्वीच्या काळी आहार घेणं, झोप हे सगळं संतुलित होतं पण आजकाल झोपेची सुद्धा नियमितता राहिलेली नाहीये. तर अपुरी झोप हे सुद्धा वजन वाढीचं कारण आहे. उशिरा झोपल्या जातं त्यामुळे पुरेशी झोप होत नाही आणि त्यामुळे भूक कंट्रोल करणारं जे हार्मोन आहे त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, भूक वाढत राहते आणि वजन वाढत राहतं.
1: तर मॅडम, हे आपण लठ्ठपणाची कारणं सांगितलीत पण मग हा लठ्ठपणा ओळखण्यासाठी सुद्धा काही विशेष लक्षणं असतील?
0: आता साधारण जेव्हा वजन वाढतं त्यावेळी मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडस आपल्या कामाची क्षमता कमी होते. थोड्या थोड्या गोष्टींवरून आपल्याला दम लागायला सुरुवात होते. पायऱ्या चढणं, उतरणं किंवा चालताना दम लागणं, बोलताना सुद्धा दम लागणं ही लक्षणं जाणवायला लागतात. लवकर थकवा येतो. अगदी रोजची कामे करताना सुद्धा आपण असमर्थ राहतो आणि थकवा यायला सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हाही त्रास जाणवतो. लठ्ठपणामुळे घाम सुद्धा खूप येतो. हिवाळ्यात सुद्धा घाम येणं हे लठ्ठपणाचं लक्षण आहे. झोपेमध्ये बऱ्याचदा व्यक्ती घोरायला सुरुवात करतो ओव्हरवेटमुळं. त्याचप्रमाणे कमी झालेली आपली कार्यक्षमता आणि आपल्या स्वतःमध्ये दिसण्यामध्ये झालेला बदल यामुळे कुठेतरी मानसिक बदल सुद्धा विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे लठ्ठपणामुळे शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला काही लक्षणे जाणवायला सुरुवात होतात.
1: अच्छा, एकंदरीतच काय जर ही लक्षणं आपल्यामध्ये आढळून आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये?
0: नाही, अजिबात.
1: तर मॅडम, ओव्हरवेट आणि ओबेसिटी म्हणजेच वजन जास्त असणं आणि लठ्ठपणा हा आजार असणं यात काय फरक आहे? किंवा मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं या कंडिशनमध्ये योग्य?

0: राहील.
1: आता ज्यावेळी आपलं वजन हे नॉर्मल वजनापेक्षा थोडंसं वाढलेलं असतं त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि ओव्हरवेट ज्यावेळेस व्यक्ती असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये फार असे नकोसे बदल झालेले नसतात की जे आपल्या शरीराला फार अपाय करतील असे बदल झालेले नसतात. पण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा व्याधी झाल्यानंतर मात्र काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे अनहेल्दी अपाय करणारे बदल ऑलरेडी झालेले असतात. त्यामुळं ओव्हरवेट असणं आणि ओबेसिटी हा व्याधी असणं यामध्ये बराचसा फरक आहे. ओव्हरवेट असलेली व्यक्ती ही हेल्दी असू शकते, तिला काहीही अपाय न झालेला असू शकतो. पण लठ्ठपणा हा व्याधी जेव्हा होतो व्यक्तीला त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये बरेचसे नको असलेले बदल झालेले असतात. आणि जे मोठे गंभीर आजार आहेत जसं की डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा स्त्री पुरुषातील वंध्यत्व येणं, तर या सगळ्या गोष्टी ह्या लठ्ठपणा या व्याधीमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या असतात.
0: तर मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील?
1: आता आपल्याला जाणवत असतं की आपलं वजन वाढतंय त्याच वेळी लगेच तुम्ही सल्ला घेतला तर तो जास्त उपयोगी ठरतो. कारण वजन वाढतंय आणि त्यानंतर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम सुरू झाले तर त्यानंतर मग तुम्ही त्यावर अपाय करण्याच्या ऐवजी काही अपाय होण्याच्या आधी डॉक्टरचा सल्ला घेणं चांगलं असतं.
0: मॅडम, आपण असंही पाहतो की स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेने लठ्ठपणा हा आजार जास्त जाणवतो, तर यामागचं काय कारण असावं?
1: हो, स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या आयुष्यात तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात खूप बदल घडत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. जसं की प्युबर्टी म्हणजे वयात येताना, प्रेग्नन्सी म्हणजे स्त्री गर्भिणी असताना, आणि मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यावर किंवा पाळी जाताना बऱ्याचदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये थोडासा चरबीचा साठा ज्याला आपण बॉडी फॅट म्हणतो ते पुरुषांच्या तुलनेत थोडंसं जास्त असतं. त्यामुळं स्त्रिया ह्या लठ्ठ होण्याची शक्यता थोडीशी जास्तच असते. अजून एक कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मांसपेशी ज्याला आपण मसल्स म्हणतो त्यांचा आकार पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी असतो. त्यामुळं स्त्रियांमध्ये चयापचय क्रियेचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांना कॅलरीज कमी लागतात. आणि कमी कॅलरीज लागल्यामुळं त्यांनी आहार सुद्धा पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी घ्यायला हवा. आणि अजून आपल्या भारतातील स्त्रियांच्या बाबतीत एक आढळणारं लठ्ठपणाचं कारण म्हणजे त्या आपल्यापेक्षा कुटुंबावर खूप जास्त लक्ष देतात आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी त्या प्रमाणामध्ये घेत नाहीत.
0: अगदी
1: त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतात, शिळं अन्न खाण्याचं प्रमाण जास्त असतं, व्यायामाचा तर बऱ्यापैकी अभाव असतो. घरातली कामे त्या करतात पण जो व्यायामाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्या प्रमाणामध्ये घरकामाचा परिणाम शरीरावर होत नाही. आणि दुसरं एक कारण भारतीय स्त्रियांचं म्हणजे त्या मानसिक ताणाखाली कायम असतात, कौटुंबिक ताण असतो, मुलांचा ताण असतो, त्यामुळेही वजन वाढतं. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपुरी झोप. आपल्या शरीराला काही ठराविक विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती आपल्याला झोपेमधून मिळत असते, पण हीच जर झोप अपुरी असेल तर त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं.
0: अच्छा, तर मॅडम लठ्ठपणामुळे स्त्रियांच्या विशेषतः प्रजनन संस्थेवर सुद्धा वाईट परिणाम होतात, तर त्याविषयी काय सांगाल?
1: एकूण जे स्त्रियांचं दिवसभरातलं रुटीन असतं त्याचा स्त्रियांच्या शरीरावर तर परिणाम होतोच, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांवर होतो, पण विशेषत आजकाल त्यांच्या प्रजनन संस्थेवर वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय. एकूणच सध्या लठ्ठपणामुळं आपला प्रजनन दरच कमी झालेलं लक्षात येतंय या 5 वर्षांमध्ये. प्रजनन दर का कमी होतोय तर वंध्यत्वासारखे बरेच अपाय या लठ्ठपणामुळं वाढलेले दिसून येत आहेत. आजकाल मुलींची लग्न उशिरा होत आहेत आणि मेनोपॉज ज्याला पाळी जाणे आपण म्हणतो ते वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे, त्यामुळे सुद्धा प्रजनन दर कमी झालेला जाणवतोय. दुसरं म्हणजे लठ्ठपणामुळे काय होतं की मासिक पाळीसाठी जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स काम करत असतात त्यांच्या कार्यावर वजनाचा परिणाम होत असतो. त्यामुळं जर वजन जास्त असेल तर पाळीत अनियमितता येते ज्याला आपण पीसीओडी म्हणतो. या पीसीओडीमध्ये पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस वाढलेले जाणवतात आपल्याला, पिंपल्स येतात स्त्रियांना. त्याचप्रमाणे वाढलेल्या वजनामुळं दर महिन्याला स्त्रियांमध्ये जे स्त्रीबीज तयार होतं किंवा जे स्त्रीबीज बाहेर पडण्याची जी क्रिया असते त्यावर याचा बरा

0: अपाय होतो वजनाचा आणि त्यामुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं जाणवतंय.
1: अच्छा.
0: ओव्हरवेट असतानाही जर प्रेग्नन्सी राहिलीच तरी त्यातील गुंतागुंत थोडीशी वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस गर्भपातही या ओव्हरवेटमुळं होऊ शकतो.
1: अच्छा.
0: आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू झालीच तरी पण प्रेग्नन्सीमध्ये परत पेशंटची साखर वाढणे, बीपी वाढणे या सगळ्या समस्या येऊ शकतात.
1: अच्छा.
0: आणि दुसरं आजकालची वाढलेली समस्या म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. लठ्ठपणाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा खूप जवळचा संबंध आहे. कारण हे जे फॅट्स टिश्यू असतात तर ते काय करतात की इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं ते या फॅट्स टिश्यू वाढवतात आणि त्यामुळं गर्भाशयाच्या आतील जे आवरण आहे ते जरा ॲबनॉर्मली वाढत राहतं आणि पुढे या ॲबनॉर्मल सेल्स कॅन्सरस होऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच लठ्ठपणा हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेवर अतिशय वाईट परिणाम करतोय. तर त्यासाठी विशेषतः विवाहाच्या आधीपासून मुलींनी याकडे विशेष लक्ष द्यावं,
0: अवेअरनेस असणं आवश्यक आहे.
1: अगदीच अगदीच. तर मॅडम, बऱ्याचदा असं होतं की प्रसूतीनंतर सुद्धा वजन वाढलेलं जाणवतं.
0: आता बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बाळाची काळजी घेणं, बाळाचं वजन वाढवणं आईला आवश्यक असतं. त्यामुळं प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्दी आहार घेतला जातो जो बाळासाठी आवश्यकच असतो. पण एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तो तेवढ्या प्रमाणामध्ये हाय कॅलरी डाएटची आपल्याला गरज नसते. त्यामुळं प्रसूतीनंतर स्त्रीने थोडासा लो कॅलरी डाएट घेतला तरी चालत असतो. पण आपल्याकडे काय होतं की प्रेग्नन्सी मध्ये जो डाएट आपण घेत असतो तोच डाएट आपण डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू करतो. हे एक मोठं कारण आहे वजन वाढीचं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीच स्त्रीचं जीवन आणि डिलिव्हरी नंतरचं जीवन हे खूप वेगळं असतं. तिच्यावर एक जबाबदारी आलेली असते आणि त्याचा एक वेगळा मानसिक ताण तिच्यावर असतो. तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड काही प्रॉब्लेम्स असतात जसं की थायरॉइड, त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं हायपोथायरॉइडिझममुळे.
1: अच्छा. प्रेग्नन्सी नंतर जे वजन वाढतंय, तुम्ही जे म्हणालात की आहारात आपण बदल करत नाही, प्रसूतीच्या आधीचा आहार आणि प्रसूतीनंतरचा आहार आपल्याकडे सहसा तसाच चालू राहतो, तर त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं हे योग्य ठरतं.
0: हो, खूप आवश्यक असतं. आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मूल हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतं. तर त्या पिरियडमध्ये तिने हाय कॅलरी डाएट घ्यावा, पण त्यानंतर मात्र हळूहळू तिने त्या प्रमाणामध्ये आहार कमी करणं आवश्यक आहे.
1: अच्छा. तर मॅडम, आता आपण मानसिक ताणाबद्दल सुद्धा बोललात, स्त्रियांमध्ये जो प्रेग्नन्सी नंतर येतो. प्रेग्नन्सी नंतरच म्हणून नाही तर बऱ्याचदा स्त्रियांना मानसिक ताण येतोच येतो. तर मग मानसिक ताण आणि लठ्ठपणा यांचा काही परस्पर संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. मानसिक ताण आणि लठ्ठपणा या अगदी परस्पर पूरक गोष्टी आहेत. मानसिक ताणामुळं लठ्ठपणा येऊ शकतो आणि लठ्ठपणामुळं मानसिक ताण येऊ शकतो. आता कधी कधी काय होतं की खूप जास्त मानसिक ताण असतो स्त्रियांमध्ये स्पेशली. त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, तर त्याचं प्रमाण वाढतं जे की आपली चरबीचा साठा वाढवण्यासाठी मदत करत असतं, त्यामुळं वजन वाढतं. दुसरं, काही लोक काय असतात की स्ट्रेस वाढला, मानसिक ताण वाढला की थोडंसं हाय कॅलरी डाएट घेण्याची त्यांना सवय असते. त्यांना काहीतरी सतत खावंसं वाटत असतं, त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तिसरं, मानसिक तणावामुळं वजन वाढण्याचं कारण म्हणजे आता जेव्हा आपण फ्रेश असतो, आपलं मन आनंदी असतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. आपल्याला योगासनामध्ये असतो, आपल्याला मॉर्निंग वॉकमध्ये असतो, आपल्याला व्यायामामध्ये सुद्धा तेवढाच उत्साह असतो. पण ज्यावेळी आपलं मन खचलेलं असतं, डिस्टर्ब असतं, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करण्याचं टाळतो आणि व्यायामाच्या अभावामुळे परत वजन वाढायला सुरुवात होते. अशा प्रकारे मानसिक ताणामुळं आपलं हार्मोन्सचा एक परिणाम, दुसरं ओव्हर इटिंग आणि तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव, या तिन्ही कारणामुळं मानसिक ताणामुळे वजन वाढतं. या उलट लठ्ठपणामुळे सुद्धा मानसिक ताण वाढू शकतो. का? कारण काय होतं की लठ्ठपणामुळं आपण पूर्वी जसं दिसायचो त्यामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. आपल्या कपड्यांच्या चॉईसेसमध्ये थोडासा आपल्याला बदल करावा लागतो. ज्या पद्धतीचे आपण कपडे आधी घालायचो त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात. तो एक कुठेतरी आपल्याला मन दुखावणारा तो प्रसंग असतो. आणि वर्किंग स्टॅमिना कमी झाल्यामुळे ती एक

0: आपल्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की मी ज्या स्टॅमिन्याने आधी काम करायचे त्या स्टॅमिन्याने आज करत नाहीये. या सगळ्या मानसिक लठ्ठपणाच्या परिणामी सुद्धा मानसिक ताण येऊ शकतो आणि मनस्वास्थ्य बिघडू शकतं.
1: अगदीच असं बऱ्याचदा आपण पाहतो सुद्धा की स्त्रियांना बाहेर जाताना लठ्ठ असो तर कुठल्या फंक्शन मध्ये जातो,
0: कुठेतरी आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि कुठेतरी मग ती मनाची घालमेल असते, राग वाढतो, चिडचिड वाढते.
1: निश्चितच म्हणजे मानसिक ताण आणि लठ्ठपणा खरंच परस्पर पूरक असे हे आहेत आणि दोन्हीवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं हे आपल्याला गरजेचं आहे. मॅडम, आजकाल आपण असंही पाहतो की लठ्ठपणाला गंभीर शारीरिक आजार या वर्गात बसवलं जातं, तर त्यामागचं काय कारण असावं, म्हणजे असं कशामुळे होतं?
0: बरोबर आहे ते, कारण लठ्ठपणाला आपण सिरियसलीच घेतलं पाहिजे. कारण आजकाल जे गंभीर आजार होतात त्या बहुतांश व्याधींच्या मुळाशी कुठेतरी लठ्ठपणा हा कारणीभूत असतो. जसं की उच्च रक्तदाब, डायबिटीज, सांधेदुखी, स्त्री पुरुषातील वंध्यत्व किंवा कॅन्सर सारखे गंभीर रोग, मानसिक अस्वास्थ्य, या सर्वांना कुठेतरी लठ्ठपणा कारणीभूत असतो. आणि जे रुग्ण या सर्व त्रासातून जात असतात त्यांचं आयुष्य हे अत्यंत म्हणजे क्लेशदायी असतं. त्यामुळे लठ्ठपणा हा व्याधी एक गंभीर समस्या म्हणूनच पाहिला पाहिजे. जर लठ्ठपणा नसेल, जर आपण फिजिकली फिट असू, तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण आपोआप अस्वस्थ होत जातो. त्यामुळं लठ्ठपणाकडे एक गंभीर रीत्या आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या आजारांपासून आपण नक्कीच, जर वजन नियंत्रणात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो.
1: अगदीच मॅडम, यासोबतच आपण असंही पाहतो की आजकाल लहान मुलांमध्ये, विशेषत किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढत आहे, तर त्याचे काय कारण असावेत आणि पालकांनी याविषयी काय विशेष काळजी घ्यावी, आणि सोबतच मुलांचा बराचसा वेळ हा शाळेमध्ये जात असतो, तर शाळेची सुद्धा यामध्ये काही महत्वाची भूमिका असू शकते का?
0: हो, शाळेची पण असू शकते, पण प्रथमतः पालकाची भूमिका यात खूप महत्वाची ठरते. पूर्वीच्या काळी काय होतं की आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, बरीचशी काकाची मामाची मुलं एकत्र राहायची, त्यामुळे लाड सुद्धा त्यांचे सर्वांचे एकत्र व्हायचे. पण आज असा ट्रेंड आहे की एकच मूल किंवा दोनच मुलं, यामध्ये कुठेतरी एकच मूल असल्यामुळे त्याचे हट्ट खूप जास्त प्रमाणामध्ये पुरवले जातात. त्याला हवं तसं खाणंपिणं केलं जातं, त्याला काही व्यायामासाठी किंवा काही शारीरिक अंगमेहनतीसाठी काही आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळं काय होतंय की मुलांचं वजन आपोआपच वाढत चाललंय. आणि दुसरी गोष्ट, एकच मूल असल्यामुळं हवं तसं त्याला पाहिजे तसं जगू देणं हा एक कुठेतरी पालकांचा रोल झालेला आहे सध्या. त्यामुळं मूल सुद्धा बाहेर खेळण्याच्या ऐवजी घरातच मोबाईल बघणं, टीव्ही बघणं यात वेळ घालवतं. आणि मुलींमध्ये सुद्धा बाहेरचं खाणं, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता यामध्ये प्रथमतः कोणते कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात याबद्दल जर पालकांनीच आधीच अवेअर ठेवलं मुलांना तर आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतो. यामध्ये शाळेची सुद्धा खूप मोठी भूमिका असू शकते. कारण शैक्षणिक आयुष्यामध्ये मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्यावर संस्कार घडवायला शाळेचा हा खूप मोठा रोल असतो. त्याचवेळी शाळेमध्ये जर त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आवश्यक आहे, तुमचा संतुलित आहार खूप आवश्यक आहे, ह्या गोष्टी त्यांना जर लहानपणापासून बिंबवल्या गेल्या तर त्याचं कुठेतरी महत्व त्यांच्या मनामध्ये भरवलं जातं. तर त्यामुळे शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास घेणं, मानसिक बल वाढवण्यासाठी वेगळा ध्यान वर्ग घेणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. पण आजकाल काय होतंय की शारीरिक मेहनतीपेक्षा कुठेतरी शाळेच्या सिलॅबसकडे थोडंसं जास्त लक्ष दिल्या जातंय आणि जो काही शारीरिक शिक्षणाचा एक वेगळा तास असायचा तो पूर्ण कॅन्सल करून याकडे थोडस फोकस केलं जाते, तर ते व्हायला नको.
1: अच्छा, म्हणजेच शारीरिक हालचालीकडे विशेष असं लक्ष शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. मैदानी खेळ त्यात विशेषतः मुलांकडून
0: खेळवून घेणं,
1: ज्यामुळे त्यांचा व्यायाम होऊ शकतो आणि सोबतच पीटी सारखे सुरुवातीला असायचे ते पण झाले तर निश्चितच मुलांची चांगल्या पद्धतीने हालचाल शरीराची होऊन लठ्ठपणा तिथूनच कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.
0: बिलकुल.
1: तर मैत्रिणींनी खरं तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचंच आहे, पण सोबत ही सुद्धा एक जबाबदारी आहे मुलं सांभाळण्याची, त्यांच्यातही लठ्ठपणा वाढू नये यासाठी.

0: त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तसं तर एक आई म्हणून त्या घेतच असतात मुलांची काळजी, पण तरी पण जिथे कुठे आपली मुलं लठ्ठ दिसत आहेत आईला, तर
1: त्याबद्दल अवेअरनेस असला पाहिजे. स्त्री ही कुटुंबाचा कणा असते आणि तिने जर स्वतःकडे लक्ष देतानाच बाकीच्या सगळ्या कुटुंबियांकडे जर लक्ष ठेवलं तर आपण लठ्ठपणा दूर ठेवू शकतो.
0: अगदीच अगदीच. मॅडम, कुटुंबाचा विषय निघालाच आहे, तर वजन कमी करत असताना स्त्रियांच्या बाबतीत कौटुंबिक पाठबळ असणं आवश्यक आहे, तर ते कशामुळे?
1: आता काय असतं, कुटुंबातल्या स्त्रीला वजन कमी करायचं असतं आणि त्यावेळी त्या स्त्रीला जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर ती खूप योग्य प्रकारे आपल्या स्वतःला फिट ठेवू शकते. आता फॅमिलीचा सपोर्ट असेल तर वेट मॅनेजमेंट कसं करायचं ह्याचं ती प्लॅन करू शकते. कारण सर्वच कुटुंब जर कॅलरी कॉन्शियस असतील तर त्या प्रकारचं जेवण बनवायला पण स्त्रीला मुभा मिळते की आपण कमी तेलाचं कमी गोड अशा प्रकारचं जेवण घरी बनवू शकतो आणि त्याला पूर्ण सपोर्ट असतो कुटुंबातल्या व्यक्तींचा. नाहीतर मग काय होतं, सपोर्ट नसेल तर कुटुंबातल्या व्यक्तींना जास्त तेलाची भाजी लागते, स्त्रीला जास्त तेलाची भाजी खायची नसते आणि मग एक प्रकारचा स्ट्रेस तिला यावेळी येऊ शकतो. तसंच जर कुटुंबाचा जर तिला सपोर्ट असेल वेट लॉसला आणि सगळेच जर वजनाच्या बाबतीत जर थोडेसे जागरूक असतील तर मिळून सगळे एक्सरसाइज करतात, मिळून सगळे योगाचा वर्ग करतात, मिळून वॉकला जाऊ शकतात आणि हा कुठेतरी सपोर्ट तिला खूप आवश्यक असतो. त्याचप्रमाणे जर सगळेच वजनाचा विचार करत असतील तर जेवणाच्या वेळा फिक्स होतात, रात्री उशिरा जेवण किंवा बाहेरचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी टाळायला सुरुवात होते. हेल्दी कसं खायचं, कोणत्या प्रकारच्या भाज्या फळं ही आहारामध्ये समावेश करायची ह्या प्रकारचा सगळा सपोर्ट तिला कुटुंबाकडून मिळत असतो. आता काही वेळेला काय असतं की स्त्री ही ओबेसिटीचे पेशंट असते, ती कुठल्या तरी डॉक्टरचं मार्गदर्शन घेत असते, तिला काही ठराविक वेळेला त्या डॉक्टरांकडे व्हिजिटला जावं लागतं आणि अशा वेळी तिला जर कुटुंबातून जर सपोर्ट मिळाला, तिच्या व्हिजिटला कोणीतरी रिमाइंडर देणारं मिळालं तर ती वेळेवर तिथे पोहोचू शकते, वेळेवर सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकते आणि हा कुठेतरी फायदा तिला नक्कीच होतो. दुसरं म्हणजे पेशंटला जर कोणी अपोज करणारं नसेल तिच्या फॅमिलीमध्ये वेट लॉससाठी तर एक अननोन पॉझिटिव्ह मोटिवेशन तिला मिळत राहतं आणि त्यामुळे ती त्यामध्ये जास्त मन लावून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते.
0: तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही परभणी केंद्राची निर्मिती होती. सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन AIR सहित आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचा 1 वाजत आहे. दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं. आणि खराब हवामानामुळे अमरनाथ ही यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. भारत छोडो आंदोलनाच्या 84

0: या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलंय. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलंय. या स्वातंत्र्यसैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलंय. स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवलेली देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झाले. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलानं दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवीन फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारले आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है. ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है. ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है. ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है.
0: पुडुचेरीच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही शहा यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षांमध्ये त्या दिशेनं सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. पुडुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनांशी संबंधित 5 सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खंडणी, संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करणं यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केलाय. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातल्या कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं म्हटलंय. या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातल्या समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका याच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलंय. प्राधिकरणानं आतापर्यंत केलेल्या एकूण वितरण 166 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: अमेरिकेबरोबर शांततेची चर्चा पुढे सुरू ठेवण्यात आपल्याला रस आहे, मात्र यासाठी अमेरिकेला परस्पर विश्वासाचं वातावरण कायम ठेवावं लागेल, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिश्कियान यांनी म्हटलंय. सामंजस्यानं वागण्याची हीच योग्य वेळ आहे आणि अमेरिकेच्या कृतीला अनुसरून इराण आपली वचनबद्धता पूर्ण करेल, असं ते म्हणाले. आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इराण चर्चा सुरू ठेवेल, मात्र कोणत्याही दबावाखाली आत्मसमर्पण करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेनं गेल्या जून महिन्यात युद्धबंदीबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अद्याप या क्षेत्रातला तणाव कायम आहे. युक्रेन आणि अमेरिकेनं पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीसाठी प्रतिरोधक क्षेपणास्त्रांचा दरमहा पुरवठा करण्याबाबतचा करार केलाय. त्यानुसार अमेरिका युक्रेनला दरमहा प्रतिरोधक क्षेपणास्त्र पुरवेल. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलग्रेडमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. मात्र हे प्रमाण देशाच्या हवाई संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं नसल्याचं ते म्हणाले. त्यांनी यासंदर्भातली नेमकी आकडेवारी उघड केली नाही. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलंय. आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान क्षीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मितानं नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. रामबन जिल्हा आणि काश्मीरच्या काही भागात सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून काल जम्मूमध्ये भगवती नगर बेस कॅम्पवरून यात्रेकरूंचा जथा पुढे रवाना झाला नाही. यंदा 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथच्या गुंफांना भेट दिली. अनंतनाग जिल्ह्यातला पारंपरिक चंदनवाडी मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातला बलताल मार्ग अशा दोन्ही मार्गांवरून 3 जुलै रोजी सुरू झालेल्या यंदाच्या अमरनाथ यात्रेची सांगता 28 ऑगस्ट रोजी पारंपरिक छडी मुबारक सोहळ्यानं होईल. देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. आसाममध्ये पुराचा फटका 12 जिल्ह्यांना बसला असून अजूनही जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवतोय. राज्यात अतिवृष्टीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 98 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ओदिशामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. 4 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रात भर रखते फिर दूसरे दिन माचिस की तीली से तार बनाकर बारीक डिजाइन बनाते. समय के साथ अब बहुत परिवर्तन आया है. अब बने बनाए कोन मिल जाते हैं. लाओ और लगा लो. सुंदर सुंदर डिजाइन भी आसानी से बन जाती है. जी हाँ, और कई बार छाप कर भी मेहंदी लगाते हैं, लेकिन उसमें थोड़ा सा अलर्ट रहना पड़ता है कि कहीं कुछ हाथ में इन्फेक्शन ना हो जाए. एक और हमारे श्रोता ने लिखा है कि आजकल मैं अपनी बेटी के घर बर्लिन आई हुई हूँ और यहाँ जो टाइम है थोड़ा पीछे चलता है. और इन्होंने वहाँ के टाइम के बारे में भी लिखा है. एक और हमारे श्रोता ने लिखा है कि सावन तो नहीं बरस रहा पर विविध भारती हमको रोज सावन के गीतों से भिगो रही, अच्छा लगता है. शुक्रिया विविध भारती. जी हाँ, आप सभी का भी बहुत बहुत शुक्रिया. वैसे सावन है तो भीगना तो

हाय गाइज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आपली बुद्धी केवळ विचार करण्याचं साधन नाही तर ती जीवनाला दिशा देणारी आहे. ही बुद्धी विवेकानं चालवली तर जीवन आनंदी होतं. अस्थिर विचार हा जीवनातील फार मोठा अडथळा आहे, म्हणून आपण आपली बुद्धी सावध ठेवली पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुसे, असं श्रेष्ठ संतांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. बुद्धी ही विवेकपूर्ण असली पाहिजे, कारण ती आपल्याला परमेश्वराशी जोडणारी ऊर्जा आहे. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधून अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या उर्जित भावसार या युवा मित्राशी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. आणि राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं कार्य पार पाडून IIT जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाचा प्रवास आपल्याला जाणून घ्यावायचा आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता फ्रेंड्स ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादित केलेल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण संवाद साधणार आहोत आणि या मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून थर्ड इयर मध्ये शिक्षण घेणारा हा युवा मित्र, या युवा मित्राने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यात घवघवीत असं यश संपादित केलं. सुरुवातीला आपण आपल्या या युवा मित्रांना

0: संपादित केलेल्या यशाविषयी थोडक्यात परिचय जाणून घेऊया. फ्रेंड्स, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं यश संपादित केलं. आयआयटी जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत एसडीजीएस या शैक्षणिक संस्थेतील उर्जित प्रसन्न भावसार यांच्या संघाने देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल या संघाला 2,00,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. मेकर भवन फाउंडेशन यांच्या वतीनं आयआयटी जम्मू आणि आयआयटी गांधीनगर यांच्या सहकार्यानं आयोजित या 6 आठवड्यांच्या राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी देशभरातून 3,000+ अर्ज प्राप्त झालेले होते. कठोर निवड प्रक्रियेतून 30 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत 10 आंतरविद्या शाखीय संघामध्ये चुरस झाली. उर्जित भावसार आणि त्याच्या संघानं विकसित केलेल्या रिट्रॅक्टेबल निडल सेफ्टी सिरीज या वैद्यकीय उपकरणानं परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या संशोधनासाठी निश्चितच त्याच्या शैक्षणिक संस्थेमधून उत्तम असं मार्गदर्शन आपल्या या युवा मित्राला प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या या युवा मित्रानं या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. तेव्हा सर्वप्रथम उर्जित, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण जे या प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये जे यश तुमच्या संघासह प्राप्त केलेलं आहे त्यासाठी तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर्वप्रथम मला विचारावंसं वाटतं की आयआयटी जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 ही जी राष्ट्रीय संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ज्यामध्ये आपण घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे, त्या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल?
1: सर्वप्रथम ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद. इन्व्हेंटेक्स 2026 ही आयआयटी जम्मू येथे आयोजित एक देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठित संशोधन आणि नवोपक्रम रिसर्च इंटर्नशिप आहे. या स्पर्धेमध्ये रिसर्च कसा केला जातो, रिसर्च नेमका काय असतो आणि रिसर्च करण्याची जे पायरी आहे ती कशी चढावी, अँड ऑल्सो रिसर्च हे एक फक्त ऑन पेपर किंवा ऑन डॉक्युमेंटेड वे ऑफ रिसर्चिंग नाही आहे, तर रिसर्च जो ट्रू एसेन्स आहे तो विद्यार्थ्यांना शिकवला जातो. 6 वीक्स किंवा 6 आठवड्यांचा हा एक उपक्रम आहे जो की आयआयटी जम्मू आणि आयआयटी गांधीनगर ह्या 2 महाविद्यालयांमध्ये दरवर्षी होस्ट केला जातो. सर्वप्रथम इन्व्हेंटेक्स एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या स्किल बेसवर सिलेक्ट केलं जातं. त्यांना देशभरातून वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून सिलेक्ट केलं जातं, नॉट ओनली इन बीटेक बट ऑल्सो फ्रॉम डिझाईन बॅकग्राऊंड अँड ऑल्सो फ्रॉम फार्मसी बॅकग्राऊंड.
0: ओके, अशा पद्धतीची साधारणतः ही स्पर्धा होती.
1: येस,
0: तुमच्या संघातर्फे जो प्रोजेक्ट राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी निवडला गेलेला होता त्या प्रोजेक्ट विषयी काय सांगाल बरं तुम्ही?
1: आमचा जो प्रोजेक्ट या स्पर्धेसाठी आम्ही निवडला तर याचं नाव आहे रिट्रॅक्टेबल सेफ्टी सिरिंज. तर बेसिकली मी सुरुवात इथून करू इच्छितो की सर्वात पहिले ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायला सांगतात. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय, तर नेमकं तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला जर एखादी अडचण दिसत आहे, जसं की फार छोटीशी गोष्ट आहे चष्मा घाण होणे, चष्म्याची जी लेन्स आहे त्याच्यावर धूळ लागणे किंवा कोणताही चिकट पदार्थ लागणे, आपण रोज सकाळी ह्या लेन्सला घेऊन रुमालाने पुसतो, ही एक अडचण आहे. दिस इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी एक सोल्युशन देणं हे या पूर्ण रिसर्च इंटर्नशिपचा एम आहे.
0: बर,
1: तर यामध्ये आम्ही सुरुवातीला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधण्यासाठी सुरुवात केली. मग आता आमच्या संघाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायची होती आणि त्यामध्येच असं झालं की माझा जो रूममेट होता त्याची तब्येत बिघडली आणि त्याला आम्ही तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये घेऊन गेलो. आता तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये झालं असं की तो तिथे एक दिवस ॲडमिट असताना एक खाली पडलेली सिरिंजची निडल ही त्याच्या पायामध्ये लागली. आता ही निडल यूज्ड होती आणि इट वॉज ऑल्सो बर्न्ड, पण तरीसुद्धा ते त्याच्या पायामध्ये लागल्यामुळे त्याच्या पायामधून रक्ताची धारच लागली. ही गोष्ट ज्यावेळेस मला लक्षात आली तर या बाबीची मी थोडी सखोल चौकशी केल्यानंतर मला लक्षात आलं की नीडल स्टिक इंजुरी म्हणजेच एक वापरलेली नीडल अनावश्यक गोष्टीमुळे एखाद्या मनुष्याला जर इजा पोहोचवत असेल तर त्याला आपण नीडल स्टिक इंजुरी असं म्हणतो. नीडल स्टिक इंजुरी बद्दल आम्ही ज्यावेळेस

0: संशोधन केलं तर आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण एखाद्या सिरिंजच्या निडलवर कॅप लावतो आफ्टर युजेज जेव्हा आपण त्याच्यावर कॅप लावतो त्यावेळेस सर्वात जास्त होते. आणि जर ही सिरिंज एखाद्या अशा पेशंट सोबत यूज केली असेल ज्याला एच आय व्ही किंवा हेपॅटायटिस सारखे आजार आहेत तर ज्याला ही निडल लागेल त्याचं आयुष्य देखील धोक्यात जाऊ शकतं. ही आम्ही ऑब्झर्व केल्यानंतर आमच्या संघाने डिसाईड केलं की या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आम्हाला काम करायचं. मग या प्रॉब्लेम स्टेटमेंटला एक सोल्युशन शोधणं आम्ही सुरू केलं. पहिला आठवडा या प्रॉब्लेम स्टेटमेंटला व्हॅलिडेट करण्यात गेलं की हे प्रॉब्लेम स्टेटमेंट खरंच मोठा आहे का. आणि मग याचं एक सोल्युशन आम्हाला असं सापडलं की जर यूज झाल्यानंतर ही निडल सिरिंजच्या मध्ये चालली गेली किंवा मग ह्या सिरिंजच्या निडलचा कॉन्टॅक्टच नसेल तर त्याच्यातून इजा होण्याचं जे चान्सेस आहेत ते एकदम झिरो होऊन जातील. तर या कार्यक्रमासाठी आम्ही जो हा प्रोजेक्ट निवडला तो एकदमच म्हणजे असं म्हणू शकतो आपण की इट वॉज अ कोइन्सिडन्स की माझ्या मित्राला पायामध्ये ती निडल लागली आणि तिथून आम्हाला ही प्रॉब्लेम स्टेटमेंट सापडली. मग ह्या सिरिंजचं ज्यावेळेस आम्ही रिसर्च करणं सुरू केलं की असे सिरिंजेस मार्केटमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात का. कारण कोणत्याही संशोधनाला यू नीड टू हॅव अ प्रायर आर्ट रिसर्च की अशा गोष्टी आधी कुठे झालेल्या आहेत का. आम्हाला लक्षात आलं की देर आर अ लॉट ऑफ सेफ्टी सिरिंजेस इन द मार्केट पण या सिरिंजेसमध्ये भरपूर त्रुट्या आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या बाबींना आम्ही लक्षात ठेवून एक असं सेफ्टी सिरिंज तयार केलं जे की एका युजेज नंतर एकदा एका पेशंटच्या बॉडीमध्ये ड्रग डिलिव्हर केल्यावर किंवा मेडिसिन डिलिव्हर केल्यानंतर त्या सिरिंजची जी निडल आहे ती त्या सिरिंजमध्ये मागे खेचली जाते आणि त्याची जी पॉइंटेड टिप आहे ती सिरिंजच्या बॅरलमध्ये ओढली जाते जेणेकरून ती निडल सेफ होते आणि त्या निडलचे दुसऱ्या कोणाला इंजुरी करण्याचे चान्सेस झिरो होऊन जातात.
1: अशा प्रकारचं एकंदरीत मग या संशोधनाचं स्वरूप होतं. या संशोधन स्पर्धेसाठी ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे त्याविषयीचं जे मार्गदर्शन आणि संपूर्ण प्रोजेक्ट तयार होईपर्यंतचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कोणाकडनं नेमकं प्राप्त झालं.
0: सुरुवातीला हे जे संशोधन आहे ही एक संशोधन स्पर्धा 6 आठवड्या लांब चालते. यामध्ये मार्गदर्शक किंवा मेंटर्स म्हणून 3 मुख्य फॅकल्टीज 3 मुख्य शिक्षक आम्हाला आय आय टी जम्मूकडनं दिलेले असतात. त्यात प्रोफेसर नितीन कुमार, त्यात नवनीत कुमार, त्यानंतर अंकित दुबे आणि डॉक्टर अंकित कथुरिया हे 3 मुख्य मेंटर्स आम्हाला आय आय टी जम्मूद्वारे दिले गेले होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्चची जे पहिले स्टेप आहे दॅट इज प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंडिंग, प्रॉब्लेम स्टेटमेंट व्हॅलिडेशन, त्याच्यानंतर सोल्युशन, सोल्युशन व्हॅलिडेशन, प्रायर आर्ट रिसर्च आणि मग नंतर फायनल प्रोटोटाईप डेव्हलपमेंट. अशा काही स्टेप्स आम्हाला यांनी शिकवल्या. त्या स्टेप्सच्या मागे काम कसं करायचं, नेमकं त्या स्टेप्सचा अर्थ काय आणि ह्या सर्व गोष्टींना सोबत घेऊन एकत्रित एक प्रोटोटाईप कसा निर्माण करायचा ह्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी दिलं. सोबतच डॉक्टर रामेश्वर नाईक, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संचालक, यांच्यासोबत मी एक कॉल केला होता ज्यामध्ये मला त्यांच्या ॲज अ मेडिकल प्रॅक्शनियर म्हणून ह्या सिरिंज प्रती काय व्ह्यूज असतील ह्यात त्यांचं मुलाचं गायडन्स लाभलं. सोबतच आमच्या कॉलेजचे डीन इनोव्हेशन डॉक्टर एम व्ही भालेराव यांनी सुद्धा या रिसर्च इंटर्नशिपमध्ये खूप मोलाचं गायडन्स दिलं. एक इमोशनल सपोर्ट म्हणून सर नेहमीच सोबत होते. यासोबतच एकंदरीत परभणीमध्ये असणाऱ्या सर्व छोट्या छोट्या आणि बहुतांश लोकांसोबतचा जो सहयोग आहे फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स ऑल सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज इन परभणी, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी असो, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी असो, या सर्व वैज्ञानिक संस्थेच्या मार्गदर्शनातून हे सर्व जे गायडन्स आहे मला मिळालं. आणि सोबतच या स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाचं जे मार्गदर्शन असतं ते म्हणजे आजकाल ए आय. कारण आपण कितीही नाही म्हणलं तरी ए आयचा जे उपयोग आहे तो ज्याला करता येतो तोच आज पुढे आहे.
1: निश्चितच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांमधनं या प्रोजेक्टचं एकंदरीत कार्य पार पडतं. त्याविषयीचं गायडन्स तुम्हाला तुमच्या मेंटॉरकडनं भेटलेलं होतं. तर साधारणतः या राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे आणि ते किती टप्प्यांमध्ये पार पडतं याविषयी आणखी सविस्तरपणे आपल्याला काय सांगता येईल.
0: सुरुवातीला इन्व्हेंटेक्स चे ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म्स रिलीज होतात ही वेळ असते मिड मार्च टू एंड मार्च. यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म्स भरायला सुरुवात होते आणि सर्वात पहिले ऍप्लिकेशन फॉर्म्स मध्ये तुम्हाला एक एसे लिहायचा असतो.
1: बर
0: ह्या निबंधामध्ये तुम्ही

0: बेसिकली हे लिहिता की तुम्ही इन्व्हेंटेक्स या स्पर्धेमध्ये कोणत्या कारणास्तव एक परफेक्ट फिट आहात. 3000 शब्दांचा हा एक निबंध असतो जो तुम्हाला एआयचा उपयोग न करता लिहायचा असतो. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा रेझ्युमे किंवा CV, त्यानंतर तुमचा CGPA आणि त्यानंतर एक 2 मिनिटाचा अनएडिटेड व्हिडिओ जो की सिलेक्शनमध्ये सर्वात मोठा गेम प्ले करतो. तर यामध्ये असं आहे की 2 मिनिटाच्या अनएडिटेड व्हिडिओमध्ये तुम्ही केलेल्या सर्व संशोधन, तुम्ही केलेले सर्व टेक्निकल प्रोजेक्ट्स आणि तुमच्याकडे असलेले टेक्निकल स्किल्स तुम्हाला या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेट करायचे असतात. त्यानंतर 1 महिन्यानंतर सुमारे मेमध्ये तुम्हाला रिझल्ट अनाऊन्स होतात. आणि एक तर IIT जम्मू किंवा मग IIT गांधीनगर या 2 पैकी एका कॅम्पसमध्ये तुम्हाला सिलेक्शन लेटर येतं.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर मग इन्व्हेंटेक्सचं जे स्पर्धा आहे, इन्व्हेंटेक्स ही रिसर्च इंटर्नशिप सुरू होते. ड्युरिंग द 6 वीक्स, ह्या 6 वीक्समध्ये तुम्हाला कोणतेही दुसऱ्या प्रकारचं इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट किंवा मग कोणतीही प्रकारची स्पर्धा करणं अलाउड नसतं. आणि 6 वीक्स तुम्हाला त्या कॅम्पसवरती थांबणं इज कंपल्सरी. यानंतर वीक 1 मध्ये तुम्हाला देशभरातून तुमच्या सोबत आलेले 29 विद्यार्थी, तुम्ही 30 आणि बाकीचे 29 विद्यार्थी, या सर्वांसोबत तुम्हाला इंटरॅक्शन करून तुम्हाला एक टीम बनवायची असते. एका टीम मध्ये असतील 3 जण.
1: अच्छा.
0: आणि हे या टीम चूज करण्याचं सुद्धा फ्रीडम आम्हाला दिलं गेलं होतं.
1: बर.
0: येस. तर इथे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं. काही जण डिझाईन बॅकग्राऊंडचे असतात, काही जण NID अहमदाबाद, काही जण IIT बॉम्बे,
1: बरोबर,
0: काही जण केमिकल टेक्नॉलॉजी, तर काही जण फार्मासिस्ट सुद्धा होते. या सर्व विद्यार्थ्यांसोबत एक टीम फॉर्म होते आणि त्यानंतर सुरू होते प्रॉब्लेम स्टेटमेंटची हंट.
1: अच्छा.
0: पुढच्या 1 वीकपर्यंत फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड करणं हेच आमचं टार्गेट असतं.
1: ओके.
0: अँड द एंड ऑफ वीक 1 आम्हाला त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी एक सोल्युशन फाइंड करणं सुरू करतात. आणि मग प्रत्येक ट्यूजडे आणि प्रत्येक थर्सडेमध्ये एक गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन, म्हणजेच जे गेस्ट आहेत हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे एक्सपर्ट असतात, त्यांच्यासमोर आमचं एक 3 मिनिटाचं प्रेझेंटेशन असतं. या 3 मिनिटांमध्ये आम्हाला आमच्या आयडियाज एक्सप्लेन करून, त्यांचं सोल्युशन एक्सप्लेन करून, हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह, हाऊ दे आर इन्व्हेंटिव्ह अँड हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह, ह्या गोष्टींना त्यांच्यासमोर मांडायचं असतं.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे सगळे गेस्ट इव्हॅल्युएशन्स आणि ह्या गेस्टचे ओपिनियन्स आम्हाला आमच्या सोल्युशन्समध्ये इंटरप्रेट करायचे असतात आणि त्यानुसार आमच्या सोल्युशन्समध्ये बदल करायचे असतात. वीक 3 मध्ये सुद्धा प्रत्येक ट्यूजडे आणि थर्सडेला हे गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन्स होतात आणि प्रत्येक टीमला गेस्ट आणि जे एक्सपर्ट्स आहेत ते सजेशन्स देतात. तुमच्या स्टेटमेंटचं, सोल्युशनचं व्हॅलिडेशन आहे की नाही, हे सोल्युशन याचं बरोबर आहे की नाही, आणि याच्यावरती जे सल्ले ते आम्हाला देतात ते खरेच आमच्यासाठी एक खूप मोठा गायडन्स ठरतात. हा प्रोग्राम चालतो 5 वीक्सपर्यंत आणि इन द 6th वीक, 6व्या वीकमध्ये आमचा प्रोटोटाईप रेडी असतो आणि त्या प्रोटोटाईपला डेमॉन्स्ट्रेट केल्यानंतर 1 6 मिनिटाचं फिनाले असतो, ग्रँड फिनाले, जो यावेळेस 10 जुलैला होता.
1: बर.
0: या ग्रँड फिनालेमध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे ज्युरी येते, एक टीम असते आउट ऑफ 9 to 10 पीपल, त्यामध्ये काही IAS ऑफिसर्स असतात, काही व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, काही इन्व्हेस्टर्स असतात. हे लोक आपल्या सर्व रिसर्चच्या जर्नीला पाहतात, आपल्या प्रोटोटाईपला रेट करतात आणि त्यावरनं Top 3 inventions हे यांना पुरस्कार दिला जातो.
1: क्या बात है, मस्त. जे वेगवेगळ्या टप्प्यांतून पुढे जात, आपण म्हणतो ना की हिऱ्याला पैलू पाडले जातात, अगदी तसं ताऊन सुलाखून तुम्हाला या प्रोजेक्ट साठी घेतलेलं होतं आणि तुम्ही शेवटी ते यश संपादित केलं. निश्चितच आता राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा होती, त्यामुळे तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारी अशीच स्पर्धा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग या स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल आणि यापुढच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये या तुमच्या यशाचा किंवा या संशोधन स्पर्धेतील अनुभवाचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?
0: सर्वप्रथम मॅडम, या रिसर्च इंटर्नशिप बद्दल ज्यावेळेस मला कळालं, मला हे माहिती होतं की मी एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि या रिसर्चमध्ये कदाचित माझ्या फील्ड रिलेटेड फार काही टेक्निकल नसेल, पण मला हे माहिती होतं की रिसर्च ही एक बाब मला लहानपणापासून आवडीची असेल.
1: होय.
0: आणि रिसर्च हे मी

0: right from my 5th standard, I started working on a project.
1: ओके
0: सातवीमध्ये असताना मी एका हिअरिंग एडचं पेटंट रजिस्टर केलं होतं आणि त्यानंतर माझे 3 पेटंट सलग यानंतर झाले आणि इन्व्हेंटेक्स 2026 याचा असा फॉर्मॅट असतो की आफ्टर 6th वीक तुमच्या प्रोटोटाईपचं आणि तुमच्या कम्प्लीट रिसर्चचं एक पेटंट फाईल होतं. सो नाऊ आय हॅव कम्प्लीटेड 4 पेटंट्स ॲट दी एज ऑफ 20.
1: ओके
0: आणि रिसर्च ही एक खूप आवडीची बाब असल्यामुळे मी हे सांगू शकतो की ह्या एज्युकेशनल जर्नीमध्ये जरीही टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल प्रोजेक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड नसेल होत, तरी सुद्धा रिसर्च करण्याचा दृष्टिकोन, गोष्टींना पाहून त्याला ब्लेम न करता त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो या रिसर्च इंटर्नशिपद्वारे दिला जातो. आणि मला असं वाटतं की एखाद्या प्रॉब्लेमला पाहून त्या प्रॉब्लेमविषयी चर्चा न करता, त्या प्रॉब्लेमला ब्लेम न करता, त्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करता येईल आणि त्याचे एक्झिस्टिंग सोल्युशन्स कसे इम्प्रूव्ह करता येईल, ज्यालाच आपण इनोव्हेशन म्हणतो, या गोष्टीची संकल्पना निर्माण करणं या रिसर्च इंटर्नशिपचा उद्दिष्ट होतं.
1: उर्जित, आता पदवी अभ्यासक्रमातच तुम्ही संशोधन क्षेत्राकडे वळाला, यासाठी मग आपण कुणाकडनं मार्गदर्शन प्राप्त झालं? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अगदी शालेय जीवनापासून तुम्हाला संशोधनाची आवड तर होतीच, पण केवळ एखाद्या गोष्टीचं आपल्याला छंद असणं, आवड असणं नॉट सफिशियंट. योग्य मार्गदर्शनाची ही गरज तितकीच आपल्याला असते. त्याशिवाय नेमकं आपण काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्स ची लिस्ट तयार होऊ शकणार नाही असं मला वाटतं, तर काय सांगाल त्याविषयी तुम्ही?
0: सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक मूल किंवा प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्यामध्ये भरपूर क्युरिओसिटी असते.
1: खरंच
0: त्याच्यामध्ये जन्मतः जी जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टींना जाणून घेण्याची, ती त्याच्या आई वडिलांकडून पूर्ण होते. आणि जसं जसं तो मोठा होत जातो किंवा ते बाळ मोठं होतं, त्याची जिज्ञासा ही वेगवेगळ्या गोष्टींकडे केंद्रित होत जाते. जसं सुरुवातीला तो विचारतो की आई आकाश निळं का असतं, असे प्रश्न हे याचे उत्तर पालकांनी दिले पाहिजे.
1: खरंच
0: मी स्वतःला खूप जास्त लकी समजतो की माझ्या पेरेंट्सनी किंवा माझ्या पालकांनी माझ्या या सर्व प्रश्नांचा न थकता न चिडता खूप लांब टाइमसाठी उत्तर दिले, पुस्तकं वाचून माझ्यासाठी विचार करून त्याचं उत्तर द्यायचे. आणि मला असं वाटतं की त्या जिज्ञासाला शांत न करवता ती उत्सुकता तशीच मेंटेन करून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि बीइंग अ 20-year-old आय हॅव नो एक्सपिरियन्स ऑफ पॅरेंटिंग, आय डोंट नो व्हॉट इज पॅरेंटिंग अँड हाऊ हार्ड इट इज, बट मी एवढं नक्कीच सांगू शकतो की एखाद्या विद्यार्थ्याची जिज्ञासा न मारण्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या पॅरेंट्सवरच असते.
1: खरंच खरंच.
0: त्यापुढे मी असं सांगू इच्छितो की मला ज्या स्कूल्समध्ये माझ्या पॅरेंट्सनी टाकलं किंवा जिथे मला ऍडमिशन मिळवून दिलं, या शाळेमध्ये सुद्धा अभ्यासाच्या बद्दल एवढं दडपण आम्हाला कधीच नाही दिलं गेलं. आमच्या शाळेमध्ये मी पोदार इंटरनॅशनल स्कूल परभणी इथला स्टुडंट आहे टिल 10th स्टँडर्ड, आणि जरी इथे अभ्यासक्रम CBSE असला तरी आम्हाला अभ्यासाचं दडपण हे कधीच नाही दिलं. माझ्या आई वडिलांनी सुद्धा तुला जितकं होईल तितकं कर नेहमी असंच म्हणायचे. ते माझे सगळे त्याचे उत्तरं मला एकतर शोधायला प्रोत्साहन दिला जायचा किंवा त्याची उत्तरं समजून सांगितली जायची सायन्स एक्झिबिशन्समध्ये. आणि मी असं म्हणू शकतो की डेटिंग बॅक टू 2013 जेव्हा मी फक्त 8 वर्षाचा होतो, माझी आई शिक्षिकाच आहे जिल्हा परिषदला, आणि तिने त्यावेळेस इन्स्पायर अवॉर्ड्स 2013 फायनल्समध्ये माझ्या आईचे 2 विद्यार्थिनी यांचा एक प्रोजेक्ट होता, आणि त्यावेळेस मी 8 वर्षाचा असताना दिल्लीमधील इन्स्पायर अवॉर्ड्सच्या 400 एक्झिबिट्सला पाहिलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्या 400 एक्झिबिट्सला माझ्या वडिलांसोबत चक्कर मारून सगळे क्वेश्चन्स विचारून पाहिलं, त्यावेळेस बरेचसे एक्झिबिटर्स मला म्हणायचे की तू कितने सवाल पूछता है, ये आपका लड़का बहुत सवाल पूछता है. तर त्यावेळेस कीपिंग युअर क्युरिओसिटी अँड कीपिंग क्वेश्चनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: खरंच खरंच.
0: आणि ह्या क्वेश्चन्स विचारल्यानंतर मला तिथे भरपूर गोष्टी समजून आल्या की DC मोटर कशी चालते, रिमोट कंट्रोलची गाडी वायरलेसली कशी चालते. आणि सर्वात लकी गोष्ट माझ्यासोबत अशी झाली की मी तिथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना तिथल्या फायनलमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं.
1: क्या बात है.
0: आणि त्यानंतर मला जी प्रेरणा मिळाली, त्यांचं भाषण मला कळत नव्हतं अजिबात, 8 वर्षाच्या मुलाला कायच कळेल, बट त्यांना पाहून त्यांची जी पर्सनॅलिटी होती मला असं वाटायचं की मी सुद्धा जर

0: संशोधन केलं तर कदाचित मी पण त्यांच्यासारखा बनेल. आणि कुठे ना कुठे ही छोटीशी प्रेरणा घेऊन माझी जर्नी सुरू केली.
1: खूप छान एकंदरीतच तुमची जर्नी, आणि या जर्नीमध्ये अनेक व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालं. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्ही या संशोधन क्षेत्रात पारितोषिक प्राप्त केलंय. नक्कीच हे सारं करत असताना आपले आई वडील तर कायम आपल्या पाठीशी असतात आणि आपल्यासाठी ते मार्गदर्शक आदर्श स्थान असतातच. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन जेव्हा आपण करतो, एखाद्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो आणि यशापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं, तेव्हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या व्यक्तीसारखंच आपण बनावं किंवा त्या क्षेत्रात तरी आपण कार्य करावं अशी आपली इच्छा असते. तर तुमच्या क्षेत्रातील तुमचे आदर्श स्थान, प्रेरणास्थान कोण आहेत?
0: मी असं म्हणू शकतो की जिथन ही जर्नी सुरू झाली 2013, नक्कीच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची तर प्रेरणा होतीच. त्यानंतर माझ्या आई वडिलांसोबत माझे डिस्कशन्स व्हायचे, म्हणजे एका टेबलवर बसून आम्ही 3-3, 4-4 तास गप्पा मारायचो की एखादा प्रॉब्लेम किती मोठा आहे, त्याचं सोल्युशन हे असू शकतं का. आणि आई वडिलांना सोडून मला खूप महत्वाचं मार्गदर्शन हे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी, ह्या दोन संस्थेंकडून, यांच्या मार्फत काम करणाऱ्या बहुतेक लोकांकडनं आणि त्यांच्या फील्ड एक्सपर्टीज मधनं मिळालं. शाळेमध्ये असताना फेवरेट टीचर मिस विनाया कंधारकर, अश्फाक अथर हे माझे 5th स्टँडर्ड मध्ये इंग्लिश टीचर होते. टेक्निकल फील्ड मध्ये स्मित कुमार सूर्यवंशी हे माझ्या स्कूलमध्ये रोबोटिक्स टीचर होते. एक सायंटिस्ट अजिंक्य रवींद्र कोत्तावार, सरांकडनं मी रिसर्च कसा होत असतो, रिसर्चच्या फंडामेंटल स्टेप्स, एक पेटंट नेमकं काय असतं, त्याचे फायदे काय असतात, अशा बारीक बारीक गोष्टी शिकल्या. यानंतर मी ज्यावेळेस 11th-12th मध्ये आलो, यामध्ये मला डॉक्टर दिनेश कुमार दयाळ यांच्यासोबत मी धडे शिकायचो कमी आणि डिस्कशन जास्त करायचो आणि ते पर्सनल कोचिंग घ्यायचे माझी त्यावेळेस. असं करत करत मी आलो कॉलेजच्या फर्स्ट इयर मध्ये. कॉलेज फर्स्ट इयर मध्ये आल्यानंतर मला प्रोफेशनल गायडन्स इन द टर्म्स ऑफ बिहेवियर, इन द टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, या सर्व गोष्टींसाठी आम्हाला एक सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड ग्रुप डिस्कशन, ज्यामध्ये अपेक्षा नलावडे या आमच्या मॅडम आहेत, ज्यांनी इंग्लिश प्रोफिशियन्सी, कम्युनिकेशन आणि ग्रुप डिस्कशनचे एटिकेट्स ह्या गोष्टी शिकवल्या.
1: अच्छा.
0: त्यानंतर डॉक्टर मिलिंद भालेराव आमचे डीन इनोव्हेशन, आमचे डायरेक्टर डॉक्टर मनीष कोकरे यांनी प्रत्येक रिसर्चला, प्रत्येक कॉम्पिटिशनला एकदाही प्रश्न न विचारता बजेट अलोकेट करताना आम्हाला खूप मोठी साथ दिली. आणि माझ्या सिनियर केजीच्या मॅडम मिस गीता आहुजा, तिथून ऍक्च्युअली माझी सुरुवात झाली.
1: म्हणजे अनेक जणांकडनं मार्गदर्शन, प्रेरणा घेऊन, त्यांच्या कार्यातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचं कार्य तुम्ही अव्याहतपणे सुरू ठेवलं. छानच. जाता जाता उर्जित, आता आजचा कार्यक्रम ऐकणारे जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटेल?
0: माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी हे सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो, कदाचित आपण आईचा हात सोडून त्या शाळेमध्ये पहिल्यांदा जात असतो, तिथून आपली ही जर्नी सुरू होते. तिथून सुरू झालेली ही जी जर्नी आहे, या जर्नीला आपण खूप वेगवेगळ्या वाटा देऊ शकतो. काही जणांना यामध्ये त्यांचे छंद असतात, त्यांचे छंद जोपासण्याची त्यांना मुभा दिली जाते. या मुभेचा फायदा घेऊन त्यांचे छंद त्यांना जोपासता आले पाहिजे. आज AI या वर्ल्डमध्ये तुम्ही काय करू शकता, यापेक्षा तुम्हाला काय करण्यामध्ये जास्त आनंद मिळेल या गोष्टीवर फोकस केलात तर तुमच्यासाठी सक्सेस मिळवणं किंवा तुमच्यासाठी सक्सेस न मिळवता सुद्धा त्या कामाला पुढे चालू ठेवणं हे खूप इझी जाईल. मी यांना हेही सांगू इच्छितो की फक्त मार्क्स किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा स्कॉलरशिप, होमी बाबा, 11वी 12वीच्या परीक्षा, नीट, JEE या परीक्षांच्या मागे न लागता रिसर्च, तुमचे छंद आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या.
1: खरोखर खूप उत्तम असा संदेश सर्व मित्र मैत्रिणींपर्यंत उर्जित आपण पोहोचवलात. उर्जित, आपण प्राप्त केलेल्या यशाबद्दल पुन्हा एकदा आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची ही यशोगाथा सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोतेहो, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे

0: करते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे फ्रेंड्स आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.
1: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया सूर्योदय एक नवी पहाट या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना आहे इलाही जमादार यांची. संगीत दिलं आहे मनोज शैलेंद्र यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात आणि गीतरचना आहे शांता शेळके यांची संगीत दिले आहे आनंद घन यांनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी संध्याकाळची 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत. छोट्या मित्रमैत्रिणींनो, 8 आणि 9 ऑगस्ट हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मैलाचे दगड आहेत. 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं अधिकृतपणे छोडो भारत हा ठराव मंजूर केला आणि 8 ऑगस्टच्याच रात्री ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक केली. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर संतापलेल्या जनतेनं 9 ऑगस्ट म्हणजे आजच्याच दिवशी तीव्र देशव्यापी आंदोलन सुरू केलं. छोडो भारत चले जाओ हा नारा पुढे स्वातंत्र्याचा मंत्र झाला. म्हणूनच आज स्वातंत्र्य मिळून 75 हून अधिक वर्ष झाली तरी 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो. याच निमित्तानं मी तुम्हाला ऐकवणार आहे देशभक्तीपर समूह स्वरातील रचना.

0: देशाबद्दलचा अभिमान स्वाभिमान हा प्रत्येक भारतीय नागरिकानं जपला पाहिजे, व्यक्त केला पाहिजे. चला कार्यक्रमात आता पुढे जाऊया. नवोदित बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली काही गाणी. यशस्वी, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर सगळ्याच छोट्या मित्रमैत्रिणींना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की तू नेमकी कुठली आहेस, गाणं कधीपासून चालू केलंस, असं सगळं सविस्तर सांग.
1: मी आता पिंपरी चिंचवड निगडी येथून आली आहे. मी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण झाली. दर रविवारी मला आई बाबा पुण्यात घेऊन येतात क्लाससाठी. मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींकडे शिकते आता. आणि माझ्या घरात सुद्धा गाण्याचं वातावरण आहे. माझी आई स्वतः संगीत शिक्षिका आहे. माझा मामा अमोल राऊत माझ्यासोबत नेहमी तबला साथीला असतो. माझा दुसरा मामा पांडुरंग पवार, त्याच्यानंतर माझी मावशी गायत्री गायकवाड, रमाकांत गायकवाड, सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक संतोष घंटे यांचं सुद्धा मला नेहमी मार्गदर्शन असतं. आणि आज मी हे जे काही आहे ते फक्त माझ्या गुरुजींमुळे.
0: खूप घरामध्ये संगीत परंपरा आहे, वारसा आहे, आणि सुदैवानी तुझा गळाही गाता होता सुरेल आहे आणि त्यामुळे तू पुढे पुढे शिकत गेलीस. तुला आठवतंय का ग की पहिलं असं कुठलं गाणं, अभंग, बडबड गीत तू सादर केलं होतंस?
1: मी पहिलं गुरुजींच्या घरी देहाची तिजोरी हे गाणं म्हणलं होतं.
0: दोन ओळी आम्हाला.
1: हो नक्की.

0: वा फारच छान यशस्वी, खूप छान म्हणून दाखवलंस. चला गप्पा पुढे नेऊयात. मला सांग आणखी कोणाकोणाकडे तू संगीत शिकतेस, शिक्षण घेत आलीयस?
1: गुरुजींची दोन मुलं आहेत, सुरंजन खंडाळकर आणि शुभम खंडाळकर, त्यांच्याकडे सुद्धा मी थोडे थोडे शिकते, त्यांचं सुद्धा मला मार्गदर्शन असतं.
0: मग तू गाण्याबरोबर आणखी काही वाद्य वाजवतीयस, शिकतेस?
1: शिकते असं नाही, पण मी गाताना पेटी वाजवते.
0: बर, आम्हाला एखादं बालगीत ऐकवतेस का? मग गप्पांमध्ये आपण पुढे जाऊया.
1: हो चालेल.

0: कोणकोणत्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत भाग घेतलास आणि कुठलं यश संपादन केलंस?
1: मी इंद्रायणी थडी भोसरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित शास्त्रीय आणि सुगम गायन स्पर्धा, भारत सरकार नेहरू युवा केंद्र ह्या एका मोठ्या स्पर्धेत मी भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेतही मी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
0: अरे वा, फारच छान. आजकाल रियालिटी शो पण खूप असतात, तर अशा कुठल्या रियालिटी शो मध्ये तू भाग घेतला होतास का?
1: मी स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरे आणि चौथे या रियालिटी शो मध्ये मी भाग घेतलाय.
0: आणि मग तिथला अनुभव कसा होता?
1: तिथला अनुभव मस्त होता. बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
0: एकूणच बोलताना तू आता म्हणालीस की तू शास्त्रीय संगीत पण शिकतीयस, गातीयस, तर त्यातलं काही ऐकवशील?
1: हो, चालेल, नक्की.

0: गाणं शिकताना शास्त्रीय संगीत शिकणं किती महत्वाचं आहे की सुगम बालगीत आपलं गायलं तर ठीक आहे?
1: शास्त्रीय संगीत शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी आपला जो बेस असतो तो पक्का होतो. स्वरांची जास्त समज येते शास्त्रीय गायल्यामुळे. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत सुद्धा शिकावं.
0: आणखी कोणता गायन प्रकार तुला आवडतो?
1: मी भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीत हा प्रकार मला जास्त आवडतो.
0: आम्हाला एखादं छोटं नाट्यपद
1: हो
0: ऐकवतेस? हो.

वा यशश्री, हे फक्त तानपुऱ्यावर ऐकायची गोष्ट नाहीये. मला वाटतं तबला पेटीची साथ असलेलं आपण एखादं नाट्यगीत तुझ्याकडून ऐकूया.

0: खूप वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तू भाग घेतलायस, पारितोषिक मिळवलीस, पण काय ग सगळ्या स्पर्धांमध्ये नंबर येतो?
1: येतो
0: पण मग नाही आला समजा एखाद्या स्पर्धेत तर काय वाटतं?
1: नाही आला तर म्हणजे थोडं अपसेट होते, पण तिथून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. का नंबर नाही आलाय हे सुद्धा, म्हणजे आपल्या काय चुका झाल्यात या सुद्धा कळतात, आणि त्या पुढच्या वेळेस अजून दुरुस्त करून अजून कसं छान गाता येईल याचा मी नक्की प्रयत्न करते.
0: या सगळ्यासाठी रियाज खूप महत्वाचा आहे.
1: हो,
0: कुठलंही वाद्य शिका किंवा गायन कला शिका?
1: हो, मी सकाळी शाळेला जायच्या आधी एकदा बसते आणि संध्याकाळी सुद्धा मी 2-2.5 तास रियाज करते, आणि सकाळी माझा अलंकारांचा रियाज असतो. मी एक पलटा म्हणून दाखवते, स्वरात आणि आकारात.

0: वा फारच छान. आता मला यशस्वी सांग की हे तुला गाणं करायचंय, गाणं शिकायचंय आणि शाळा तर आपली चुकली नाहीये, शालेय शिक्षण तर घ्यावंच लागणार आहे. सगळ्याचा समन्वय कसा राखतेस?
1: अभ्यास थोडा अवघड जातो पण म्हणजे शाळेत अर्धा करणं इकडे अर्धा, पण रियाजाकडे जरा जास्त
0: लक्ष आहे. आणि तुला काय वाटतं की रियाज केला पाहिजे?
1: हो,
0: शाळा शाळेच्या जागी रियाज रियाजाच्या जागी. पुढे जाऊन काय व्हायची इच्छा आहे?
1: मला कलाकार व्हायचंय असं माझं स्वप्न आहे.
0: तुला कलाकार व्हायचंय हे तुझं स्वप्न आहे, हे फार छान आहे. आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये म्हणजे दहावी नंतरच्या काय तुझ्या डोक्यातल्या योजना आहेत?
1: दहावी नंतर मला गुरुकुल पद्धतीने असं संगीताच्या क्षेत्रात मला शिकायचंय, जेणेकरून मला संगीताला जास्त वेळ देता येईल. तसा मला अभ्यासाचा खूप जास्त कंटाळा आहे, त्यामुळे मला संगीताला जास्त वेळ द्यायचा आहे आणि अजून भरपूर रियाज करायचा आहे आणि अजून माझं गाणं कसं सुधरवता येईल याचा मी प्रयत्न करेन आणि खूप मोठी गायिका व्हायचं आहे असं स्वप्न आहे माझं. मला असं वाटतं की प्रत्येकाला एक छंद असावा आणि गाणं ही अशी गोष्ट आहे ज्यानी आपल्याला खूप आनंद मिळतो, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनीच गाणं शिकलं पाहिजे आणि खूप छान वाटतं गाणं ऐकून गाणं.

0: अशीच भरभरून गात रहा, रियाज कर, गाण्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमाव, यासाठीच मनापासून शुभेच्छा, मनापासून धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आताच आपण उदयोन्मुख बालगायिका

यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत ऐकलीत. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता. चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय बाय, टाटा.

गंमत जम्मत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. शेतकरी बांधवांसाठी शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मधमाशी पालन आणि त्यासंबंधी शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी मधमाशी पालक श्री विनय पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245154134 आणि 45154135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

0: तर डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
7: सूर्यघर।
8: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील।

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. 2024 मध्ये आगीत भस्मसात झालेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुलाच्या इमारतीचं आणि खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या हॉकी स्टेडियमचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची गरज असून हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा सशक्त करण्यात अण्णासाहेब डांगे यांचं मोठं योगदान होतं, त्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सांगली इथं आज माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. गावागावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचं औचित्यही असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. आजपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला आज उत्साहात सुरुवात झाली. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एका सूत्रात बांधलं. त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आज साजरा होत आहे. जगभरातल्या आदिवासी नागरिकांचे अधिकार संस्कृती परंपरा आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1994 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. देशभरात आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली इथं आदिवासी बांधवांनी ढोल ताशाच्या तालावर रॅली काढली आणि नृत्यावर ताल धरला. नागपूरमध्ये विविध भागांतून आलेल्या आदिवासी बांधवांचा भव्य सोहळा झाला. आदिवासी समाजासमोरच्या विविध प्रश्नांवर एकजुटीनं आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी

पिंपरी इजारा कोलमपोडा इथं आयोजित मेळाव्यात भाग घेतला. प्रश्न विचारणं हा अस्सल भारतीय विचार असून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर भगवद्गीता निर्माण झाली नसती असं राज्यपाल जिष्णुदेव बर्मा यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत जेनझी आणि जेन हल्फासाठी आयोजित 4 दिवसांच्या आयमीन चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करत होते. देशातल्या 100 शहरांमधले तसंच इतर पाच देशांमधले 2000 जास्त युवक या परिषदेत सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी बदलू नये या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात नाशिक पुणे महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन झालं. आंदोलकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे 2 तास रोखून धरली. आंदोलकांनी स्थानिक आमदार सत्यजित तांबे यांची गाडी थांबवायचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांनी तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकचे आमदार राजाभाऊ वाझे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनात भाग घेतला. हा रेल्वे मार्ग नारायणगाव ते संगमनेर मार्गे थेट नेला तर पुणे जिल्ह्यातल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तो वळवून अहिल्यानगर आणि शिर्डीतून न्यावा असा प्रस्ताव सरकारनं ठेवल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. एम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून या समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 60% असताना ती 28-30% दाखवणं खपवून घेतलं जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचं घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडळ यात्रेचा आज चंद्रपूर इथं समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. या यात्रेनं विदर्भातल्या गडचिरोली, बल्लारशाह, वडसा आणि देसाईगंजसह विविध भागात ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर इथल्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वनोंदणी अर्ज वाटपाचं काम 98% तर अर्जांच्या संगणकीकरणाचं काम 77% पूर्ण झालंय. 12 जिल्ह्यांमध्ये स्वनोंदणी अर्जाचं 100% वाटप झालंय. जळगाव, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात 100% स्वनोंदणी अर्ज वाटण्यात आलेत. नंदुरबार, धुळे, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना, मुंबई शहर, रायगड, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण 99% वर आहे. सर्वात कमी 91.3% अर्जांचं वाटप ठाण्यात, 94.3% नागपूरमध्ये तर 94.5% मुंबई उपनगर जिल्ह्यात झालंय. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 जेतेपद पटकावलंय. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 53 मिनिटात 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम राजकीय हस्तक्षेपामुळे 17 वर्ष रखडल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. त्यांनी आज पनवेल इथं या मार्गाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं

0: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
3: बेटा,
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
2: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

0: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
2: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो महाराष्ट्रासोबत

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहिमेचा आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. राज्यात घराघरात आणि मनामनात तिरंगा पोहोचवण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्यदिनानिमित्त आजपासून म्हणजेच 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवायला सुरुवात झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना तेवत राहावी या उद्देशानं घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे. प्रत्येकानं घराघरावर तिरंगा फडकवून तसंच सेल्फी अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानाचं हे 5वं वर्ष असून याची सुरुवात 2022 करण्यात आली आणि तेव्हापासून हे सर्वाधिक लोकसहभाग असलेलं अभियान बनलं आहे. यात आपल्या घरावर आज म्हणजेच 9 ऑगस्ट पासून तिरंगा फडकावून सहभागी होता येणार असलं तरी भारतीय तिरंग्याचा अवमान होणार नाही याचीही काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचं महत्व विशद केलं. ते म्हणाले,
1: 15 ऑगस्ट हर भारतीय के लिए गर्व का दिन है, जो उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया. उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है. इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं. साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना.
0: श्रोते हो, घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी विविध विभागांकडून अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देखील महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये खास कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याविषयी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत अर्थात मेरा युवा भारत जालनाचे जिल्हा युवा अधिकारी मयूर कुमार गोरमे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या पुढाकाराने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022 आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत करण्यात आली. या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान सन्मान आणि देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे. या अभियानाला युवकाची व्यापक लोकसहभागाची जोड देण्यामध्ये भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. या वर्षीही सन 2026 हे अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. माय भारत हे युवकांना सामाजिक सहभाग स्वयंसेवा आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणारे व्यासपीठ आहे. हर घर तिरंगा हे केवळ ध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता नागरिकांचा सहभाग आणि युवा शक्तीला राष्ट्र निर्माणाशी जोडणारे एक व्यापक जन आंदोलन आहे. या अभियानामध्ये मेरा युवा भारतच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची तसेच NSS NCC भारत स्काउट गाईड यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. माय भारतच्या माध्यमातून युवकांना विविध राष्ट्रहिताच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामध्ये तिरंगा यात्रा करणे घराघरात तिरंग्याबाबत जनजागृती करणे देशभक्तीपर कार्यक्रम तसेच शपथ व जनजागृती कार्यक्रम स्वच्छता आणि श्रमदान उपक्रम युवा संवाद जनजागृती अभियान शाळा महाविद्यालय युवा मंडळे महिला मंडळे सामाजिक संस्थांचा सहभाग करून घेणे तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून तिरंग्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे असा आहे. असा विविध माध्यमातून युवकांचा सहभाग वाढविला जातो. माय भारतच्या अधिकृत पोर्टलवर हर घर तिरंगा अंतर्गत युवक आणि संस्थांना उपक्रम नोंदविणे व त्यामध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी

0: त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि माय भारत यांच्यात समन्वय साधून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. मेरा युवा भारतच्या माध्यमातून युवकांना केवळ कार्यक्रमातील सहभागी म्हणून नव्हे तर युवा नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणाचे भागीदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मते हर घर तिरंगा हे केवळ आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
1: श्रोते हो, घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी कुठे संपर्क करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे करावा याविषयी मयूर कुमार गोरमे यांनी अधिक माहिती दिली.
0: याच्यामध्ये आमचं जे एक अधिकृत पोर्टल आहे माय भारत म्हणून, तर याच्यावरती तुम्ही युथ रजिस्ट्रेशन करून जे काही हर घर तिरंगाचे प्रोग्राम जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे किंवा आम्ही याच्यामध्ये जे काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत किंवा आमचे युथ क्लब आहे तर त्यांच्या मार्फत गावागावामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत, तर हे पण तुम्हाला पोर्टलवरती कळून जाईल. आणि तसेच हरघरतिरंगा.com एक साईट आहे ज्याच्यावरती पण तुम्ही एक सेल्फी काढून त्याच्यावरती अपलोड करू शकता. तसेच जे मेरा युवा भारत जे पोर्टल आहे तर त्याच्यावरती जे ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तुम्ही त्याच्यावरती समजा प्लेस घेत असाल तर प्लेसचा फोटो पण तुम्ही ऑनलाईन शेअर करू शकता. किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरा युवा भारतचा डिपार्टमेंट आहे, तुम्ही ऑनलाईन एकदा साईट गुगलवरती व्हिजिट केल्यावर तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल माहिती भेटणार आहे. तुम्ही एकदा गुगलवरती सर्च करून त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा आणि जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तिकडे भाग घ्या. आता मेरा युवा भारत जालनातर्फे जे वेगवेगळी ऍक्टिव्हिटी होणार आहे त्याच्यामध्ये शपथ व जनजागृती कार्यक्रम होणार आहे, स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रम होणार आहे, तसेच युवा संवाद आहे. तर हे आम्ही NSS NCC यांच्या थ्रू कॉलेज आणि शाळेमध्ये इव्हेंट करणार आहोत. तर हे जे इव्हेंटचं जे टेन्युअर आहे तर आज जसं 9 ऑगस्टला याचं स्टार्टिंग झालेलं आहे तर ते 17 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान वेगवेगळ्या जागी वेगवेगळे इव्हेंट आम्ही करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मेरा युवा भारतचा केंद्र आहे. तर त्या केंद्रामध्ये जसं की आपण कोकण भाग घेतला, मराठवाडा रिजन झाला, खान्देश आहे, विदर्भ आहे, तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 36 जिल्हा आहे तर तिकडे जे मेरा युवा भारत केंद्र आहे तर तिकडे युवकांनी आवर्जून भेट द्यावी. तिकडे जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे जसं आता हर घर तिरंगा, आता 3 ते 4 वर्ष झाले आपल्या या प्रोग्रामला, तर जास्तीत जास्त युवकांनी आपल्या केंद्राला व्हिजिट करायचे आणि त्या केंद्रामध्ये जाऊन कोणते कोणते ऍक्टिव्हिटी घेतली जाणार आहे. तर हे जे आहे जे मी आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगत आहे तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर मेरा युवा भारतच्या अंडर तिरंगा यात्रा किंवा तिरंगा रॅली जे आपण म्हणतो, घराघरामध्ये जनजागृती केली जाते. जे काही आपले युथ क्लब आणि महिला मंडळ मेरा युवा भारत डिपार्टमेंटच्या अंडर काम करतात तर ते एकदम ग्रासरूट लेवलला जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अवेअरनेसचं काम करतात. तर यामध्ये तिरंग्याबाबतची जनजागृती झाली, देशभक्तीपर कार्यक्रम झाले, शपथविधी आहे, स्वच्छता आणि श्रमदान ऍक्टिव्हिटी आहे, तसेच युवा संवाद, जनजागृती अभियान, हे शाळा, महाविद्यालय, युवा मंडळे, सामाजिक संस्था यांना सहभाग करून या गोष्टी केली जाते. तसेच जे सर्वात महत्वपूर्ण आहे तर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम याच्या थ्रू आपण तिरंग्याचा संदेश पूर्ण जनतापर्यंत पोहोचवतो. आपला जो मेरा युवा भारत आहे तर हे जे युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवितो ज्याच्यामध्ये 15 ते 29 गटातील युवक किंवा युवती सामील असतात, तर अशासाठी आपला डिपार्टमेंट काफी तत्परतेने प्रोग्राम राबवतो. तर त्यासाठीच हर घर तिरंगा हा प्रोग्राम आपल्याला या वर्षीचा आपण सक्सेसफुल करायचा आहे आणि गावातील तळागाळातील लोकांपर्यंत या अभियानाबद्दल आपल्याला इन्वॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस करायचं आणि या जनजागृती अभियाना थ्रू पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला हर घर तिरंगा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने राबविणे आहे. विशेषतः युवकांनी या अभियानाचे नेतृत्व करावे, आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि माझा तिरंगा माझा अभिमान तसेच माझा भारत माझी जबाबदारी हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.
1: श्रोते हो, शासकीय, निमशासकीय आणि अन्य खासगी संस्था यांच्या प्रयत्नातून घरोघरी तिरंगा अभियान आता एक राष्ट्रीय उत्सव बनलं आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देखील हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन विभागाच्या सहसंचालक मंजिरी कमलापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या वतीने देशभरात यंदाही हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान

0: राबविण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 2022 मध्ये सुरू झालेले हर घर तिरंगा अभियान आज एक व्यापक जनभागीदारीचे राष्ट्रीय आंदोलन बनले आहे. गेल्या 4 वर्षात 2022 ते 2025 मध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील असंख्य घरांवर, कार्यालयांवर, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने फडकणारा तिरंगा हा देशाची एकता, अखंडता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरला. या अभियानादरम्यान विविध स्थानिक आणि जनसहभागाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असलेला राष्ट्रीय उत्सव बनला. हर घर तिरंगा अभियान आपल्याला आपले स्वातंत्र्य हे किती अमूल्य आहे ह्याची जाणीव करून देते. म्हणूनच तिरंगा फडकवताना आपण केवळ राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला आणि वीर जवानांच्या बलिदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत असतो. यंदाचे हर घर तिरंगा अभियान आणखीन व्यापक करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या अभियानात नागरिक डिजिटल माध्यमातूनही सहभागी होऊ शकतात. www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड करता येईल. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयही या राष्ट्रीय अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहे. पर्यटन मंत्रालयाची प्रादेशिक कार्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारक, स्टेक होल्डर्स या अभियानाला व्यापक जनसहभाग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पश्चिम आणि मध्य विभागात मुंबई येथील प्रादेशिक कार्यालय भारत पर्यटन मुंबई यांनी पश्चिम विभागातील टुरिझम स्टेक होल्डर्स जसे की इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न रिजन यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही हर घर तिरंगा अभियानाचा व्यापक प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. भारत पर्यटन कार्यालय मुंबई यांनी पश्चिम विभागातील युवा टुरिझम क्लब यांनाही सक्रिय सहभागी करून घेतले आहे. या अभियानाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, जसे की रांगोळी स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, तिरंगा आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन यासारख्या सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, युवक, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिक यांना एक व्यापक भावनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे आपली भारतीय ओळख. हर घर तिरंगा हा केवळ एक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं अभियान नाही, तर एक प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचे अभियान आहे. यंदाच्या 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत आपण सर्वजण हर घर तिरंगा अभियानातून मनापासून सहभागी होऊया. अभिमानाने तिरंगा फडकवूया, वंदे मातरमचे सामूहिक गायन करूया, सेल्फी विथ तिरंगाच्या माध्यमातून डिजिटल सहभाग नोंदवूया. आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सहकार्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करूया.
1: दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. तिरंगा नेहमी उंच राहू दे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 2022 सालापासून संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा मोहिमेला आज एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या अभियानामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भारतीय तिरंग्याविषयीची आत्मीयता, प्रेम आणि देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्य दिन नव्हे तर एक राष्ट्रीय उत्सव बनल्याचं दिसून येईल. चला तर मग 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या या घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होऊया आणि आपापल्या घरांवर, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून देशाभिमान जागवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. संध्याकाळची 7:30 वाजलेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधावांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण शके 1948, अर्थात 9 ऑगस्ट 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कीर्तन, स्वातंत्र्यासाठी लढाई या विषयावर. कीर्तनकार आहेत ज्ञानेश्वर कपलानी. हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांसाठी, या तिन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता ऐकूया ज्ञानेश्वर कपलानी यांचं कीर्तन.

सधर्मे निधर्म श्रेयः परधर्मो भयावह। सर्व रसिक आणि भाविकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात, जन्मभूमी ही मातृदेवता स्वधर्म आपुला तात। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात। प्रस्तुत काव्य आणि अभंग कवी विनायक यांचा आहे। कवीने पहिला शब्द जन्म सफलता असा अत्यंत मार्मिक असा वापरला आहे। जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण जन्म सफल करणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे। समर्थ रामदास स्वामीने असं वर्णन केलं आहे की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती। पशूंच्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आहार निद्रा भयमैथुनंच याशिवाय वेगळं असं जीवनच नाही, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सफलता नाही। तथापि नियमाला अपवाद म्हणून ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याची किंवा शिवाजीराजाचा विरह सहन न झाल्याने त्याच्या चितेत उडी मारणाऱ्या वाघ्या कुत्र्याची, किंवा राणा प्रतापाचा घोडाही तसंच, यांनी दोघांचीही या तिघांचीही समाधी बांधली गेली ती त्यांचं जीवन सफल झाल्यामुळेच। मंडळी, मुके प्राणी जन्म सफल करतात, तर आपण आपला जन्म सफल का करू नये? मी जन्माला आलो त्यानंतर संपूर्ण जीवनाची वाटपाल मी कशी केली यावरच जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे। मी शिकलो, भरपूर पैसे मिळवले,

फुले नातवंड झाली म्हणजे मी प्रपंचात यशस्वी झालो असेन, पण मी सफलता मिळवली असेलच असे नाही. सफलतेसाठी ज्ञान व आध्यात्मिक विकास, आत्मविकास किती प्रमाणात वाढला, माझ्या पलीकडे मी किती व्यापक भूमिकेवर जगलो, म्हणजे थोडक्यात माझं घर, माझी बायको, माझी मुले यापेक्षा किती जणांना माझं जीवन मार्गदर्शक झालं, किती लोकांना मी आनंददायी ठरलो, किती उपयुक्त ठरलो यावर माझी जन्मसफलता अवलंबून आहे. मी जर होतो तिथेच आणि तसाच माझ्यातच गुरफटून राहिलो आणि माझ्या पुरताच राहिलो तर समर्थ

आणि म्हणून वेद आणि उपनिषदांनी यद भूमा तद सुखम, भूमा म्हणजे व्यापकत्व, जे व्यापक तो ब्रह्मानंद, जेवढ्या व्यापक भूमिकेवर जावे तेवढा ब्रह्मानंद वाढतो. मी माझ्या पुरता असेन तर संकुचित व्यक्तिमत्व आणि संकुचित व्यापकत्व, मी गावाचा विचार करत असेल आणि त्याप्रमाणे वागत असेल तर व्यापकत्व वाढलं, मी राज्याचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजून वाढलं, मी राष्ट्राचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजूनच वाढलं, आणि मी विश्वाचा विचार करून वागू लागलो तर मी विश्वव्यापक भूमिकेवर पोहोचलो. मंडळी, आपण रोज देवाला जी मंत्रपुष्पांजली वाहतो त्यातही शेवटी अविकसितस्य कामप्रे विश्वे देवा हा सभासदैती, म्हणजे वेदानी सुद्धा विश्वदेव ही कल्पना आणि अनेक राष्ट्रे जी या विश्वाची सभासद व्हावीत अशी प्रार्थना केली. प्रत्येक मनुष्य जन्माला आला त्यावेळी त्याच्या डोक्यावर ऋणाचं गाठोडं घेऊन तो आला. या ऋणात मातृऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण अशी मुख्य ऋण आहेत. प्रस्तुत काव्यात कवीने आईचं ऋण सांगत असताना जन्मभूमी ही मातृदेवता असा उल्लेख केलाय. वेदामध्येही माता भूमी ही अहम पुत्र हा असा उल्लेख केलाय. जन्म देणारी आई हिचे असे ऋण तशा इतरही माता आहेत. गाईला गोमाता म्हटलाय, गुरुला गुरुमाऊली म्हटलाय आणि संतांनी ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव माऊली म्हणून म्हटलाय. कवीने मातृभूमी हीच आपली आई आहे असा उल्लेख केलाय. कारण लहानपणी आई दूध पाजते पण मुलांना स्वतंत्र व्हावं, स्वतंत्र जगावं अशी तिची अपेक्षा असते. पण भूमाता जन्मभर तर तिच्या कुशीमध्ये तुम्हाला जन्मभर तुमच्या तुम्हाला नाचवतेच, आपल्या अंगाखांद्यावर खेळवतेच, पण मरणानंतरही कुशीत घेते. आणि म्हणून ज्यावेळी प्रभू रामाने समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये पाय ठेवला आणि रावणाशी युद्ध सुरू केलं, त्यावेळी विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, पण ज्यावेळेला लक्ष्मणाला लंकेच्या राज्याचा मोह झाला आणि तो रामांना बोलू लागला की ही लंका आपल्याला पाहिजे, परंतु श्रीराम म्हणाले अरे लक्ष्मणा, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, माझी अयोध्याच मला या सोन्याच्या लंकेपेक्षा श्रेष्ठ आहे. मंडळी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी मरणाचे वेळी एडनच्या तुरुंगात दगडी मातीच्या फटेमध्ये ठेवलेली भारतभूमीच्या मातीची पुडी उघडून आतील पवित्र माती कपाळाला लावली. आणि म्हणून जन्मभूमीची सेवा करणं ही जीवनाच्या सफलतेची वाटचाल आहे. देशभक्ती इतकीच देवभक्ती आणखीन श्रेष्ठ आहे, पण देवभक्ती आणि देशभक्ती दोन्ही समान श्रेष्ठत्वावरती आहेत. ईश्वर न मानणाऱ्यांना निरीश्वरवादी म्हटलं जातं, कारण त्यांना देव दिसत नाही ना, पण तरीही ते लोक सुद्धा राष्ट्रभूमीला मानणारे असतातच, आणि ते नसले तर ते अतिरेकीच विचाराने म्हणावे लागतील. राष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी कोणतीही जात पंथ वर्ण धर्म आड येत नाही, आणि म्हणून भारतीयांच्या विविधतेतही राष्ट्रप्रेमाचा एक संघ असा धागा गुंफलेला आहे. सुक्ते मणिगणाईव, राष्ट्राच्या सेवेसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आवश्यकता होती ती भारतमाता स्वतंत्र करण्याची, पारतंत्र्यातून मुक्त करण्याची. त्यासाठी देशभक्ताने दोन मार्ग स्वीकारले, एक मवाळ आणि दुसरा जहाल. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांपासून मोहन रानड्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यकोंडा

ते आणि महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू या सर्वांना आपण आदरांजली वाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळ हा अत्यंत अवघड सेवेचा काळ होता. आता स्वातंत्र्योत्तर काळात ज्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी आणि देशसेवकांनी जी सेवा केली त्यांनाही आपण मानवंदना करूया. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मसफलता कशी करावी यासाठी प्रमुख भूमिका सांगतो. परम वैभवम नेतुम एतद स्वराष्ट्रम अशी भूमिका जगणं आवश्यक आहे. माझा देश मी परम वैभवाला नेईन आणि राष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवीन. नुसते धन पैसा मिळवून तो चैनीसाठी वापरणं यासाठी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार या जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या तरुणांनी याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझी भारतभूमी ही सुवर्णभूमी आहे, तपोभूमी आहे आणि ज्ञानभूमी होती. याच वैभवावर मी पुन्हा तिला नेऊन ठेवेन याला जन्मसफलता म्हटलं जातं. चिंजवडेकर शास्त्री लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांची रेडिओवर मुलाखत घेताना मुलाखतवाल्यांनी त्यांना विचारलं की भारतात भिकारी खूप आहेत, म्हणजे तुमचा देश दरिद्री आहे काय? त्यावर शास्त्रीजींनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, जर आम्ही भिकारी आणि दरिद्री असतो तर आमच्यावर आक्रमण करून तुमच्यासारखे लोक आमचं काय दारिद्र्य लुटायला येतात काय? आमच्या देशाचा इतिहास वैभवाचा आहे. नालंदा सारख्या विद्यापीठांमुळे ज्ञानाचा आणि आसेतू हिमाचल तपोभूमीचा आहे. म्हणून श्री सूक्तामध्ये महालक्ष्मीकडे मागणी करताना प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिम ददा तुम्ही, अशा या सुराष्ट्रात मी जन्माला आलो म्हणून कुबेराने मला जगभर पसरलेली कीर्ती आणि समृद्धी द्यावी असा विचार मांडलेला आहे. हिंदुस्थानाची तपोभूमी ही धर्माच्या आणि संस्कृतीच्या पायावर अतिशय बळकट उभी आहे. मला त्याचा नक्कीच अभिमान आहे. अहो, मुंबईच्या चाळीत एका खोलीत राहत असणारं कुटुंब असलं तरी फुटक्या प्लास्टिकच्या बादलीत माती घालून तुळस लावली जाते. स्वामी विवेकानंदांना एका सद्ग्रस्ताने विचारलं की सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? स्वामीजी म्हणाले, हिंदू धर्म. त्यावेळेला ते सद्ग्रस्त म्हणाले, बरोबर आहे, तुम्ही स्वतः त्या धर्मात जन्माला आलात म्हणून तुम्ही असे म्हणता काय? विवेकानंद स्वामी म्हणाले, तसं नाही, पण हिंदू धर्मात फक्त हिंदूच तरतील आणि बाकीचे तरणार नाहीत असं हिंदू धर्म म्हणत नाही, म्हणून तो मोठा आहे. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले, हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ. म्हणून ही तपोभूमी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ते पवित्र राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे जे मानतात ते जन्मसफलतेकडे वाटचाल करतात. महात्मा गांधीजींनी कोणाच्या जीवनात सफलता मिळत नाही याबद्दल 7 सामाजिक पातक सांगितली आहेत. राजकारणात तत्वाचा अभाव 1, ज्ञानाच्या क्षेत्रात चारित्र्याचा अभाव 2, विज्ञानाची मानव निरपेक्षता 3, आनंद संपादनात विवेकाचा अभाव 4, उद्योग आणि व्यापारात सचोटीचा अभाव 5, परिश्रमाशिवाय सधनता 6, आणि त्यागाशिवाय केलेली उपासना अशी 7 सामाजिक पातक आपल्याला सांगितली आहेत. आजच्या युगात आपले असे लक्षात येईल की निर्णय क्षेत्रात ही पातकच नव्हे तर महापातकेच निर्माण होत आहेत आणि त्याचा परिणाम व्यक्तिगत जीवनावरच नव्हे तर राष्ट्रीय जीवनावरही होत आहे. या भरतभूमीच्या पोटी जा

देशभक्तांप्रमाणे समाज सेवेचे व्रत घेणारे आणि समाज सेवेतून देशसेवा करणारे असे असंख्य लोक, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा मोहनराय असे अनेक लोक, या अनेक मान्यवरांना स्वातंत्र्याच्या दिनी आपण सविनय अभिवादन करूया, ज्यांनी देशसेवेतून आपलं जीवन सफल केलं। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणाले, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया।

समर्थ आजच्या 21व्या शतकात जागतिकरण हे फार मोठे आव्हान देशापुढे उभे आहे. यापूर्वी कोणत्याही राष्ट्रांनी असं आव्हान पाहिलेलं नाही. दळणवळणाची साधनं दूरदर्शन, दूरभाष, भ्रमणवार्तालाप यामुळे एकमेकांशी संपर्क करत साधणं सहज सुलभ झालं आहे. त्यामुळे राष्ट्रांच्या सीमा पुसट झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवाद आणि धर्मसंप्रदाय भयग्रस्त झाले आहेत. सर्वात मोठा बदल व्यावसायिक साम्राज्य निर्माण होऊन आर्थिक व्यावसायिक संघटना ही केवळ व्यापारी वृत्ती निर्माण झाली आहे. त्यांना देश, धर्म, नीती यांचं काही राहिलेलं नाही आणि कोणतंही नातं नाही. केवळ नफा मिळवणं हीच नीतिमत्ता राहिली आहे. जागतिकरणाचा खरा अर्थ प्रत्येक गोष्टीचा जगाच्या संदर्भात विचार करणं असा असायला हवा. आणि म्हणून सर्व राष्ट्रांनी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या तत्वाचा विचार करून वागलं पाहिजे. शांतीच्या मार्गाने सर्व राष्ट्रांनी विश्वात्मक देवाचं स्मरण करून आपापल्या मनोवृत्ती बदलून एकमेकांच्या विषयी केवळ व्यावसायिक नाकेबंदी न करता सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध निर्माण करावेत, तरच याच सर्वांची जन्मसफलता होईल. आणि म्हणून पूर्वरंगात शेवटचं वाक्य सांगतो. विनोबाजी भावे म्हणाले, ज्यांनी जगाला विचार दिला त्यांनी जगाला आकार दिला. वसुधैव कुटुंबकम सांगणाऱ्या गोपालकृष्णाचं आपण मध्यंतरामध्ये थोडंसं नामस्मरण करूया.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांना शुभदिनी नम्र अभिवादन करतो. त्यापैकी एक सत्येंद्र बाबू घोष ज्यांची समिधा या स्वातंत्र्य होमकुंडामध्ये पडली त्यांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये पाहूया. कलकत्त्यापूर्वी घोष हे घराणे अत्यंत नावाजलेले प्रसिद्ध असं होत. पिढी जात इनामदारी होती त्यांच्या वंशामध्ये. इनामदार म्हणून ते प्रसिद्ध. घरामध्ये जमीनदारी आणि सुबत्ता होती. त्या कुटुंबाचे प्रमुख सत्येंद्र बाबू घोष नावाने ओळखले जात होते. त्यांच्या सुशील पत्नीचं नाव जानकी देवी असं होतं. त्यांचा संसार अतिशय सुखासमाधानात चालला होता. घरात कशाचीच कमतरता नव्हती. पण मंडळी परमेश्वर सर्वांना सर्वच गोष्टी देतो असं नाही. ज्यांच्याकडे लक्ष्मी भरपूर आहे त्यांच्याकडे संतती नाही, आणि ज्यांच्याकडे उदंड संतती आहे त्यांच्याकडे संपत्ती नाही. मंडळी सत्येंद्र बाबूंच्या जीवनातही संसारातही असंच एकूणे पण होतं.

की लग्नाला 35 वर्ष होऊन गेले पण घरात पाळणा हल्लाच नाही. मूल नाही हो. इतर स्त्रियांचं टोचून आणि खोचून बोलणं जानकी देवींच्या कोमल हृदयावरती घणाघात आघात करत होत. सत्येंद्र बाबूंचीही तीच परिस्थिती होती. आपल्या पूर्व संचिताला दोष देत दोघेही जीवनाची कालक्रमणा करत होते. संसाराच्या सुखद वातावरणात घोर निराशेचे काळे ढग आता झपाट्याने जमा होऊ लागले. जानकी देवींना न सांगता जीवनाला कंटाळून सत्येंद्र बाबूंनी आत्महत्या करण्याचं ठरवलं. एका काळोख्या रात्री घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजात आपली पादत्राणे ठेवून रात्री 12:30 वाजता सत्येंद्र बाबू हळूच घराबाहेर पडले. मागील बाजूला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून ते पळत सुटले. बऱ्याच अंतरावर त्यांना एक मोठी विहीर दिसली. तिच्या कठड्यावरून त्यांनी आत उडी मारली. रात्रीच्या शांततेच्या वेळी विहिरीत मोठा धप्प आवाज झाला.

शेताच्या आजूबाजूची माणसं जमा झाली. सर्वांनी बत्ती लावून विहिरीत डोकावून पाहिलं, परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. सर्व मंडळी निघून गेली. इकडे सत्येंद्र बाबूंचं नशीब काही वेगळंच होतं. त्यामुळे जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारून सुद्धा काय घडलं मंडळी ऐकण्यासारखं आहे.

इकडे विहिरीच्या तळाला. थोर योगी दत्तात्रयाचे अवतार असे मुकुंद स्वामी जलसमाधी लावून बसले होते. बाबूंनी जी उडी टाकली ती बरोबर स्वामींच्या अंगावर. त्यांच्या गळ्यात बाबूंचे दोन्ही पाय आले, त्यांची समाधी भंग पावली आणि ते बाबूंना घेऊन विहिरीच्या वरती पाण्याच्या वर असलेल्या मोठ्या कपारीमध्ये, माणूस उभा राहील एवढी कपारी होती, त्याच्यामध्ये आले. त्यामुळे वर लोकांना काहीच कळलं नाही. लोकांनी बघितलं आणि ते निघून गेले. काही वेळाने विहिरीच्या दगडी पायऱ्यांवरून मुकुंद स्वामींनी सत्येंद्र बाबूंना घेऊन ते वरती आले आणि स्वामींनी त्यांची सर्व विचारपूस करून आत्महत्या करण्याचं कारण विचारलं. बाबू म्हणाले, पोटी संतान नसल्यामुळे जीवन नकोस झालं हो, असं बाबूंनी स्वामींना सांगितलं. तेव्हा मुकुंद स्वामी म्हणाले,

जीव पाण्यात किंवा मातीत घालायचा नसतो, तर जीवाला जीव द्यायचा असतो किंवा देशासाठी अर्पण करायचा असतो। यालाच जन्मसफलता म्हणतात। कोणत्याही कारणासाठी आत्महत्या करणं हे पाप आहे। दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया। मुकुंद स्वामींसारख्या संतांच्या संगतीचा परिणाम काय झाला?

स्वामीने त्याच्या हाती भस्म देऊन आशीर्वाद दिला आणि दत्तक गुरुच्या कृपेने तुला सदाचारी आणि देशभक्त मुलगा होईल असं सांगितलं. स्वामींनी पुन्हा समाधीसाठी विहिरीत उडी टाकली आणि सत्येंद्र बाबू घराकडे निघाले. घराचा मुख्य दरवाजा छोटवला आणि जानकी देवींना हाक मारली. बाहेरून येणारा बाबूजींचा आवाज ऐकला आणि जानकी देवी घाबरल्या हो. त्यांनी दार उघडलं, बाबू आत आले आणि घडलेली सर्व हकीकत जानकी देवींना त्यांनी जशीच्या तशी सांगितली. मुकुंद स्वामीने दिलेलं भस्म त्यांनी जानकी देवींना दिलं. जानकी देवीने अतिशय श्रद्धेने ते भस्म ग्रहण केले आणि मंडळी वर्षभराच्या काळात जानकी देवींनी एका सुंदर पुत्ररत्नाला जन्म दिला. मुकुंद स्वामींच्या प्रसादामुळेच मुलगा झाला म्हणून त्याचं नाव बाल मुकुंद असं ठेवण्यात आलं. रामकृष्ण परमहंस यांचे परमप्रिय शिष्य स्वामी विवेकानंद हे सत्येंद्र बाबू घोषांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे अधूनमधून स्वामी विवेकानंदांनी सत्येंद्र बाबूंच्या घरी जाणं येणं ठेवलं होतं. बालमुकुंद अत्यंत चाणाक्ष आणि हुशार मुलगा होता. त्याला प्राणायामादी योगविद्या स्वामी विवेकानंदांनी शिकवल्या होत्या. घोषांच्या घराण्यावर स्वामी विवेकानंदांचं विशेष लक्ष होतं. जमीनदारी करता करता सत्येंद्र बाबू घोषांच्या मनात मुकुंद स्वामींनी ठसवलेली स्वातंत्र्याची ज्योत धगधगू लागली. याच वेळी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. त्यामुळे जनतेत प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. लोक हवालदिल झाले होते. ब्रिटिशांचे जुलमी सरकार भारतीय जनतेचा अनन्वित छळ करीत होतं. रस्त्यावरून जाणाऱ्या अबलांना देखील चापकाचे फटके मारून कारण नसताना लोळवलं जात होतं. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या किती शाममुखी जहाजी फाकविल्या अशी दयनीय स्थिती समाजाची झाली होती आणि त्याचा खोलवर परिणाम सत्येंद्र बाबूंच्या मनावर झाला होता. याच वेळी

कलकत्त्यातील काही क्रांतिकारक विचारांचे काही लोक बाबूंच्या अधिपत्याखाली आले. सत्येंद्र बाबूंनी या सर्व लोकांना एकत्रित येण्यासाठी आपल्या जागेत दत्ताचं आणि पांडुरंग रुक्मिणीचं देऊळ बांधलं. या चौथऱ्यावर त्या मूर्ती स्थापन केल्या. त्या मूर्ती पुढे सरकण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि मूर्तींच्या मागून त्यातून खाली भुयारी तळघरात जागा केली. एकादशीच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम होऊन सर्व मंडळी तीर्थप्रसाद घेऊन निघून गेल्यावर बाबूंनी त्यांच्या सहकार्यांना घेऊन देवापुढे शपथ दिवली आणि सर्वांनी शपथ घेतली. यानंतर मूर्ती पुढे ओढून बाबूंनी भुयारी तळघरात सर्वांना नेऊन हँडबॉम्ब तयार करण्याचा कारखाना काढण्याचं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याप्रमाणे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना कलकत्त्यातला पहिला कारखाना सत्येंद्र बाबूंनी आपल्या घरात सुरू केला. या बॉम्बच्या टोपणावर एस पूर्णविराम जी पूर्णविराम म्हणजे सत्येंद्र बाबू घोष असं कोरण्यात आलं. बाबूंनी सर्व सहकार्यांना बोलावून पहिला तयार झालेला बॉम्ब चाचणी म्हणून उडवायचा तो कुठे आणि कसा याबद्दल माहिती दिली. ठरल्याप्रमाणे जवळच एका ठिकाणावर रात्री चाचणी दाखल पहिला बॉम्ब उडवण्यात आला. त्याचा स्फोट फार मोठा होता पण नुकसान होणार नाही अशा रीतीने ती जागा निवडली होती. बॉम्बच्या टोपणाच्या अध्याक्षरावरून सत्येंद्र बाबू घोषांना पकडण्यात आलं आणि लॉर्ड कर्झनने त्यांना तुरुंगात घातलं. बाबू बरेच महिने तुरुंगात होते आणि त्यांची सुटण्याची शक्यताही आता नव्हती. तुरुंगातली शिक्षा सहन करताना बाबूंना नाकी न आलं. पूर्वीच्या तुरुंगाची ती शिक्षा मंडळी काय सांगावं. पण त्याच वेळेला परमेश्वर कसा पाठीराखा असतो. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस म्हणजे गोकुळाष्टमीचा दिवस त्यावेळी लॉर्ड कर्झनने बदली झाली आणि म्हणून जाता जाता काहीतरी चांगलं करावं म्हणून त्यांनी काही क्रांतिकारकांना तुरुंगातून सोडलं. सुदैवाने त्यात सत्येंद्र बाबूंचा नंबर लागला. आपल्या घरापाशी यायला सत्येंद्र बाबूंना रात्रीचे 12:30 वाजले. ते दरवाज्यात यायला आणि कीर्तनकारांची साखी कानावर पडायला एकच वेळ आली. पांडुरंगाच्या देवळात त्याच वेळी कीर्तनकारांनी गोकुळाष्टमीची साखी म्हटली. लोकांनी कृष्णजन्माची फुलं उधळली आणि दारात सत्येंद्र बाबूंना पाहिल्यावर जणू कृष्णच घरी आल्याचा आनंद त्यांच्या हृदयात मावेना. थोडक्यात अवधीत सत्येंद्र बाबूंनी त्यांचा संसार सुरू केला. देऊळ आणि कारखाना अज्ञात स्थळी हलवला आणि बॉम्बचा कारखाना पूर्ववत सुरू झाला. दुर्दैवाने लॉर्ड हार्डिंग्स हा राज्यावर आला आणि त्यांनी सत्येंद्र बाबूंना पकडून देणाऱ्या 10 लाख रुपयाची बक्षीस देण्याचं फरमान काढलं. चौकाचौकात या जाहीरनाम्याच्या प्रती चिटकवण्यात आल्या. फंद पितुरी हा तर आमच्या देशाला शापच लागला. बॉम्बच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका सहकार्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो 10 लाखाच्या मोहाला बळी पडला. 150 इंग्रजांचे सैनिक या फितुराबरोबर बोटांचा खाडखाड आवाज करीत मंदिरात चिरले. फितुराने दत्तात्र्यांच्या आणि पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती पुढे ओढल्या आणि मुद्देमालासह इंग्रजी शिपायांनी सत्येंद्र बाबूंना पकडलं. अनेक दिवस त्यांना तुरुंगात ठेवलं. एक दिवस हार्डिंगने त्यांना प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं. मी पुन्हा देशसेवा करणार नाही आणि राजकारणही करणार नाही असं त्या प्रतिज्ञापत्रात होतं. सत्येंद्र बाबूंनी त्यास कठोर शब्दात नकार दिला आणि त्यावर साहेब अतिशय संतापला. त्यांनी सत्येंद्र बाबूंना समोर आणण्याची शिपायांना आज्ञा केली. बाबूंचे हात मागं बांधले होते आणि हातापायातल्या बेड्यानं साखळदंडांनी पायातल्या बेड्यांनाही बांधलं होतं. या बेड्यांच्या साखळ्या दोन सैनिकांनी लांबवर धरल्या होत्या. बेड्यांचा आणि साखळ्यांचा आवाज करीत सत्येंद्र बाबू लॉर्ड हार्डिंगच्या पुढे उभे राहिले. चिडलेल्या साहेबांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखवलं. हार्डिंगने पुन्हा विचारल्यावर यांनी नकार दिला. संतापाच्या भरात हार्डिंगने 6 बारीच्या 6 फैरी सत्येंद्र बाबूंच्या ढोक्यापासून पायापर्यंत झाडून चळणी केली. रक्ताच्या चिळक्यांडा उडल्या. वंदे मातरम भारत माता की जय असं म्हणून ते पाठीवर पडले. मरताना सुद्धा शरणांगती घेतली नाही. बळी पडायला दहा लाख

माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं स्वातंत्र्यासाठी लढा या विषयावर कीर्तन. कीर्तनकार होते ज्ञानेश्वर कपलानी. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर विनोद राऊत यांची. शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आणि शेताच्या बांधावर

प्रगतिशील शेतकरी तन्मय पटले यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझा शिवाय या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदन।
2: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच। बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा। मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू। आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुक पंडियन यानं पटकावलं रौप्यपदक। देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय। येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला। आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केलेल्या भारताच्या चमूची भेट घेतली आणि या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं। जो खेलेगा वह खिलेगा असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या चित्रफितीत दिला आहे। या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह 39 पदकांची कमाई केली होती। झारखंडमधल्या भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी आज दिली। या अंतर्गत झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी पूर्व परीक्षा आणि 2023-25 मधल्या प्रलंबित परीक्षा रद्द करण्याला सरकारनं सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। यासोबतच आर्थिक अनियमिततेची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करणं आणि 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं ते म्हणाले। परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा रद्द करण्याच्या तसंच सीबीआय चौकशीच्या मागणीवर सहमती होऊ शकली नाही, यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाच्या अमिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा या 3 सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। राज्य सरकार या तिघांची सीआयडी चौकशी करणार आहे। या प्रकरणी झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल खियांगते यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा गाठलाय। 31 जुलै 2026 पर्यंत देशात स्थापित बिगर जीवाश्म वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता 300 गिगावॉटच्या पलीकडे गेली असल्याचं नवं आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं कळवलंय। यात सौर ऊर्जेचं प्रमाण 164.59 गिगावॉट, पवन ऊर्जेचं प्रमाण 58.14 गिगावॉट, जलविद्युत ऊर्जेचं प्रमाण 57.24 गिगावॉट, जैव ऊर्जेचं प्रमाण 11.75 गिगावॉट तर अणु ऊर्जेचं प्रमाण 8.78 गिगावॉट इतकं आहे। यामुळे आता एकूण वीज निर्मिती क्षमतेत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीचा वाटा 54% जास्त झाला आहे। हवामान बदलावरच्या उपाययोजनांतर्गत 2030 पर्यंत 500 गिगावॉट क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं हे यश एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे। परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय। जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता। मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले, त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे। विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या

इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. उज्जैनहून गुजरातकडे जाणारी कार कंटेनरला आदळल्यानं हा अपघात झाला आणि कारमधले सर्व 6 जण जागीच ठार झाले. कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका खासगी पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 9 जण जखमी झालेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रांचीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातल्या भट्टीत स्फोट झाल्यानं गरम धातू अंगावर उडून हे कामगार जखमी झाल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांनी दिली. आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुक पंडियन यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात त्यानं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि जर्क प्रकारात 157 किलो असं एकंदर 285 किलो वजन उचललं. व्हिएतनामचा होआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. ब्रिक्स 2026 भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आज राजस्थानमध्ये उदयपूर इथं झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. बाजारपेठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणं तसंच स्पर्धेसंबंधीचे कायदे आणि धोरणांच्या अनुषंगानं उदयाला येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोलकात्याच्या आर्ज कार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नव्यानं तपास करायची घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली. या प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपाच्या आमदार रत्ना देवनाथ यांनी नव्यानं तपास करायची विनंती करणारं पत्र आपल्याला लिहिलं होतं. त्यानुसार मुख्य सचिव आणि तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं अधिकारी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करायचं कर्तव्य बजावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाशी संबंधित घटनेची चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून या घटनेचं वर्गीकरण गंभीर या श्रेणीत करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. 4 ऑगस्ट रोजी दिल्ली दिशेनं येणारं हे विमान आकाशात क्रूज म्हणजे स्थिर अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आलं होतं. यावेळी हादरे बसल्यानं विमानातले काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. काही वेळानं विमान स्थिर होऊन सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही वैमानिकांनी मनोव्यापारांमध्ये बदल घडवणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं का याची चाचणी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे. एका खासगी कंपनीचं प्रशिक्षण विमान आज बारामतीच्या धावपट्टीजवळ कोसळलं. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी 12:30 सुमारास झाला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाचं हवाई सुरक्षा पथक करणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या अपघाताची नेमकी कारणं काय होती याचा शोध हे पथक घेईल. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यापूर्वी अमेरिकेनं आपल्या काही मागण्या पूर्ण करायला हव्यात असं इराणनं म्हटलंय. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहम्मद बागेर झोलगाद यांनी आज या मागण्या जाहीर केल्या. अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी हटवावी, लष्करी तुकड्या मागे घ्याव्यात आणि युद्ध पूर्णपणे थांबवावं इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. या संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी या मागण्याही इराणनं केल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षग्रस्त गाझासाठी मांडलेला 15 मुद्द्यांचा प्रस्ताव इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी फेटाळून लावलाय. जोपर्यंत हमास खरोखर शस्त्रास्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत इस्रायलचं सैन्य आणि नागरिकांना असलेला धोका दूर करण्यासाठी लढत राहू, सैन्य मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. रशिया आणि युक्रेननं काल रात्रभर परस्परांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एकंदर 7 नागरिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशियाच्या सीमावर्ती भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 5 जण ठार झाले तर 24 नागरिक जखमी झाले. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुक पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीताचा कार्यक्रम। यात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या स्वरातील लोकसंगीत, त्यानंतर प्रकाश गवळी आणि सहकारी सादर करतील लोकसंगीत, आणि त्यानंतर तुम्ही ऐकू शकाल भारूड शाहीर शंकर खंडागळ आणि सहकारी यांच्या स्वरात।

शाहीर शंकर खंडाळ आणि सहकारी यांच्या स्वरातील या लोकसंगीताचा कार्यक्रमातून आपण आत्ता कार्यक्रम ऐकलात. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत आपण अर्णव चटर्जी यांच्या काही गझल ऐकणार आहात. त्यांना साथ संगत केली आहे, तबल्यावर साथ संगत आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमवर वरद सोहनी यांची, गिटारवर यश नायडू यांची, कीबोर्डवर कृष्णा घोष यांची, व्हायोलिनवर पंडित कैलाश पात्रा यांची. ऐकूया अर्णव चटर्जी यांच्या

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.